0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. आज आहे 13 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि महत्वाच्या दिनविशेषकडे आपण वळूयात. DDT या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं होतं, पॉल हरमन यांचं आज निधन. दिल्लीच्या पहिल्या महिला सुलतान रजिया सुलतान यांचं आज निधन. जपानमधल्या निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा मृत्यू. स्वामी विवेकानंदाच्या शिष्या मार्गरेट नोबल भगिनी निवेदिता यांचे 1911 मृत्यू. पोपाय कॉर्टूनचे निर्माते EC सेगर 1938 निधन. द हर्षे चॉकलेट कंपनीचे मिल्टन हर्षे 1945 निधन. पार्श्वगायक आणि संगीतकार, गीतकार, निर्माते, अभिनेते आभास कुमार म्हणजेच किशोर कुमार यांचे 1987 निधन. कुष्ठरोग तज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉक्टर जाल मिनुसर मेहता यांचे निधन. भारतीय सूरबहार, बास आणि सितारवादक अन्नपूर्णा देवी यांचं निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: नमस्कार नगरकर, मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि नवरात्र विशेष कार्यक्रम आदी माया आदिशक्ती आपण ऐकत आहोत. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा एक नवरात्र विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किरण डहाळे. आजच्या आदी माया आदिशक्ती या भागामध्ये आपण ऐकणार आहोत माहूरची श्री रेणुका माता हिच्याबद्दल.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता

0: असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
0: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
2: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण डहाळे.
4: आदि माया आदि शक्ती या मालिकेत आज आपण दर्शन घेऊ माहूरगडच्या रेणुका मातेचं. महाराष्ट्राच्या समृद्ध अशा धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात 3.5 शक्तीपीठांना अनन्यसाधारण महत्व आहे. या पवित्र शक्तीपीठांच्या मालिकेत माहूरगडावरच्या रेणुका मातेचं स्थान पूर्णपीठ म्हणून अग्रस्थानी विराजित आहे. नांदेड जिल्ह्यातल्या निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे शक्तीस्थान तिथल्या आगळ्या वेगळ्या तांबूल परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. इतरत्र कुठेही न आढळणारा नागवेलीची पानं आणि विविध सुगंधी मसाल्यांनी कुठून तयार केलेला हा विडा देवीला अर्पण करण्याची इथली प्रथा वैशिष्ट्यपूर्ण आहे. माहूरगड हे स्थानिक भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे. प्राचीन काळी या परिसराचा उल्लेख मातापूर किंवा मातृपुरा असा केलेला आढळतो, ज्याचा अर्थ मातेचं नगर असा होतो. पैनगंगा आणि पूस नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या गडाला नैसर्गिक संरक्षणाचं वरदान लाभलं आहे. महाराष्ट्रातल्या शक्तीपीठांच्या परंपरेत कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी आणि माहूरची रेणुका ही 3 पूर्णपीठं मानली जातात, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ मानलं जातं. देवी भागवत आणि स्कंद पुराणातल्या कथेनुसार भगवान शंकरांनी सतीचं पार्थिव खांद्यावर घेऊन तांडव नृत्य केलं असता विष्णूच्या सुदर्शन चक्रानं सतीच्या शरीराचे तुकडे होऊन ते पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले. त्यातलं सतीचं मस्तक माहूरगडावर पडलं, त्यामुळे हे स्थान जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं. रेणुका देवीला यमाई, एकविरा, यल्लम्मा अशा विविध नावांनीही संबोधलं जातं. रेणुका देवी ही भूदेवी असून रेणुका या शब्दाचा अर्थ रेणुमयी पृथ्वी असा होतो. पौराणिक आख्यायिकांनुसार रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे. रेणुका महात्म्य ग्रंथात तिची चारित्र्यकथा सांगण्यात आली आहे. प्राचीन काळी कान्यकुब्ज देशात इश्वाकवंशीय रेणू उर्फ प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करत होता. त्यानं कन्या कामेष्टी यज्ञ केला असता त्या यज्ञाग्नीतून एक कन्या जन्माला आली. तिचं पाळण्यातलं नाव कामली असं ठेवण्यात आलं. रेणू राजाची कन्या म्हणून तिला रेणुका असं म्हणण्यात येऊ लागलं. ती मोठी झाल्यानंतर रेणू राजानं भागीरथ क्षेत्री तिचं स्वयंवर मांडलं. त्यात तिनं जमदग्नी ऋषींना वरलं. या दाम्पत्याला रुम्णवत, सुषेण, वसु, विश्वावसु आणि रामभद्र म्हणजेच परशुराम असे 5 मुलं झाली.

हातानं आश्रमात परतली. आपल्या तपोबलानं जमदग्नी ऋषींना सर्व प्रकार समजला. ते प्रचंड क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या पुत्रांना रेणुकेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पहिले चार पुत्र रुम्नवान, सुशेन, वसू आणि विश्वावसू यांनी पित्याची ही आज्ञा नाकारली. त्यामुळं जमदग्नींनी त्यांना शाप देऊन विचारशक्तीहीन केलं. मात्र पाचवा पुत्र परशुराम, जो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो, त्यानं पितृआज्ञेचं पालन करत आपल्या परशुनं मातेचं मस्तक धडावेगळं केलं. परशुरामाच्या या पितृभक्तीवर प्रसन्न होऊन जमदग्नींनी त्याला वर मागायला सांगितलं. तेव्हा परशुरामानं अतिशय चातुर्यानं आपल्या मातेला जिवंत करून भावांना उशाप द्यावा असा वर मागितला. जमदग्नींनी ते मान्य केलं. रेणुका पुन्हा जिवंत झाली. याच कथेचा दुसरा भाग असा सांगितला जातो की जेव्हा परशुरामानं रेणुकेचा शिरच्छेद केला तेव्हा तिचं मस्तक ज्या ठिकाणी पडलं तेच स्थान आजचं माहूरगड मानलं जातं. त्यामुळंच माहूरच्या मंदिरात देवीच्या फक्त मुखवट्याची पूजा केली जाते, पूर्ण मूर्तीची नाही. याशिवाय सह्याद्री खंड आणि दत्तपुराण यातही माहूरचा उल्लेख येतो. श्री गुरुचरित्र या दत्त संप्रदायातल्या अतिशय महत्वाच्या ग्रंथात माहूरच्या महात्म्याचं वर्णन केलं आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी आपल्या भ्रमंती दरम्यान माहूरगडाला भेट दिली होती आणि तिथं साधना केली होती असा उल्लेख गुरुचरित्रात आढळतो. तसंच संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडातून रेणुका मातेचा महिमा गायला आहे. दार उघड वय दार उघड किंवा जोगवा मागेन यासारख्या रचनांमधून त्यांनी रेणुकेला जगदंबेच्या रूपात आळवलं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध आणि इतर स्फुटलेखनातही माहूरच्या देवीचा उल्लेख आढळतो. माहूरच्या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं देवीला अर्पण केला जाणारा तांबूल विडा. कोणत्याही शक्तीपीठात देवीला पानाचा विडा इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्पण केला जात नाही. हा तांबूल तयार करण्यासाठी नागवेलीची पानं, कात, चुना, सुपारी, बडीशेप, जायपत्री, सुकं खोबरं, वेलची, लवंग आणि गुलकंद यासारख्या घटकांचा वापर केला जातो. हजार पानांचा हा तांबूल कुटून त्याचा लगदा बनवला जातो. हा विडा देवीला अतिशय प्रिय असल्याची भाविकांची धारणा आहे. या तांबुलाची चव आणि बनवण्याची पद्धत फक्त माहूरमध्येच पाहायला मिळते. आणि या वेगळेपणामुळेच आता या तांबुलाला भौगोलिक मानांकन म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. GI टॅग मिळणं म्हणजे या प्रसादाला एक प्रकारे बौद्धिक संपदेचा दर्जा मिळणं. यामुळं माहूरच्या तांबुलाला जागतिक ओळख मिळेल आणि पारंपरिक कृती कायदेशीररित्या सुरक्षित होऊन तिचं महत्व वाढेल. माहूरगडावर रेणुका देवीचं मंदिर एका उंच टेकडीवर आहे. तिथं पोहोचण्यासाठी पायरी मार्ग आहेत. पायथ्यापासून अंदाजे 250 पायऱ्या चढून गडावरच्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणाच्या भोवती दगडी तटबंदी आहे. या तटबंदीजवळून परिसराचं विहंगम दृश्य दिसतं. दगडाची फरसबंदी असलेल्या या प्रांगणात गणपती आणि जमदग्नी ऋषी यांची मंदिरं आहेत. प्रांगणात मध्यभागी रेणुका मातेचं मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रांग मंडप आहे. या मंडपातून भाविकांना मंदिरात जाता येतं. या मंदिराचं बांधकाम वेगवेगळ्या कालखंडात झाल्याचे पुरातत्वीय पुराव्यांवरून सिद्ध होतं. राष्ट्रकूट राजवटीत या परिसरातल्या लेण्यांचं काम झालं असावं जे अजिंठा वेरूळच्या लेण्यांशी साधर्म्य सांगतं. सध्याचं रेणुका देवीचं मंदिर हे यादवांच्या काळात विशेषतः देवगिरीच्या यादव राजांच्या कारकिर्दीत बांधलं गेल्याचं मानलं जातं. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची नसली तरी त्यातल्या दगडी बांधकाम आणि स्तंभांची रचना मध्ययुगीन हिंदू स्थापत्यकलेची साक्ष देतं. या मंदिराच्या सभामंडपात मोठे दगडी स्तंभ आहेत आणि वरच्या बाजूला ते एकमेकांशी महिरपी कमानीनं जोडलेले आहेत. या खांबांवर आणि छतावर काही ठिकाणी जुन्या कलाकुसरीचे अवशेष दिसतात. इथल्या गर्भगृहाची रचना ही एखाद्या गुहेप्रमाणे किंवा कपारीसारखी आहे. या गर्भगृहाचं प्रवेशद्वार चांदीनं मढवलेलं आहे. गर्भगृहात मध्यभागी देवीची तांदळा स्वरूपातली शेंदूर चर्चित मूर्ती आहे. हा मुखवटा सुमारे 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. देवीला सोन्या चांदीचे विविध दागिने, नथ आणि कर्णफुलं यांनी सजवलं जातं. इथं देवीच्या केवळ मुखाचीच पूजा केली जाते कारण धड हे जमिनीखाली गुप्त असल्याची मान्यता आहे. या मंदिरापासून काही अंतरावर दुसऱ्या मार्गावर काही पायऱ्या उतरून पायथ्याशी असलेल्या परशुराम मंदिरात जाता येतं. या मंदिरात दररोज आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची सुविधा असते. माहूरगडावर भक्तांची कायमच वर्दळ असते. पण इथं साजरे होणारे काही विशिष्ट उत्सव

0: हे या स्थानाचे वैभव आहेत. यापैकी अश्विन महिन्यातला शारदीय नवरात्रोत्सव इथं अतिशय भव्य स्वरूपात साजरा केला जातो. घटस्थापनेपासून या उत्सवाला सुरुवात होते. 9 दिवस देवीला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा विविध रूपात सजवलं जातं. या काळात मंदिरात शतचंडी किंवा नवचंडी यज्ञाचं आयोजन केलं जातं. भाविक 9 दिवस उपवास करतात आणि गडावर मुक्काम करतात. या काळात गडाचा परिसर दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघतो. रोज रात्री गोंधळ, भारूड आणि देवीची गाणी गायली जातात. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी सकाळी देवीची पूजा झाल्यानंतर पालखी वाजत गाजत मिरवणुकीनं गडावरून खाली येते. या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. परंपरेनुसार सीमोल्लंघनासाठी पालखी एका विशिष्ट ठिकाणी नेली जाते, जिथं सोनं म्हणजेच आपट्याची पानं लुटण्याचा कार्यक्रम होतो. यालाच विजयाचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी गडावर मोठी जत्रा असते. याशिवाय वैशाख शुद्ध तृतीयेला रेणुका जयंती साजरी केली जाते. या दिवशी देवीचा जन्मसोहळा साजरा केला जातो. पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमा उत्सव होतो, ज्यामध्ये देवीला विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांचा नैवेद्य दाखवून आरास केली जाते. मंदिरातल्या दैनंदिन पूजा विधींमध्ये पहाटेची काकड आरती, दुपारचा महानैवेद्य आणि रात्रीची शेजारती यांचा समावेश असतो. दररोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना रेणुका देवीचं दर्शन घेता येतं. श्रोते हो, आदी माया आदिशक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 820-888-34-77 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 820-888-34-77. धन्यवाद.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदिमाया आदिशक्ती संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे.
2: अहो ऐकलं का, नवरात्र आलेत.
3: ऐकलं ऐकलं, नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आलाच.
2: अहो ऐका, नवरात्र आलेत आणि
3: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
2: अहो नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.
5: श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण आदी माया आदिशक्ती हा नवरात्र विशेष भाग ऐकला. आजच्या भागामध्ये आपण माहूरची श्री रेणुका माता या मातेविषयी, या आईविषयी माहिती जाणून घेतली. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किरण डहाळे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसे अंतरंग हा कार्यक्रम. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं काल निधन झालं. अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्याच्या आईची त्यांनी भूमिका साकारली होती. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये त्या दीर्घ आजारानं खरं तर लढत होत्या. लावणी कलावंत त्या होत्या. बीडमधल्या माळेगाव खुर्दमध्ये त्यांचा जन्म झाला होता. मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून कारकिर्दीला सुरुवात केली होती. लोकनाट्य, मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिकांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यात. शापित, हेच माझं माहेर, झपाटलेला, एक होता विदूषक यांसारख्या चित्रपटांमधल्या त्यांच्या अभिनयासाठी लावणीची विशेष दखल घेतली गेली होती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

अगवा संती तुझ्या मनात काय

आपण ऐकताय स्नेहा न्यायचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेटकडे वळूयात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत एक बैठक घेतली. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार अनुपस्थित राहिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. दोघांनाही निमंत्रण दिलं होतं का याबाबत अधिकृत माहिती अजूनही जाहीर झाली नाहीये. राज्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीची उपाययोजना लागू करण्याची मागणी केलेली आहे आणि नक्कीच या मागणीसाठी ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीला मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री यांची जी काही उपस्थिती आहे ती आपल्याला दिसून आली नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज. ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया स्त्री जाणीवा. दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: Arun Nagar 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, MPSC चा पेपर फुटी प्रकरण आणि यासाठी जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन विद्यार्थ्यांचं स्थगित झालं. MPSC च्या पेपर फुटी प्रकरणामध्ये अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये पुण्यामध्ये 11 दिवसांपासून सुरू असलेलं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी ठरलंय. चौकशी पूर्ण होईपर्यंत सरकारनं भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची आणि दोषींवर कडक कारवाईची घोषणा केली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन तत्वत मागे घेतलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंदीदा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे।
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदिशक्ती, रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता।
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाउनलोड करा।
1: आदि माया आदिशक्ती, प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा। कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
2: तर आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आरजीनं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगर सेंटरंग हा कार्यक्रम। जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसीच्या स्वतंत्र कॉलमसाठी येत्या 2 नोव्हेंबरला भारत बंदची हाक जी आहे ती सध्या सांगितली जाते आहे, त्यामुळे महाराष्ट्रावर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। नॅशनल ओबीसी न्याय मोर्चातर्फे येणाऱ्या 2 नोव्हेंबरला देशव्यापी भारत बंदची हाक दिल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। त्यांनी सांगितलंय की ऑक्टोबरमध्ये लोकप्रतिनिधींना निवेदनं, जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शनं आणि जिल्हास्तरीय मोर्चे काढले जाणार आहेत। 15 नोव्हेंबर 2026 राष्ट्रपती आणि जनगणना आयोगाला निवेदन देऊन पुढील रणनीती आखली जाईल असंही सांगण्यात आलं। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज।
3: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. आरजेनं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरसेंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये 75% दुष्काळ जाहीर केला आणि या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये 265 तालुक्यांसाठी मोफत रेशन योजना सरकारनं आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड या अंतर्गत स्थलांतरित नागरिकांना पोर्टेबिलिटी सुविधा, नवीन लाभार्थ्यांचा समावेश आणि आधार संलग्नीकरणाचे निर्देश देण्यात आले. खरीप 2026 ट्रिगर एक दुष्काळ स्थिती सध्या लागू करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यामधल्या 265 तालुक्यांसाठी राज्य सरकारनं मोफत रेशन योजना जी आहे ती आणली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या अपडेटकडे वळूयात. FDA विविध कारवाई आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहे संपूर्ण राज्यभरामध्ये, आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध बेकरीचा परवाना FDA निलंबित केलाय. कप केकमध्ये रबर प्लॅस्टिकचे तुकडे आढळल्यानं ही खूप मोठी कारवाई जी आहे ती धडक FDA केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधलं प्रसिद्ध रॉयल बेकर्स इथे कप केकमध्ये रबर आणि प्लॅस्टिकचे तुकडे आढळलेत. अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याचा ठपका इथे FDA आयुक्त यांनी ठेवलाय. यांच्या टीमनं या बेकरीचा परवाना निलंबित केलाय. चिकलठाणा MIDCतील या बेकरीला पुढच्या आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुम्ही.
1: कभी हसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अर्जुन तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही ऐकत आहात नगरस्य अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार बघायला मिळतोय. बुढी गंडकी या नदीला अचानक पूर आलाय. 1.5 महिन्यापूर्वीच महापूर आला होता आणि तो सावरण्याआधीच नेपाळमध्ये पुन्हा एकदा बुढी गंडक नदीला जो महापूर आला त्यामुळे अनेक घरं आणि पायाभूत सुविधा वाहून गेल्यात. ज्यामुळे प्रशासनानं रहिवाशांना स्थलांतरित होण्याचं आवाहन केलंय. बुढीगडन ही त्रिशुली नदीची उपनदी आहे आणि याच नदीच्या दुसऱ्या उपनदीला ऑगस्ट महिन्यामध्ये हिमनदी कोसळल्यामुळे विनाशकारी पूर आला होता आणि आता नेपाळमध्ये हा पुन्हा हाहाकार बघायला मिळत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: सिंयोन नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजेनु तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्सकडे वळूयात. मुंबईमध्ये सुद्धा एफडीएनं मोठी कारवाई केलेली आहे. जे जेच्या कॅन्टीनसह 10 आस्थापनांचे परवाने मुंबईमध्येही निलंबित करण्यात आले. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र एफडीएनं मुंबईमधल्या 10 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले. यामध्ये जे जे रुग्णालयाचं कॅन्टीन, मरीन लाईन्सच्या इस्लाम जिमखान्यातील हुमा हॅटररचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची स्वच्छता, पेस्ट कंट्रोलिंग, साठवणूक वैद्यकीय प्रमाणपत्र आणि हँडग्लोव्ज मास्कच्या अभावामुळे ही मोठी कारवाई झाल्याचं लक्षात येत आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

ऐकतायस नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्शनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसेन तरंग हा कार्यक्रम. नाना पाटेकर यांचं निधन झालं आणि त्यांच्या अकाली निधनानंतर गोवा पोलिसांनी जी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती त्याचा तपास सुरू केला होता. आता गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे डॉक्टरांच्या जारी पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं झाल्याचं स्पष्ट झालंय. हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यानं रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आणि हा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अहवालामध्ये नमूद आहे. नाना पाटेकर यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं होतं. पोस्टमार्टम रिपोर्ट जो आहे तो तज्ज्ञांनी समोर आणला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: फेम आवाज तुमचा
1: आपण ऐकताय स्नेहाला यांचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, शारदीय नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे आणि सगळीकडे नक्कीच शक्तीची आराधना, भक्तीची आराधना आणि हा जो काही जागर आपल्याला जगदंबेचा बघायला मिळतो आहे तो अगदी सगळीकडे उत्साहानं भरलेला आहे. श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीमध्ये मोहता नावाचं गाव आहे. बघा, काही स्थळं नकाशावर दिसतात, काही स्थळं इतिहासाच्या पानांमध्ये आपलं स्थान निर्माण करतात, पण काही पवित्र भूमी अशा असतात की जिथे पाऊल ठेवताच आपलं मन नकळत भक्तिभावानं भरून येतं. मोहटागड ही अशीच एक श्रद्धाभूमी आहे. डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे आई मोहटा देवीचं पवित्र स्थान. दर्शनासाठी आतुर झालेले भाविक, देवीचा जयघोष आणि हे सगळं भारावून गेलेलं वातावरण आपल्याला आजही बघायला मिळतं. संकटाच्या क्षणी मातेच्या चरणी धाव घेणारी असंख्य मने आहेत. नवनाथांच्या महायज्ञाची आख्यायिका मोहटा देवीशी सुद्धा का जोडली गेली आहे. श्रोते हो, महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेमध्ये नवनाथांचंही नाव आदरानं घेतलं जातं. नाथ संप्रदायाची साधना, गुरुभक्ती, योगमार्ग, वैराग्य आणि आध्यात्मिक चिंतन यांचा प्रभाव अनेक पिढ्यांच्या धार्मिक जीवनावर दिसून येतो. नवनाथांविषयी विविध ग्रंथांमध्ये आपण नक्कीच वर्णन ऐकलेलं आहे. श्रद्धेमधले कथन, ऐतिहासिक पुरावे आणि मोहटागडाशी नवनाथाच्या महायज्ञाचा एक महत्त्वाचा संबंध आहे. लोकपरंपरेमध्ये ही एक कथा सांगितली आहे. नवनाथांनी एकदा जगाच्या कल्याणासाठी महायज्ञ करून जगदंबेची आराधना केली आणि या आराधनेचा संबंध देवीचा दिव्य स्वरूपाशी जोडला गेला. या उल्लेखातून भक्तांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. आता हा महायज्ञ नेमका कुठे झाला, मोहटागडाशी याचा संबंध कसा होता, हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोड्याच वेळामध्ये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
2: जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे. दीपोत्सव 2024. या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे असे रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमता युक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ध्यान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी एक कपड्याचा आणि एक अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रमशाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90110264 72 90110278 95 88 62 0036 आणि 90110018 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी

नम्र विनंती, आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता। चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे।

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल, थोड्या गप्पा थोडी गाणी. नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, नवनाथांनी एकदा आई मोहोट्या देवीला प्रकट होण्यासाठी एक आवाहन केलं होतं आणि ही एक आध्यात्मिक पौराणिक कथा जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. नवनाथांनी जगाच्या कल्याणासाठी महायज्ञ करायचं ठरवलं आणि जगदंबेची आराधना केली. श्रोते हो, नवनाथांशी संबंधित आपण धार्मिक ग्रंथ अनेक वेळा वाचले आहेत, अनेक वेळा आपल्याला ते माहिती आहेत, पण आई मोहोट्या देवीचं नाव घेताच अनेक भाविकांच्या मनामध्ये मायेची, संरक्षणाची, आशेची भावना जागी होते. आणि नक्कीच हा जो प्रवास आहे तो खरंच खूप महत्वाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच काही महत्वाच्या नोंदी ज्या आहेत त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. मोहोट्या देवीच्या प्रकट होण्याची सगळ्यात जुनी कथा सुद्धा सांगितली आहे आणि देवी कोणत्या रूपामध्ये प्रकट झाली, त्या घटनेशी कोणती व्यक्ती किंवा परंपरा जोडली जाते आणि या कथनाचा सगळ्यात जुना संदर्भ कुठे मिळतो हे निश्चित करण्यासाठी बऱ्याच गोष्टी तपासाव्या लागतील. पण श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येक आख्यायिकेला ऐतिहासिक घटना दर्जा देणं असं नाही. मोहोट्या गडाच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे. देवीच्या उपासनेशी अनेक गोष्टी इथे जोडलेल्या आहेत, अनेक धागे आपल्याला सापडतात. स्थानिक स्मृती, पुरावे आणि आजही धार्मिक परंपरेचा अभ्यास या वास्तूसाठी आहे. पैठणच्या तीर्थाचा संदर्भ सुद्धा इथे विशेष लक्षवेधी आहे, बरं का? म्हणजे पैठणच्या तीर्थापासून ते मोहोट्या गडापर्यंत भक्तीचा प्रवास आणि परंपरेतले वेगळे धागे हे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नक्कीच आढळून येतात असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा मी देते आणि आज इथेच थांबते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: सोलुन नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी। आपला नवरात्र विशेष गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झाला आहे। सकाळचे 11 वाजलेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला, तुमची लाडकी मैत्रीण ऋतू। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, हे छानपैकी सगळीकडे नवरात्रीची धामधूम सुरू आहे, देवीच्या आरतीचा आवाज सुरू आहे, मंदिरांमध्ये होणारी रोषणाई, रंगीबेरंगी कपडे, गरबा आणि दांडियाचा उत्साह सुद्धा मस्त वातावरणात सुरू आहे। आणि यामुळे मंडळी वातावरण अगदी आनंदानं भरून गेलंय। आणि नवरात्र म्हणजे फक्त 9 दिवसांचा उत्सव नाहीये मंडळी, तर हा सण आहे भक्तीचा, आनंदाचा आणि स्त्री शक्तीचा। या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो, देवीकडे सुख समाधान, चांगलं आरोग्य आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करत असतो। पण श्रोते हो, या नवरात्रीमध्ये आपण स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ काढूयात का? आपल्या आवडत्या गोष्टी करूयात, मनापासून आनंद घेऊयात आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या चेहऱ्यावरती सुद्धा हसू फुलवूयात। मंडळी, या नवरात्रीच्या सुंदर वातावरणामध्ये आपण छान गप्पा मारत आणि आनंदाचे क्षण अनुभवत आपल्या आजच्या शोची सुरुवात करत आहोत। आणि मंडळी, आपला हा शो नवरात्र विशेष असणारच आहे आणि इथून पुढचं संपूर्ण जे नवरात्र आहे दसऱ्यापर्यंत आपण हे नवरात्र विशेष कार्यक्रम घेत असतो। आणि आज मंडळी आपण देवीचे जे काही रूप आहेत तर त्याविषयी आपण जाणून घेत आहोत। त्याचसोबत मंडळी आपण एका सखी सोबत सुद्धा आज गप्पा मारणार आहोत। आणि मंडळी, काल आपण जे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठ आहेत त्यांविषयी माहिती जाणून घेतली, खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या। आणि आजचा एपिसोड, आपला आजचा शो थोडासा वेगळा असणार आहे मंडळी। आपण अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटणारच आहोत आणि आपल्या शोची सुरुवात आपण एका छोट्याशा एका म्युझिकल ब्रेक नंतर आपल्या देवीच्या गाण्यानंतर करणार आहोत। मंडळी, हे गाणं एन्जॉय करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: ನಿಜ ಕಥ ವರ ಕಿಸನ್ ಬುರಲಿ ಧರ ಕುಣಿ ಮನೆಗಿರಿ ಧರ ನರ ವರ ನಟವ ಕುಂಜವನಿ ಕೇಳತು ರಾಸ ರಂಗ್ ಇಕ ನಟರಂಗಿ ನಾರಕರಿ ಸೋಳ ಸಿನ್ಗಾರ್ ಅಲಿ ಚನ್ನನ ನಾಸ ಕುಡುಬಿ ಬಹಳ.
1: ರೇಡಿಯೋ ನಗರ 90.4 ಎಫ್ಎಂ ವರ ಐಕಾಲಾ ವಿಸ್ರುಣಕಾ ಕ್ಯಾಮಲ್ ಸೂಪರ್ ಫೈನ್ ಸಾಬುದಾಣಾ ಪ್ರಾಯೋಜಿತ್ ನವರಾತ್ರಿ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದಿ ಮಾಯಾ ಆದಿಶಕ್ತಿ ಸಂಕಲಕ ನಿವೇದಕ ಆಣಿ ಸಾದರ್ ಕರ್ತೆ ಕಿರಣ್ ಡಹಾಳೆ.
2: ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾತ್ಲ್ಯಾ ಮಹತ್ವಾಚ್ಯ ಶಕ್ತಿಪೀಠಾಂಚ ಮಹಾತ್ಮ್ಯ ಸಾಂಗಣಾರಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದಿ ಮಾಯಾ ಆದಿಶಕ್ತಿ ರವಿವಾರ 11 ऑक्टोबर ಪಾಸೂನ್ ರೋಜ್ ಸಕಾಳಿ 8 ವಾಜತಾ ಯಾಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಚ ಪುನಃ ಪ್ರಸಾರಣ ಹೋಯಿಲ್ ತ್ಯಾಚ ದಿವಶಿ ರಾತ್ರಿ 8 ವಾಜತಾ.
1: ಐಕಾಯಲಾ ವಿಸರು ನಕಾ. ರೇಡಿಯೋ ನಗರ 90.4 ಎಫ್ಎಂ ಆಣಿ ಜಗಭರಾತ್ ಕುಟೇಹಿ ಐಕಣ್ಯಾಸಾಠಿ ಪ್ಲೇ ಸ್ಟೋರ್ ವರುನ್ ರೇಡಿಯೋ ನಗರ 90.4 ಎಫ್ಎಂ ಹಾ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಕರಾ.
2: ಆದಿ ಮಾಯಾ ಆದಿಶಕ್ತಿ ಪ್ರಾಯೋಜಕ ಕ್ಯಾಮಲ್ ಸೂಪರ್ ಫೈನ್ ಸಾಬುದಾಣಾ. ಕ್ಯಾಮಲ್ ಸೂಪರ್ ಫೈನ್ ಸಾಬುದಾಣಾ.
3: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी आता सकाळचे 11:13 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या शो मध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. मंडळी आपला नवरात्र विशेष कार्यक्रम सुरूच आहे जसं की मी मगाशी सांगितलं तुम्हाला आणि आज आपण एका वेगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करत आहोत. आज आपण मंडळी देवीची जी रूपं आहेत तिच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. मंडळी आपण देवी दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो. प्रत्येक रूपामागं एक सुंदर अशी कथा आहे, एक खास महत्व आहे आणि आपल्याला काहीतरी शिकवण देणारा संदेश सुद्धा आहे. तर मंडळी आता आपण जाणून घेणार आहोत देवी दुर्गेच्या पहिल्या रूपाबद्दल, ते म्हणजे माता शैलपुत्री. श्रोते हो, शैलपुत्री या नावाचा अर्थ आहे पर्वताची कन्या. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी. धार्मिक मान्यतेनुसार माता शैलपुत्री या हिमालयाची कन्या आहे. त्यांना पार्वती या नावानं सुद्धा ओळखलं जातं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री यांच्या एका हातामध्ये त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ असतं. त्या नंदी या बैलावरती स्वार असतात. त्यांच्या या रूपातून आपल्याला शक्ती, धैर्य आणि शांततेचा संदेश मिळत असतो. आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी खंबीरपणे त्यांचा सामना करायला हवाय ही शिकवण आपल्याला माता शैलपुत्री यांच्या रूपातून मिळते. श्रोते हो, आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता पुढे काय करायचं, पण अशा वेळी मन शांत ठेवून स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाणं फार महत्वाचं असतं. माता शैलपुत्री यांची पूजा करताना आपण सुद्धा आपल्या मनाची नवी उमेद, नवी ऊर्जा आणि सकारात्मक विचार घेऊन पुढे जाण्याचा आपण संकल्प तर करूच यात मंडळी. तर या नवरात्रीच्या शुभदिनी माता शैलपुत्री आपल्या सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि यश देव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा आहेत आणि अगदीच थोड्या वेळानंतर म्हणजेच आपल्या म्युझिकल ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत देवीच्या दुसऱ्या रूपाबद्दल जाणून घेण्यासाठी. मंडळी तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफ एम आवाज तुमचा.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, नवरात्र विशेष कार्यक्रम आपला सुरू आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपण थोड्या वेळापूर्वीच माता शैलपुत्री या देवीच्या रूपाची माहिती ऐकली आणि त्याबद्दल अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि मंडळी, आता आपण देवी दुर्गेच्या दुसऱ्या रूपाबद्दल, जे म्हणजे माता ब्रह्मचारिणी, याबद्दल जाणून घेत आहोत. श्रोते हो, माता ब्रह्मचारिणी यांचं रूप आपल्याला तपस्या, संयम आणि दृढ निश्चय यांची शिकवण देत असतं. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. त्यांच्या या तपश्चर्येमुळे त्यांना ब्रह्मचारिणी असं नाव मिळालं. माता ब्रह्मचारिणी यांच्या एका हातामध्ये जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू असतो. त्यांचं रूप अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज पाहायला मिळतं. त्यांच्या या रूपामधून आपल्याला समजतं की एखादी गोष्ट मनापासून मिळवायची असेल तर त्यासाठी मेहनत, संयम आणि स्वतःवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. श्रोते हो, आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण अनेक स्वप्न पाहतो. कधी शिक्षणात, कधी यश मिळवायचं असतं, कधी आपल्या कामामध्ये पुढे जायचं असतं, तर कधी स्वतःच्या

0: व्यद आणि कितीही अडचणी आल्या तरी आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. म्हणजे या माता ब्रह्मचारिणी आपल्या सगळ्यांना धैर्य, संयम आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती देऊ, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहेच. म्हणजे आपण थोड्याच वेळामध्ये दुर्गेच्या तिसऱ्या महत्वाच्या, आणि आज आहे तिसरा दिवस, आणि आजच्या या महत्वाच्या रूपाबद्दल आपण जाणून घेऊयात अगदीच छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हाय, मैं हूँ सोना महापात्रा और आप सुन रहे हैं रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमसा.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आर जे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपला नवरात्र विशेष शो सुरू आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपण थोड्या वेळापूर्वीच माता शैलपुत्री आणि माता ब्रह्मचारिणी या दिन घेतली आणि त्याविषयीच्या गप्पा मारल्या. मंडळी, आता आपण ज्या देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची माहिती जाणून घेत आहोत, तर आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे, तुम्ही सर्व जाणताच. आणि आता आपण जाणून घेणार आहोत देवी दुर्गेच्या 3ऱ्या रूपाबद्दल, ते म्हणजे माता चंद्रघंटा. मंडळी, माता चंद्रघंटा यांचं रूप अतिशय सुंदर, तेजस्वी आणि शक्तिशाली आहे. त्यांच्या कपाळावरती घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र विराजमान आहे आणि म्हणूनच त्यांना चंद्रघंटा असं नाव पडलं. माता चंद्रघंटा या वाघावर किंवा सिंहावरती स्वार झालेल्या दाखवतात आणि त्यांच्या अनेक हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र असतात, तर काही हात भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये असतात. त्यांच्या या रूपातून शक्ती आणि निर्भयतेचा संदेश मिळतो असं मानलं जातं श्रोते हो, की माता चंद्रघंटा आपल्या भक्तांचं संकटांपासून रक्षण करतात आणि त्यांना धैर्य देतात. त्यांच्या घंटेचा नाद वाईट शक्तींना दूर करणारा मानला जातो. त्यांच्या रूपामध्ये माया आणि ममतेसोबतच अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद सुद्धा दिसून येते. श्रोते हो, आता आपण या रूपाकडं आपण आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडून पाहूयात. अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात जेव्हा आपल्याला भीती वाटते, एखाद्या गोष्टीविरोधात बोलण्याची हिंमत होत नाही किंवा अडचणींचा सामना करताना आपण मागे हटतो. पण माता चंद्रघंटा यांचं रूप आपल्याला शिकवतं की मनामध्ये कितीही भीती असली तरी योग्य गोष्टीसाठी धैर्याने उभं राहायला हवंय. अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध आवाज उठवणं महत्वाचं आहे. अर्थात हे करताना आपला संयम आणि शांतता टिकवून ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच या नवरात्रीमध्ये आपण माता चंद्रघंटेकडे प्रार्थना करूयात की आपल्या मनातील भीती दूर होऊ देत, आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळू दे आणि प्रत्येक संकटाचा सामना करण्याचं धैर्य मिळू दे. चला तर श्रोते हो, माता चंद्रघंटेच्या जर्नी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि माता चंद्रघंटा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ देत, हीच मनापासून इच्छा आहे, प्रार्थना आहे. मंडळी, आपण दुर्गेच्या ज्या 9 रूपांविषयीची जी माहिती आहे, तर या 9 दिवसांमध्ये आपण जाणून घेणारच आहोत. आज दुर्गेच्या जी 9 रूपांपैकी ही जी 3 रूपं आहेत ती आज आपण पाहिली आणि आपण थोड्या वेळामध्येच आता इतर वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारणार आहोत. तर मंडळी, आपला हा शो असा सुरू राहणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: एम नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा नवरात्री विषयक जो स्पेशल कार्यक्रम आहे तर तो आपला सुरू आहे आणि आता आपल्या सोबत आहेत ज्योती गौरी। तर नमस्कार मॅडम। मॅडम तुम्ही एक गृहिणीही आहात आणि तुम्ही एक स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे, तर सध्या तरी या नवरात्रीमध्ये तुमचा आपल्या महिलांसाठी काय संदेश असणार आहे किंवा नवरात्रीबाबत तुम्ही आपल्या महिला मंडळींना काय सांगू इच्छिता?
3: स्वतः असं बाहेर पडले होते मी, पहिले स्टार्टिंग लग्न झाल्यानंतर मी 4 वर्षांनी बाहेर पडले होते। मी असंच घरगुती कामाला गेले होते पहिले डॉक्टरच्या इथे, मग मी तिथं म्हणजे घरगुती स्वयंपाक करत होते। घरगुती स्वयंपाक करता करता मी बाहेर पडले तिथून, तिथं 2.5 वर्ष केले होते। तिथून नंतर ना माझं स्वतःचं, मी स्वतःच्या जिद्दीवर मी माझ्या स्वतःच्या बळवर मी स्वयंपाकाचं ऑर्डर स्वतः घेतले होते। म्हणजे कोणाच्या असं वाटत होतं कोणाला तरी असं माझा स्वयंपाक खूप आवडला होता, त्या मॅडमने मला खूप बोलवलं होतं। मग त्यांच्या इथे जाऊन मी पूर्णाचा स्वयंपाक केला होते। तेव्हापासून खूप लोकांना माझी म्हणजे इच्छा होती की मी खूप स्वयंपाक छान करते म्हणून, पण त्यांनी म्हटलं की तुम्ही मॅडम तुम्ही कंटिन्यू करत राहतात का, आता चालू केला? मी म्हणते मॅडम मी आत्ताच चालू केले होते स्वयंपाक, म्हणजे फ्लॅट हा मॅडमचाच केला होता, असं वाटलं नव्हतं की माझा एवढा छान स्वयंपाक तुम्हाला आवडलं म्हणून। मग माझ्या मनात बसलं होतं की मी ते स्वयंपाक स्टार्ट करावा, असं मोठं मोठं ऑर्डर घ्यावा माझे। मी छोट्यापासूनच केले होते स्टार्टिंग, असं एकदम छोट म्हणजे 20-25 जणांपासूनच चालू केले होते। असं मनात वाटलं नव्हतं मी की एवढे मोठे ऑर्डर घेते। आतापर्यंत मी म्हणजे 25 लोकांपासून मी आतापर्यंत 1500 लोकांपर्यंत ऑर्डर घेते आता। माझ्या म्हणजे माझ्या बळवर मी स्वतः, मला कुणी असं शिकवलं नाही, मी असं काही केटरिंग केले नाही, मी काही कोणाच्या इथे हाताखाली गेले नाही, काहीच नाही। माझ्या मनाने माझ्या बळवर माझ्या मनातले भावना खूप वाढले होते मला, खूप म्हणजे आदर। मला लोक खूप म्हणत होते खूप छान स्वयंपाक करतात ताई तुम्ही, मग असे खूप म्हणजे इच्छा लोकांना खूप असं मनातले भाव बसले होते की मी छान स्वयंपाक करते छान भाज्या करते म्हणून।
2: नक्कीच। आणि या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या कामामध्ये तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कसा सपोर्ट केला?
3: हो माझं कुटुंब मला खूप साथ दिला होता याच्यात, आणि आदर आणि माझ्या जाऊबाई मला खूप साथ दिले त्याच्यात। घरात कधी कधी घरात स्वयंपाक करते माझ्यासाठी ती खूप म्हणजे मदत करते मला। आणि स्टार्टिंग म्हणजे मी अशी बाहेर गेले बाहेर पडले होते स्वयंपाकाला, तर माझी बहीण पण आली होती माझ्या बरोबर माझ्या हाताखाली स्वयंपाक करायला, कधी लाजली नाही ती पण।
2: अच्छा अच्छा अच्छा, नाही खरंच खूप चांगली गोष्ट आहे। आणि आता जेव्हा तुम्ही ही काम करता केटरिंगचं असेल किंवा स्वयंपाकाचं असेल, तर हे काम करताना घरातील कामांची पण जबाबदारी तुम्ही कशी एक जपता आणि कशा पद्धतीनं ते पार पाडता?
3: मी माझ्या ह्या कामामध्ये नाही का म्हणजे खूप ह्या कामातून मी दुसरे काम पण करते, असं की हेच कामाचं उद्योग करत नाही मी, मग घरातल्या लोकांचं पण सांभाळून घेते की माझा मोठा आहे कुटुंब मोठं आहे माझं।
2: नक्कीच नक्कीच। आणि
3: कुटुंब मोठं असल्यामुळे नाही का मला सगळ्यांचे मन जपावं लागतं।
2: बरोबर बरोबर, पण सगळ्यांची मन जपता जपता तुम्ही स्वतःच्या मनाकडे सुद्धा लक्ष द्यावं। हा तेच ना, पण तुम्ही स्वतःच्या मनाकडे लक्ष द्यावं स्वतःकडे लक्ष द्यावं आणि त्याचसोबत तुम्ही स्वतःसाठी सुद्धा तितकाच वेळ काढावा अशी माझी इच्छा आहे। आणि आपल्या देवीच्या चरणी सुद्धा माझी प्रार्थना आहे की तुम्हाला असंच बळ मिळू दे आणि तुम्ही तुम्ही जो व्यवसाय सुरू केलेला आहे तुमच्या स्वबळावरती, तो असाच खूप जास्त वाढू देत. आणि खरंच तुम्ही एक आत्ताच्या काळातली स्त्रीच आहात तुम्ही, की स्वतःच्या बळावरती एवढं छान तुम्ही तुमचं वेगळं साम्राज्य तयार केलेलं आहे. तर खरंच तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
3: थँक्यू मॅडम.
2: धन्यवाद.
3: यासाठी नाही का आता माझे मिस्टर माझ्या म्हणजे आदर करतात खूप मला.
2: नक्कीच नक्कीच.
3: म्हणून ते पण आता उभं राहिली माझ्या बरोबर.
2: वा वा वा खरंच. आणि एक आदर्श कुटुंब आहे तुमच्या पाठीशी, त्याच्यामुळे एक तुमची मेहनत आणि कुटुंबाचा एक पाठिंबा या दोन्ही गोष्टी यासाठी आहेत. तुम्ही आपल्या महिलांना या नवरात्रीमध्ये काय सांगाल?
3: काय नाही सांगत, मी फक्त म्हणते की महिलांना म्हणते आपण कोणाच्या हाताखाली काम नाही करावं, आपण आपल्या स्वतःच्या हिंमतवर उभा राहायचं आणि उभा राहून आपलं आपलं स्वतःच काम सुरू करायचं. काही उद्योग केला तरी ना स्वतःच उद्योग चालू करायचं, स्वतःच बिझनेस करायचं, स्वतःच नाव ठेवायचं तिथं स्वतः.
2: नक्कीच नक्कीच. आणि
3: आपण आपण करायचं आणि दुसऱ्यांचं नाव द्यायचं हे योग्य नाही ना. त्याला
2: तो स्वतःवरती अन्याय आहे.
3: सगळ्यांसाठी सांगते की स्वतःच स्वतः काहीतरी काम केलं ना स्वतःच नाव असं हे नका करू, की आपण सगळेजण केलं असं म्हणा.
2: बरोबर बरोबर बरोबर.
3: आपण स्वतः केलं तर ना स्वतःच होत ते. आपण सगळेजण केलं असं म्हणा. मी पण एक कुटुंबामध्येच बोलते, कुटुंबामध्ये राहते म्हणून सगळेजण करतात माझ्या पाठीमाग, सगळेजण उभं राहतात माझ्यासाठी.
2: आणि अनेक स्त्रियांना
3: असं नाही बघत, दिवस नाही बघत, माझ्यासाठी सगळेजण उभं राहतात मॅडम.
2: नक्कीच नक्कीच. आणि अनेक स्त्रियांना तुमच्या सारख्या कुटुंबाचा पाठिंबा नाही मिळत, त्यांना अनेक तुम्ही लकी आहात की तुम्हाला फॅमिली चांगली आहे.
3: सासरे पण खूप मदत केली आतापर्यंत.
2: वा वा.
3: कधी असं नाही म्हटले नाही, कधी चिडचिड नाही केले घरातून. मी घरातून स्वयंपाक पाठवते किती लोकांना, माझं घरात नाही का कंटिन्यू चालू राहतो. त्यासाठी कधी चिडचिड केले नाही सासू सासरे माझे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. माझी जाव पण आदराने मला उभा राहते. कधी मी मध्यरात्री उठा म्हटलं तरी उठते ती, घर म्हटलं तरी करू शकते माझ्यासाठी, असं नाही म्हणत नाही.
2: आणि खरंच माझ्याकडून आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला तर नवरात्रीच्या शुभेच्छा आहेतच. तुम्ही एक स्त्री शक्तीचं रूप असते, नवदुर्गेचं रूप असते. आणि त्याच पद्धतीने या कामामध्ये जे तुम्हाला सहकार्य करणारे तुमचे जाऊ असतील आणि इतर तुमची मंडळी असतील, तर त्यांना सुद्धा आपल्या नवरात्रीच्या या पर्वामध्ये खरंच त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, तुम्हाला हे नवरात्र आनंदाचं मांगल्याचं जाऊ द्यायचं ही शुभेच्छा आहे. आणि थँक्यू सो मच तुम्ही पद्धतीने बोललात. आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा खूप सारा शुभेच्छा.
1: जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे दीपोत्सव 2024. या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे अशी रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमतायुक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ध्यान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी एक कपड्याचा आणि एक अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रमशाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90 11 02 64 72, 90 11 02 178, 95 88 62 00 36 आणि 90 11 02 01 78 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी ही नम्र विनंती. आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता. चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात मी आर जे ऋतु आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. सगळीकडे देवीचा जयघोष, आरती, भक्ती आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आपण या 9 दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतोय, तिच्या शक्तीची आठवण करतोय. पण श्रोते हो, कधी तुम्ही विचार केलाय का की ज्या देवी ज्या महिषासुराचा वध केला तो महिषासूर आपल्या प्रत्येकाच्या आत सुद्धा असू शकतो, असं तुम्ही कधी कल्पना करून पाहिले का? श्रोते हो, आपल्या मनात सुद्धा एक महिषासूर असतो, फक्त त्याचं रूप वेगळं असतं. आपल्या मनातला राग, अहंकार, मत्सर, लोभ, दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती, स्वतःलाच योग्य समजण्याची सवय आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे मंडळी आपल्या आतील महिषासुराची वेगवेगळी रूप आहेत. जरा विचार करा, एखाद्यानं आपल्याला काही बोललं की आपण लगेच रागवतो. दुसऱ्याला यश मिळालं की कधी कधी आपल्याला त्याचा आनंद होण्याऐवजी जलसी होते, वाईट वाटतं. आपली चूक असताना सुद्धा आपण ती मान्य करत नाही आणि कधी कधी आपल्या शब्दांनी दुसऱ्याचं मन दुखवतं, पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. श्रोते हो, अशा वेळी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवाय की आपण आपल्या मनावरती विजय मिळवतोय की आपल्या मनातल्या नकारात्मक गोष्टी आपल्यावरती विजय मिळवतात. महिषासुराचा वध ही केवळ एक वाईट शक्तीवरती चांगल्या शक्तीच्या विजयाची कथा नाही, तर ती आपल्याला आपल्या स्वतःमधील वाईट गोष्टी ओळखण्याची आणि त्यांच्यावरती मात करण्याची शिकवण देते. मंडळी,

त्यातील महिषासुराला हरवण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकत असतो. श्रोते हो, देवीची खरी भक्ती केवळ तिची पूजा करण्यात नाहीये, तर तिच्या चांगल्या गुणांचा आपल्या आयुष्यामध्ये स्वीकार करण्यात आहे. चला तर मग या नवरात्रीमध्ये आपण संकल्प करूयात की दुसऱ्यांमधील दोष शोधण्याआधी स्वतःमधील दोष ओळखू आणि स्वतःला अधिक चांगली व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करूयात. कारण श्रोते हो, जग जिंकण्याआधी स्वतःच्या मनावरती विजय मिळवणं अधिक महत्वाचं आहे. देवी दुर्गेची शक्ती आपल्याला नेहमीच सत्याच्या चांगुलपणाच्या आणि योग्य मार्गाच्या दिशेनं घेऊन जाऊ, हीच जय आपल्या दुर्गेच्या चरणी प्रार्थना आहे. मंडळी, आपण अशाच गोष्टींसह भेटणार आहोत थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपला नवरात्र विशेष कार्यक्रम सुरू आहे आणि मंडळी मी एका आगळ्या वेगळ्या आणि छान माहितीसह छान गोष्टीसह आली आहे तुम्हाला भेटायला पुन्हा एकदा आपल्या या शेवटच्या सेगमेंटमध्ये. मंडळी, आपण अनेक ज्या देवींची मंदिरं आहेत, जसं की काल आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांबद्दल ऐकलं आणि अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळी जी देवस्थानं आहेत त्यांची आपण माहिती घेणारच आहोत. आणि आता मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नवदुर्गांच्या मालिकेमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत पारनेर तालुक्यातील निगोज येथील जागृत आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मळगंगा देवीबद्दल. मंडळी, पारनेर तालुक्यातील निगोज येथील मळगंगा देवी हे या परिसरातील लोकांचं जे मोठं श्रद्धास्थान मानलं जातं आणि आख्यायिकेनुसार मळगंगा देवी ही मूळची काशी खंडातील आहे. तिथे ती दक्षिणात्यात आली आणि गोदावरी नदी पार करून देवीनं प्रथमतः नगर जिल्ह्यातील प्रवरेच्या काठी मुक्काम करून पारनेर तालुक्यातील निगोज येथे ती आली आणि माता मळगंगा देवीला 7 बहिणी आहेत असं म्हटलं जातं. त्यापैकी घोलवड म्हणजे जुन्नरमध्ये, बेलापूर, कोरडी, निगोज, लिंबोणी आणि अशी 7 जी स्थानं आहेत. 10व्या दिवशी मळगंगा देवीची यात्रा इथे मोठ्या उत्साहामध्ये भरते. चैत्र वैद्य एकादशीला ही यात्रा असते आणि त्या दिवशी मंडळी सायंकाळी नवस बोलण्याचा कार्यक्रम सुद्धा असतो. ज्या कोणाला नवस बोलावयाचा असतो त्यांनी या पाण्याच्या नंतर देवीच्या अंगावरती बसून, अंगावरती म्हणजेच गाड्यावरती असतं, तिथं बसून नवस बोलावा लागतो आणि तो पूर्ण होताच त्याची फेड सुद्धा करावी लागते अशी प्रथा तिथं आहे, त्या गावात आहे. त्याच दिवशी मंडळी रात्री 12 च्या सुमारास देवीच्या 12वेतून पाण्याची कसलेली जी घागर आहे ती पायरेवरती आपोआप येऊन बसते असं म्हणतात. घागरवर आल्यानंतर तिची यथासांग पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी घागरीची येथील पाण्याच्या डोब्यातून गावातून मिरवणूक काढली जाते. मिरवणूक विसर्जनाच्या दिवशी परत त्या घागरीचे 12वेमध्ये विसर्जन केले जाते आणि या 12वेमध्ये एका कोपऱ्यामध्ये देवीचा तांब्या व गणपतीची मूर्ती आहे. मंडळी, आता ही आहे आख्यायिका. अजूनही काही लोक किंवा काही समाजातील लोक तिथे या गोष्टींचं पालन तंतोतंत पद्धतीनं करत असतात. त्यांची श्रद्धा आहे, त्यांची परंपरा आहे आणि मंडळी हे एक आगळी वेगळी अशी संस्कृती आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील. पारनेर पासून 18 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या देवी मुळ गावामध्ये अष्टमंगळा देवीचं जागृत देवीस्थान आहे. मुख्यातून प्रगट झालेल्या जगदंबा देवीमुळे या गावास देवीचं निगोज या नावानं ओळखलं जातं. दक्षिणाभिमुख असलेल्या या मंदिरातील गाभाऱ्यात अष्टभुजा देवीच्या स्वयंभू तांदळ्यासोबत गोवराई व कोजागिरीसाठीचे तांदळे आहेत. श्रावण व चैत्र महिन्यातील दर मंगळवारी मंदिरामध्ये यात्रेचं स्वरूप येतं. दसऱ्याला पालखी सोहळा होतो. वडगाव दर्या हे गाव दर्याबाई देवी मर्यायीमुळे प्रसिद्ध आहे आणि देवीचे स्वयंभू तांदळे व महादेवाची पिंड गर्भगृहात असून प्रथम बाहेर प्रशस्त अंगण आहे आणि दरवर्षी पारनेर इथं नवरात्र उत्सव हा सामुदायिक कार्यक्रम उत्साहाने संपन्न होत असतो. मंडळी, तर हे आहे निगोज येथील मळगंगा देवी देवस्थानाची माहिती आणि अशाच पद्धतीची आपण वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या ठिकाणची देवस्थानची आणि वेगवेगळ्या समाजातील ज्या संस्कृती आहेत त्यांची विविध माहिती आपण आपल्या शो मध्ये ऐकणारच आहोत. पण मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आपण हा नवरात्र विशेष कार्यक्रम असाच सुरू ठेवणार आहोत. अविरतपणे आपला हा कार्यक्रम गाणी ही असणारच आहेत आणि उद्या आपण एका आणखी आगळ्या वेगळ्या माहितींसोबत एका आणखी आगळ्या वेगळ्या गोष्टीसोबत गप्पासोबत भेटणार आहोत. मंडळी, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हा नवरात्र उत्सव जो आहे तो आनंदानं सेलिब्रेट करा. छानपैकी हसा, खेळा, खा, प्या, मजा करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अगदीच थोड्या वेळात म्हणजेच दुपारी ठीक 1 वाजता आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. ऐकत रहा आणि हसत रहा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो मध्ये नवरात्री स्पेशल नारी शक्ती सन्मान आपण करत आहोत. मंडळी आई जगदंबेच्या भक्तीने आणि शक्तीने भरलेल्या या मंगलमय वातावरणात आपणा सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज नवरात्रीचा तिसरा दिवस, आई चंद्रघंटेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सुरुवात करूया एका अशा कर्तृत्ववान शिक्षिकेच्या प्रेरणादायी प्रवासाला, ज्यांनी आपली 30 वर्ष विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी समर्पित केली आहेत. आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेच्या स्नेहज्ञानदीप प्रकल्पांतर्गत आदर्श नगर येथे मनपा शाळा कार्यरत आहे. चला तर मग नगरकर जाणून घेऊया आजच्या नवदुर्गा सन्मानाच्या मानकरी वैशाली अमोल मेकल मॅडम यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊया. एक स्त्री घर सांभाळून आपलं कर्तव्य कशी पार पाडत आहे ते आपण ऐकूया. नमस्कार मॅडम, आपलं रेडिओ नगरच्या स्टुडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: मॅडम, सर्वप्रथम आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल आणि कुटुंबियांबद्दल तो ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
2: माझं बालपण हे ग्रामीण भागातच गेलंय आणि माझे आई वडील दोघं त्या काळामध्ये सर्व्हिस करणारे होते, गव्हर्नमेंट सर्व्हंट होते आणि आमचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्येच झालं. बुलढाणा जिल्ह्यामधली मी आहे आणि तसंच माझ्या आईच्या शिक्षणाची खूप आवड होती. म्हणजे आई सर्व्हिस करणारी असल्यामुळे आईला वाटायचं की आपल्या मुलींनी पण स्वतःच्या पायावर उभं राहावं, काहीतरी बनावं. त्यामुळे तिने आम्हाला शिक्षणाबद्दल कधीही थांबवलं नाही, तुला जे शिकायचं ते शिक, मोठी हो आणि स्वतःच्या पायावर उभी राहा असं म्हणून आमचं शिक्षण सगळं ग्रॅज्युएशन पर्यंत माझं झालं. नंतर डीएड केलं, नंतर जॉबला लागले आणि नंतर लग्न झालं. लग्नानंतर बुलढाणा जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी आले. मनपा शाळेमध्ये मी सध्या कार्यरत आहे. अशा पद्धतीने माझा जीवन प्रवाह चालू आहे. प्रवास
1: तर जीवन प्रवासामधील काही आठवणी आहेत का?
2: आता आठवणी म्हटलं तर बऱ्याच असतात. त्यातली एक आठवण म्हणून अशी सांगते की माझं लग्न झाल्यानंतर मला लगेचच माझी ट्रान्सफर इकडे झाली नाही, कारण मी बुलढाणा जिल्ह्यात होते आणि तिथे आम्ही 8 वर्ष लग्न झाल्यानंतर 8 वर्ष आम्ही वेगळे राहिलो. त्यातच माझी 2 मुलं झाली. मग आम्हाला तेव्हा खूप संघर्ष करावा लागला. पण माझ्या मिस्टरांचं मत होतं की तू नोकरी सोडावी, पण माझी आई नेहमी त्यांना सांगायची अहो तुमचे हे दिवस निघून जातील आणि पुढे तुमचे दिवस चांगले येतील, त्यामुळे तुम्ही नोकरी सोडू नका तिची आणि इथे मी आहे तोपर्यंत तिला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आम्हाला तो संघर्ष, मुलं माझ्याजवळ ते इकडे, तो फार मोठा संघर्ष आम्हाला भोगावा लागला. म्हणजे
1: शिक्षिका होण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली, या क्षेत्रातच यावं असं का वाटलं?
2: हा, मला अध्यापन करण्याची खूप आवड होती आणि माझे जे शिक्षक होते, मला एक प्राथमिकला भालचंद्र मॅडम म्हणून होत्या, त्या खूप मला जीव लावायच्या, खूप प्रेमळ होत्या. त्यांच्यापासूनच मला असं वाटायचं की तेव्हापासूनच मला असं वाटायला लागलं की आपण मोठं झाल्यावर काहीतरी शिक्षिका बनावं आणि मुलांना घडवावं, मुलांचं भवितव्य आपल्या हातून घडावं अशी माझी खूप मनोमन इच्छा होती.
1: अच्छा, खूप छान मॅडम. तर मॅडम, आपण शिक्षिका या क्षेत्रामध्ये गेले 30 वर्ष काम करत आहात, तर तुमचा तुमची आठवणी काय आहेत मनपाच्या शाळेमधील?
2: ओके, तर मी तिकडे होते तेव्हा नगर परिषदमध्ये शाळेमध्ये होते

0: आणि इथे आल्यानंतर मनपा प्राथमिक शाळा, सुरुवातीला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत होते, तिथे 2 वर्ष कार्यरत होते. नंतर मी अहिल्याबाई होळकर शाळेमध्ये होते मनपाच्या. नंतर आता आदर्शनगर शाळेमध्ये मी आली आणि इथे माझ्याकडे चार्ज देण्यात आला. खूप मोठी जबाबदारी होती ती. मी कधी याआधी मुख्याध्यापकाचं काम केलेलं नव्हतं. तरी पण मी आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं, तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला येणार नाही, परंतु त्यांच्या तशा बोलण्यातूनच मला प्रेरणा मिळाली असंच म्हणावं लागेल. आणि मी त्यातून सगळं शिकले आणि इथपर्यंत पोहोचले आणि आज व्यवस्थित मी कार्यरत आहे.
1: प्रवासामध्ये काही अडचणी आल्या होत्या का आपल्याला?
0: अडचणी तर भरपूर आल्या, पण सगळ्या अडचणीवर मात करून इथपर्यंत पोहोचले.
1: एखादा असा अनुभव सांगताय का ज्यामधून तुम्हाला खूप अडचणी आल्या पण त्या अडचणीवर मात करून तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात?
0: अडचणी म्हणाल तर आता सर्व्हिस म्हटली तर थोड्याफार अडचणी येतातच. कुटुंब सांभाळून, नोकरी करून, शाळेची जबाबदारी सांभाळायची म्हटलं तर थोड्याशा अडचणी येतातच. आणि सुरुवातीला मला आता शिक्षक म्हटल्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपल्याला यायलाच पाहिजे, परंतु मला काही गोष्टी समजत नव्हत्या. पण माझ्या सहकार्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि सर्व माझ्या मैत्रिणी आणि माझे सहकारी यांनी मला खूप मदत केली आणि मी सर्व शिकले आणि मी आता सध्या कार्यरत आहे.
1: अच्छा, खूप छान मॅडम. तर
0: धन्यवाद.
1: तुमचा ऐकून एक मनाला असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे आपण जीवनामध्ये.
0: जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे, बरोबर आहे. जीवनामध्ये संकट आल्याशिवाय यश मिळत नाही. संकटांवर मात करून आपल्याला पुढे जायचंच असतं आणि यश मिळवायचं असतं आणि ते मिळतं, प्रयत्न केले तर मिळतं.
1: नक्कीच मॅडम. तर आपण स्नेहालय संस्थेशी पण आपण जोडलेला आहात. गेल्या 7 वर्ष स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये कार्यरत आहात. त्या कामाचा पहिला दिवस कसा होता आपल्या स्नेहालय संस्थेशी आणि तुम्ही कशा प्रकारे जोडले गेला?
0: प्राजक्ता नगरकर मॅडम आमच्या शाळेत, त्यांची टीम आणि त्या आमच्या शाळेमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला बरेच आमच्या शाळेबद्दल माहिती विचारली. जसं सतत गैरहजर विद्यार्थी आणि स्लम एरियातले विद्यार्थी, शाळेमध्ये 100% उपस्थिती त्यांची राहते का राहत नाही, त्याची कारणं, त्याचा आम्ही पण पाठपुरावा करतच होतो. पण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यांची टीम आणि त्या असे त्यांनी घरोघरी जाऊन सर्व पालकांची भेट घेतली आणि त्यांचं त्यांना समजावून सांगितलं आणि त्यामुळे आम्हाला त्यांचं बरंच सहकार्य लाभलं आणि मुलं मग यायला लागली शाळेमध्ये आणि त्यांच्या प्रकल्पाचा आम्हाला खूप फायदा होतोय. त्यांनी आम्हाला त्यांच्या स्नेहालयामार्फत 2 शिक्षक पण दिलेत आणि आमच्याकडे 2 शिक्षक होते, 3 शिक्षकी शाळा होती. आता ती 2 शिक्षक आल्यामुळे आम्हाला आमच्या शाळेत गुणवत्तेवर बराच परिणाम झाला, म्हणजे गुणवत्ता सुधारली आमची. अशा पद्धतीने आम्हाला त्यांचा बराच फायदा झाला.
1: अच्छा, तर मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी यासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवताय?
0: आता आम्ही शाळेमध्ये मुलांना खेळातून शिक्षण, जसं मुलांना शैक्षणिक साहित्य भरपूर प्रमाणामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे, त्यातून मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो की मुलं कंटाळायला पण नको आणि मुलांना आवड निर्माण व्हावी अभ्यासाची. या पद्धतीने आम्ही त्यांचे वाचन प्रकल्प, जसं सकाळ एनआई सकाळ पेपर मार्फत आम्हाला पेपर पुरवले जातात, मग दर शनिवारी आम्ही मुलांना ते पेपर देतो. त्यामध्ये चित्र, कोडे, गोष्टी असं सर्व असतं. मुलं मग त्यातले चित्र रंगवतात, कोडी सोडवतात, वाचन करतात. मग यातून वाचनाचा सराव त्यांचा होतो. गणितीय असतात काही उदाहरणं, ती सोडवतात. त्यातून मुलांना आवड निर्माण होते. गणित, भाषा, इंग्रजी या विषयाची त्यांना आवड निर्माण झाली आणि त्यांच्या गुणवत्ता सुधारण्यामध्ये फरक पडला.
1: अच्छा, तर मॅडम एखाद्या विद्यार्थ्याच्या, खूप छान मॅडम की गुणवत्ता वाढवण्याकरिता तुम्ही त्यांना खेळाच्या माध्यमातून हसत खेळ शिकवतात. मुलांना तर सध्या अभ्यासाचा कंटाळा तर खूपच येतो की त्यांना गेम असले म्हणजे त्यांचं एक व्यवस्थित त्यांना वाटतं.
0: हो, स्नेहालयामार्फत आम्हाला त्यांनी भरपूर खेळ साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. मग आम्ही मुलांच्या दिवसातला 1 तास आम्ही खेळण्यासाठी घेतो आणि मुलं मग त्यातून वेगवेगळ्या वस्तू तयार करतात, गाड्या तयार करतात, काही असे छान छान इमारती तयार करतात आणि त्यातून मग मुलांना असं वाटतं की आपण अभ्यास केला तर आपल्याला आता थोडा वेळ खेळायला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक खेळाची भावना निर्माण होते आणि मग अभ्यासही ते करायला लागतात. की आपण हे त्यांना टार्गेट दिलेलं जातं जवळपास, की शिक्षक लोक सांगतात की आता तुम्ही एवढा अभ्यास केला ना तर तुम्हाला 1 तास खेळायला मिळेल. मग मुलं आवडीने ते लवकर संपवतात आणि करतात. आणि स्नेहालयामार्फत आम्हाला भरपूर प्रमाणात खेळणी दिली जातात आणि प्रशिक्षण घेतली जातात. त्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास खूप मदत होते आम्हाला.
1: अच्छा, तर मॅडम जसं की तुम्ही म्हणता आता खेळाच्या माध्यमातून शिकवतात, परंतु कोणते खेळ असतात त्यामध्ये?
0: जसं बेरीज वजाबाकी, त्याची काही अशा हे असतात दिलेले, ते माय फर्स्ट सम, तर त्यामधून आपण समजा पहिलं सम सोडवतो, म्हणजे त्याचं उदाहरण सोडवतो, त्याच्यात असे चित्र आणि संख्या असे दिलेले असतात, त्यातून बेरीज वजाबाकी ही संकल्पना त्यांची क्लिअर होते. तसंच मेक द वर्ल्ड शब्द तयार करणे आणि फन मॅट, म्हणजे अशा प्रकारचे खेळ ते देतात आणि ते खेळाच्या माध्यमातून अभ्यासही होतो, जेणेकरून त्यांचा आणि खेळ पण ते खेळतात, अशा पद्धतीने ते खेळ खेळतात. सबसिडी वगैरे असतं, मराठीमध्ये सबसिडी असते, डायस टाकून मग ते सबसिडीद्वारे अक्षर ओळख करता येते त्यांना.
1: खूप तर मॅडम, आपण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, तर एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात तुमच्या शिक्षणामुळे सकारात्मक बदल घडला आहे?
0: हा, आता माझ्या वर्गामध्ये कोरोना काळामध्ये माझ्याकडे एक बॅच होती, तेव्हा शाळा नव्हत्या, तरी पण विद्यार्थी आमच्याकडे यायचे बसायचे, त्यामुळे एक माही शिंदे नावाची मुलगी होती. ती माही शिंदे म्हणजे सुरुवातीला ती माझ्याकडे आली जेव्हा तिथं पहिलीला दाखल झाली, पण कोरोना असल्यामुळे मुलं पालक पाठवत नव्हती, पण माझे पालक पाठवायचे मुलांना, म्हणजे मास्क वगैरे बांधून ते यायचे आणि वर्गामध्ये बसायचे. मी त्यांचा आम्हाला तर यावंच लागायचं, त्यामुळे मी तिचा म्हणजे सगळ्याच मुलांचा घ्यायची, पण तिचा म्हणजे तिला शिक्षणाला मी खूप प्रोत्साहित केलं की तू असं केलं पाहिजे, म्हणजे तू चांगल्या प्रकारे वाचन करशील, तू पुस्तकं वाचली पाहिजे, तू इंग्रजीचं वाचन केलं पाहिजे. त्यामुळे ती मुलगी आमच्याकडे चौथी पर्यंत होती, आता ती पाचवीला गेली अंबिका शाळेमध्ये, पण तिथे सुद्धा ती आज वर्गाची मॉनिटर आहे आणि खूप हुशार मुलगी ती सर्व गोष्टीमध्ये, नुसतं अभ्यासामध्येच नाही तर आमच्याकडे गॅदरिंग झालं तर गॅदरिंगमध्ये डान्समध्ये सुद्धा तिचा नंबर असायचा पहिला, भाषणामध्ये सुद्धा ती पुढे असायची, अशा सर्व गोष्टीतून ती गेली आणि खूप हुशार झाली ती. आज मला कौतुक वाटतं तिचं की माझी विद्यार्थी जी आहे म्हणून.
1: मॅडम, मुलांसोबत काम करताना एखादं आव्हान तर आलंच असेल ना, तर त्यातून तुम्ही कशा प्रकारे मार्ग काढला?
0: हो, आता आव्हान म्हणाल तर आहेत. माझ्याकडे एक पूनम घोगरे नावाची मुलगी होती, ती थोडी विशेष गरजा असणारी मुलगी होती आणि ती नेहमी वर्गामध्ये बसायची पण मुलांना नेहमी त्रास द्यायची आणि ती अशी खूप लठ्ठ होती आणि मुलांचे पुस्तकं फाड, तिच्या त्यांच्या वह्या घे, अशा प्रकारे मुलांना खूप त्रास द्यायची. ते एक आव्हानच होतं की तिला आपल्याला घडवायचं आहे तर कसं आपण तिला घडवू शकू. मग आम्ही तिला गोडीत घेऊन, तिला जवळ बसवून, तिच्या हाताला हात धरून अशा पद्धतीने तिला लिहिण्याची, चित्र काढण्याची, ती जास्त काही करू शकत नव्हती पण चित्र काढणं, रंगवणं, फळ्यावर लेखन करायला तिला आवडायचं, मग ते सुद्धा ती करायची, हळूहळू ती वाचन पण करू लागली. अशा पद्धतीने तिने, म्हणजे हे एक आव्हानच होतं ना आमच्यासाठी, पण ते तिने केलं आणि आम्ही पण त्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो.
1: अच्छा, मॅडम तुम्ही घर आणि आपलं शाळा सुद्धा सांभाळतात, तर तुमच्या या प्रवासात कुटुंबियांनी आणि तुमच्या सहकार्यांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली व कशा प्रकारे त्यांची साथ तुम्हाला लाभली?
0: आता माझ्या कुटुंबियांचं म्हणाल तर मला खरोखरच माझे मिस्टर माझ्यासाठी खूप, म्हणजे त्यांनी माझ्यासाठी खूप सहकार्य केलं. ते आहेत म्हणून मी सर्व्हिस करू शकली, मुलांचा सांभाळ करू शकली, घर सांभाळू शकली, घरातल्या सगळ्या मुलांकडे लक्ष देऊ शकली. कारण कसं आहे, गाडीची एक तास असून चालत नाही, दोन्ही चाक व्यवस्थित पाहिजे, त्यामुळे त्यांनी माझ्या कामामध्ये मला खूप सहकार्य केलं आणि अजूनही ते करतात, त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले. आणि सहकारी म्हणाल तर मला आतापर्यंत सगळेच सहकार्य खूप चांगले लाभले आणि त्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे मी माझा काम करू शकते आणि करू शकत आहे.
1: अच्छा, तर एखादा असा अनुभव जेणेकरून तुम्हाला असं कधी वाटलं का नको आता मी ही शिक्षिकाची नोकरी नकोय करायला, खूप अडचणी येतात, तेव्हा काही मनात डगमग आले, तेव्हा तुम्ही काय केलं?
0: हो, होतं ना असं बऱ्याचदा, कारण आता मुलं लहान होती, मी तिकडे राहत होते, माझे मिस्टर इकडे होते, त्यामुळे मग मुलं कधी आजारी पडली, आता त्यांना एकटीला फेस करायचं म्हणजे खूप अडचण यायची, पण तिथेही मला माझे सहकारी खूप चांगले मिळाले. माझ्या एक मॅडम होत्या, त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि त्यामुळे मग मी त्या मुलांकडे पण चांगल्या पद्धतीने, असं वाटलं होतं की हे सगळं सोडून द्यावं आणि जावं आपल्या घरी, की नको हे, कारण मुलांची तब्येत, मुलांचं सगळं बघणं, ते आजारी पडणं, एकटीला सगळं फेस करावं लागायचं आणि मिस्टर इकडे असल्यामुळे असं वाटायचं त्यांना पण नको त्रास द्यायला, ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहे आणि आपण नको त्यांना त्रास द्यायला. अशा वेळी खूप असं वाटायचं की नको ही नोकरी सोडून द्यावं आणि आपलं घरी बसून

0: बरं आहे त्याचं. माझ्या मी तिकडे असताना माझ्या वर्गामध्ये एक गौरव नावाचा मुलगा होता आणि त्याची आई खूप म्हणायची मला की तुम्ही क्लासेस घ्या, त्याचे क्लासेस घ्या. पण मी कधीच क्लासेस म्हणजे फीस देऊन घेतली नाही. मला शिकवायची आवड होती. मी त्याला शिकवायची, तो घरी यायचा, मी त्याला वेळ द्यायची तो शिकायला. तो बँकेमध्ये आज नोकरीला आहे खामगावला, अर्बन बँकेमध्ये तो जॉब करतो. त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं, खरोखरच असं वाटतं की नाही, आपलं काहीतरी आपलं जे आहे ते सार्थक झालंय. आपण जे त्याला ज्ञान दिलं, आपण जे त्याला शिकवलं, आज तेवढा मोठा झाला. आणि त्यामुळे मला खरोखर खूप त्याच्याकडे पाहिल्यानंतर खूप आनंद होतो.
1: अच्छा, नक्कीच मॅडम. जेव्हा आपण एखाद्या मुलाला घडवतोय आणि तो कुठेतरी सक्सेसफुली झालाय, वेगळाच असतो. नक्कीच मॅडम. तर मॅडम, आपण सध्या आदर्श नगर मनपा शाळेमध्ये तुम्ही आता कार्यरत आहात, परंतु तिथलच्या पालकांचा रिस्पॉन्स कसा आहे? विद्यार्थ्यांना रेग्युलर पाठवतात किंवा नाही?
0: नाही, सुरुवातीला मी या शाळेत आले होते तेव्हा आमच्या शाळेचा पट फारच कमी होता आणि पालकांची मानसिकता थोडी बदललेली होती शाळेविषयी. पण मी आल्यानंतर मलाच खूप टेन्शन आलं होतं की कसं होईल या शाळेचं. मी आमच्या शाळेतल्या सरांना नेहमी म्हणायची, सर कसं होईल, सर म्हणायचं काही टेन्शन घेऊ नका मॅडम, सगळं होत असतं. अशा पद्धतीने मग आम्ही पालकांना कन्व्हिन्स करून, पालकांशी संपर्क साधून आणि पालक आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स देऊ लागले. आणि आम्ही पण हळूहळू या शाळेमध्ये पूर्वी गॅदरिंग होत नव्हती, आम्ही गॅदरिंग सुरू केली, स्पोर्ट्स घ्यायला लागलो मुलांची, विविध स्पर्धा घ्यायला लागलो, वृक्षारोपण, दिंडी, आपली आषाढीची दिंडी, अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत गेलो शाळेमध्ये. तसा आमचा पट वाढत गेला आणि पालकांनी पण आम्हाला खूप छान सहकार्य केलं. अजूनही मला ते सहकार्य करतात. आता जी मुलं काही कारणास्तव शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नाही, आता त्या पालकांची घरगुती समस्या असतात, तरी आम्ही त्या पालकांना समजावून सांगून त्यांना उपस्थित राहण्याबद्दल नेहमी सतत त्यांना सांगत असतो. आणि चांगला रिस्पॉन्स आहे पालकांचा, सहकार्य पण चांगला आहे.
1: अच्छा, तर मॅडम, एखादा विद्यार्थी शाळेत येतच नसेल तर त्याला शाळेची आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करता?
0: म्हणजेच आम्ही शाळेची आवड निर्माण करण्यासाठी त्याच्या घरापर्यंत जातो, पालकांना सांगतो आणि त्या मुलाला सांगतो, अरे आपल्या शाळेमध्ये चल, किंवा खेळण्यासाठी खूप म्हणजे खेळण्याच्या माध्यमातून त्यांना आम्ही प्रोत्साहित करतो की आपल्याकडे खेळण्याची एवढी साधनं आहेत, आपल्याला स्नेहालयाकडून एवढी सुंदर चांगली साधनं मिळालेली आहेत, त्या साहित्यामध्ये तुला आम्ही खेळायला देऊ, असं करू, असं त्यांना सांगून कन्व्हिन्स करून मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच आवड निर्माण होते आणि तो शाळेत येऊ लागतो.
1: अच्छा, नक्कीच मॅडम. त्याच्या घरी जाऊन सुद्धा होम व्हिजिट करताय? नक्कीच मॅडम,
0: होम व्हिजिट करतो. परत आम्ही कंटिन्यू शाळेत मी आले की माझं पहिलं काम असतं, आज कोण आलं नाही, लगेच त्याच्या घरी फोन लावायचा, त्याच्या पालकांना सांगायचं आणि मग ती मुलांना पाठवतात शाळेत. काही कारण असेल तर मग ठीक आहे, आज येऊ शकत नाही तर ठीक आहे, समजून घेतो एखाद्या विद्यार्थ्याचं. पण जनरली जी मुलं येत नाही त्यांच्या घरी लगेच फोन जातो माझा आणि मग ते पालक पाठवतात. कधी कधी तर असं होतं की मुलं ऐकत नाही, पालक मला म्हणतात मॅडम मुलं ऐकत नाहीये, तुम्ही त्याच्याशी बोला, तुम्ही त्याला सांगा. मग मी त्यांच्याशी बोलले की ते लगेच शाळेमध्ये येतात, असं सुद्धा होतं.
1: अच्छा, यामध्ये सर्व काही तुम्ही घडवण्याचं काम करत आहात, परंतु या सर्वांमध्ये तुम्ही स्वतःला कसा वेळ देता आणि तुमचा आवडता छंद कोणता आहे?
0: माझा आवडता छंद म्हणाल तर मला झाडे लावणे. आता माझ्या शाळेमध्ये पण इथे बाहेर आम्हाला कंपाऊंड नसल्यामुळे आमचा परिसर ओपन आहे, तर झाडं राहत नाही. मग मी शाळेमध्ये आल्यानंतर सगळं कुंड्या आणल्या, त्या कुंड्यांमध्ये झाडं लावली. तसंच माझ्या घरी सुद्धा मी झाडं वगैरे लावून त्याच्यामध्ये माझा वेळ जातो. आणि मला घरातली कामं करायला पण खूप आवडतं. मला स्वयंपाक करणे, घरातली कामं करणे हे सुद्धा खूप आवडतं मला. त्याच्यामध्ये माझा वेळ जातो. मुलांना कोणाच्या आवडी, प्रत्येकाच्या आवडीचं त्यांना करून द्यायचं याची आवड आहे मला. बाकी वाचन वगैरे करते आणि वाचन म्हणजे जास्त करायला वेळ मिळत नाही, पण मोबाईल वगैरे बघते. मोबाईलवर आता नवीन नवीन उपक्रम इतर शाळांचे पण असतात, ते बघत असते. त्यातून आपल्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल ते पाहत असते.
1: सुद्धा करताय आणि आपलं घर सांभाळून विद्यार्थ्यांना घडवण्याचं पण कार्य करताय. खूप अगदी मनाला स्पर्शून जाणार आहे आणि खूप आनंद वाटतं मॅडम जेव्हा आपण एखाद्या शिक्षिकाशी बोलतोय आणि आपण सुद्धा एखाद्या शिक्षिकाच्या हातून घडलो आहोत आणि इथपर्यंत पोहोचलोय, तर खूप छान वाटतंय मॅडम. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडे पालकांचं लक्षच नाहीये, तर पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे? आता सध्या तर सगळे मोबाईलचे ट्रेंड निघलेले आहे, सुद्धा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मोबाईलच देतात, परंतु त्यांनी प्रमाण कमी करण्याकरिता आणि मुलांची गुणवत्ता वाढवण्याकरिता पालकांनी सुद्धा काय केलं पाहिजे?
0: आता पालकांनी थोडंफार तरी लक्ष मुलांकडे द्यावं असं माझं मत आहे. का की शिक्षक आम्ही

0: शिकवण्याचं काम करतो, त्यांच्याकडून सगळं करून घेतो. कारण आम्हाला परिस्थिती माहितीये, कारण तुमचे पालक सगळे कामाला जाणारे पालक आहेत, मजूर वर्ग आहेत, आणि त्यातून मग त्यांना वेळ नसतो. ते सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात, त्यामुळे ते आपल्या मुलांकडे एवढं लक्ष देऊ शकत नाही. तर ते आम्हाला येऊन सांगतात की मॅडम तुम्हीच सगळं काही आहे त्यांचं, तुम्हीच लक्ष द्या, तुम्हीच करून घ्या. आम्ही तर करून घेतो, पण थोडा वेळ जरी पालकांनी विद्यार्थ्यांना दिला ना, मुलांना दिला ना, तर खरोखर मुलांमध्ये निदान त्यांना दिलेलं होमवर्क तुम्ही करा किंवा तुम्ही करून घ्यायला पाहिजे, थोडंसं लक्ष दिलं तर खरोखर त्यांच्या गुणवत्तेमध्ये फरक पडू शकतो. पण पालकांना वेळ नसतो, वेळेअभावी पालक त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही, त्यांच्याजवळ मोबाईल देतात. तर मी तर माझ्या मुलांना नेहमी सांगत असते की तुम्ही मोबाईल तुम्हाला जेव्हाही मिळतो तेव्हा तुम्ही अभ्यासाचे व्हिडिओज बघा, कार्टून बघण्यापेक्षा अभ्यासाचे व्हिडिओज बघा. तर मुलं मला सांगतात मॅडम आज मी हा व्हिडिओ पाहिला, तो व्हिडिओ पाहिला. तसं मुलं काही काही करतात, पण सर्वच मुलं नाही करू शकत, कारण काही पालकांच्या घरी मोबाईल पण नसतो. त्यामुळे पालकांनी लक्ष द्यावं असं मला तर वाटतं.
1: नक्कीच मॅडम. तर मॅडम आजच्या महिला शिक्षिका आणि नव्या पिढीतील शिक्षिकांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: आता आम्ही शिक्षिका कार्यरत आहोत, करतोय आम्ही काम, आमचं काम आम्ही इमानदारी करतो. आताच्या नवीन पिढीमधल्या शिक्षिका तर खूप हुशार आहेत, ते आणखी जास्त आमच्यापेक्षा नवीन नवीन त्यांनी सगळं पाहिलंय. आणि आता तर सगळं डिजिटल झालेलं आहे, त्यामुळे डिजिटलकडे त्यांचा जास्त ओघ आहे आणि त्यातून ते मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतात. आत्ताची पिढी खूप हुशार आहे, ऍडव्हान्स आहे, त्यामुळे ते चांगल्याच पद्धतीने मुलांना डिजिटलद्वारे ज्ञान देऊ शकतात आणि ते देतात.
1: नक्कीच मॅडम, खूप छान. तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा ई लर्निंगचा अभ्यास?
0: हो, ई लर्निंग आमच्या शाळेमध्ये पण आहे. स्मार्ट टीव्ही आहे, कम्प्युटर आहे, त्यातून पण आम्ही मुलांना शिक्षण देत असतो. मोबाईलवरून, मोबाईलवर काही प्रश्नपत्रिका असल्या त्या सोडवून घेतो. ते मुलं करतात, शाळेमध्ये पण ई लर्निंग आहे.
1: अच्छा. तर मॅडम एक जाता जाता एक तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता आपल्या सर्व नगरकरांना?
0: एवढाच मेसेज देऊ इच्छिते की आपण आपल्या पाल्यांकडे खूप लक्ष द्या, कारण पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. मुलं अभ्यास करतात, खूप हुशार झाली आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे, योग्य गाईडलाईन देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन त्यांना योग्य मार्ग दाखवणं, आणि संस्कार तर प्रत्येक पालक आपल्या मुलांवर करतच असतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावं एवढंच देतच असतात पालक, पण थोडं जास्त लक्ष देऊन आपल्या मुलांना घडवावं असं मला सांगावं वाटतं.
1: नक्कीच मॅडम, खूप छान वाटलं. आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याकरिता तुम्ही तर सर्व काही उपक्रम घेत आहे आणि त्यांना शाळेची गोडी लावण्याकरिता तुम्ही अहोरात्र कार्यरत आहात मॅडम. त्याचबरोबर आता तुम्ही जस्ट मेसेज दिला की पालकांनी लक्ष दिले पाहिजे, हे खरंच आहे की मुलांकडे लक्ष दिलंच पाहिजे. तर आपल्याशी बोलून खूप छान वाटलं मॅडम, धन्यवाद.
2: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या मनपा शाळेतील वैशाली मॅडम. मॅडम आपल्या अनुभवांचा आणि प्रेरणादायी विचारांचा खजिना आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नगरकरांनो देवीची शक्ती आणि शिक्षणाची ज्योत या दोन्ही समाजाला नवी दिशा देतात. विद्यार्थ्याचं भविष्य घडवणाऱ्या अशाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा गौरव. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करूया की प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश नांदो. नवरात्रीच्या आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. नगरकर इथे वेळ झालेली आहे
3: छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची.

0: येथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा.
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर नवरात्रीच्या मंगलमय पर्वात भक्ती, शक्ती, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा जागर आपण आपल्या कार्यक्रमामध्ये करत आहोत. देवीच्या विविध रूपांपासून ते कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षमय प्रवासापर्यंत इतिहासातील रणरागिणीपासून ते आपल्या आजूबाजूला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींपर्यंत आपण पोहोचत आहोत. आणि आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमानंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. नगरकर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये नवरात्री विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. स्वातंत्र्य लढ्यातील रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा, त्याचबरोबर क्रांतिकारक प्रीतीताला वड्डेदार यांची प्रेरणादायी कहाणी आणि अभिनेत्री आणि रील स्टार गौरी कल्याणकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. जुन्या काळातील विनोदी अभिनेत्री टुनटुन यांची कहाणी सुद्धा आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये शायरी, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम, समाजामधील घडामोडी आणि फॅशन टिप्स आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 6 वाजता चातुर्मास निमित्त परम पूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांच्या प्रवचनातून विचारांची आणि अध्यापनाची अनुभूती आपण घेणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे आदी. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत श्री जाणीवा. जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपला प्रवास घडवणाऱ्या सौ अनिता कोकाटे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत. सादर करते आहेत किरण डहाळे. त्याचबरोबर रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहेत श्रीकृष्ण कुलकर्णी. रात्री 10 वाजता दिलबंद गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहेत सुहासभाई मुळे. नगरकरांहो, भक्तीचा रंग, संगीताची साथ, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सहवास आणि महत्वपूर्ण कार्यक्रमाची मेजवानी अनुभवण्यासाठी ऐकत रहा आपले हक्काचे रेडिओ नगर 90.4 FM. नगरकर इथे आपण स्नेहवार्ता या कार्यक्रमानंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल, थोड्या गप्पा थोडी गाणी. नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ आता सुरू झालेली आहे आणि मी आहे आपल्यासोबत आर जे आदी। श्रोते मित्र हो नवरात्री स्पेशल या आज आपण तीन थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आज आपण तीन सेगमेंट ऐकणार आहोत। पहिलं आहे स्वातंत्र्य चळवळीतील कर्तबगार महिला म्हणजेच क्रांतिकारक महिला। दुसरा सेगमेंट असणार आहे आधुनिक काळातल्या कर्तृत्ववान महिला यांची मुलाखत आणि तिसरा सेगमेंट आहे चित्रपट सृष्टीतील अल्पप्रसिद्ध परंतु गुणी अशा जुन्या जमान्यातल्या नायिका। तर पहिला सेगमेंट आहे स्वातंत्र्य चळवळीतील कर्तबगार महिला। श्रोते मित्र हो भारतीय स्वातंत्र्यामध्ये जेव्हा महिलांचा उल्लेख होतो त्यावेळेस झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं शौर्य आणि पराक्रमाची आपल्याला आठवण होते। भारतात जेव्हा जेव्हा महिला सक्षमीकरणाची चर्चा होते तेव्हा महान वीरांगणा राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गोष्ट मोठ्या अभिमानानं सांगितली जाते। राणी लक्ष्मीबाई ही केवळ एक महान वीरांगणा नाही तर त्या सर्व महिलांसाठी आदर्श आहेत। देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्यानं आश्चर्यचकित होऊन इंग्रजांनी देखील त्यांचं कौतुक केलं होतं। तेव्हा अशा महान झाशीच्या राणी संदर्भात आपण खूपच उत्कृष्ट अशी माहिती ऐकणार आहोत। तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गीत।

0: दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी काशीतील वाराणसी या ठिकाणी अस्सी घाट इथं झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे आणि आईचं नाव भागीरथीबाई होतं. त्यांचे बालपणीचं नाव होतं मणिकर्णिका, पण मणिकर्णिकाला प्रेमानं मनू म्हणत. मनू अवघ्या 4 वर्षांची असताना तिची आई देवाघरी गेली. त्यानंतर मग मोरोपंत मनूसोबत झाशीला गेले. राणी लक्ष्मीबाईंनी त्यांचं बालपण आजोबांच्या घरी घालवलं, जिथं त्यांना छबिली म्हणूनही ओळखलं जातं. 12 वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला. लग्नानंतर मनूचं नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आलं. राणी लक्ष्मीबाई यांच्या लग्नानंतर त्यांच्या झाशी या राज्याची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली. राणी लक्ष्मीबाई या समीकरण आणि शस्त्रास्त्रांमध्ये अत्यंत कुशल होत्या. त्यांनी झाशीच्या किल्ल्याच्या एक महिला सैन्य उभं केलं. त्या स्वतः मर्दानी पोशाख परिधान करून फेरफटका मारत असत. हे सर्व पाहून त्यांचे पती राजा गंगाधररावांना खूप कौतुक वाटे, खूप कौतुक वाटे. पुढे काही काळानंतर राणी लक्ष्मीबाई गरोदर राहिल्या आणि त्यांनी मुलाला जन्म दिला, पण काही महिन्यांनी ते बाळ देखील मरण पावलं. आपल्या राजगादीचा वारसा असा लहानपणीच निर्मित्यानं हिरावून घेतला, त्यामुळं संकटांचा डोंगर गंगाधररावांवर कोसळला आणि दुःखी झालेल्या गंगाधररावांनी 21 नोव्हेंबर 1853 रोजी आपले प्राण सोडले. राजांच्या जाण्यामुळं झाशी दुःखात बुडाली आणि याचवेळी इंग्रजांनी त्यांच्या कुटील धोरणाचा अवलंब करून झाशीवर हल्ला केला. यावेळी मग राणी लक्ष्मीबाई यांनी तोफांशी लढण्याची रणनीती आखून आपल्या विश्वासू लोकांना तोफखान्याचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलं. शत्रूंचा पराभव करण्यासाठी गडावरील कडक बिजली, घनगर्जन, भवानी शंकर इत्यादी तोफांचा वापर केला. आता घेऊया आपण एक म्युझिकल ब्रेक.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.
1: वेलकम बॅक. राणी लक्ष्मीबाईंचं चंडी रूप आज नवरात्री निमित्त म्हणजे नवरात्रीचा कालावधी चालू आहे आणि या काळात आपण अशाच महान स्त्रियांचा जीवन प्रवास ऐकत आहोत. तेव्हा 14 मार्च 1857 पासून सलग 8 दिवस तोफखाना किल्ल्यावरून गोळीबार करत राहिला. लक्ष्मीबाईंची तटबंदी पाहून ब्रिटिश सेनापती हुरोज थक्क झाला. राणी रणचंडीचं खरं रूप धारण करून ती आपल्या दत्तकपुत्र दामोदरराव यांना पाठीवर घेऊन भयंकर युद्ध लढत राहिली. या लढाईत झलकारीबाई आणि मुंदर सखींनीही रणांगणात आपलं मोठं कौशल्य दाखवलं. पुढं मग सुरक्षिततेच्या हेतूनं झाशीच्या काही सैनिकांनी राणीला कल्पीला म्हणजे कल्पी या शहरामध्ये जाण्याचा सल्ला दिला. आपल्या स्वतःच्या भरवशाच्या लक्ष्मीबाई 4-5 घोडेस्वार घेऊन कल्पीकडं निघाल्या आणि त्याचवेळी ब्रिटिशांना खबर लागली की राणी लक्ष्मीबाई कल्पीला जात आहेत. यानंतर कॅप

पाठलाग करून राणी लक्ष्मीबाईंना जखमी केलं. राणी लक्ष्मीबाईंची अंतिम लढाई. काही कारणास्तव 22 मे 1857 रोजी क्रांतिकारकांना कालपी सोडून ग्वाल्हेरला जावं लागलं. त्यानंतर 17 जून रोजी पुन्हा युद्धाचं रणशिंग फुंकरलं गेलं. त्यावेळी राणी लक्ष्मीबाई यांनी चढवलेल्या भीषण हल्ल्यामुळं इंग्रजांना देखील माघार घ्यावी लागली. या युद्धात राणी लक्ष्मीबाई विजयी झाल्या, परंतु 18 जून रोजी ह्युरोस अचानक स्वतः युद्धभूमीवर परतला तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी आपला दत्तकपुत्र दामोदर रावांना रामचंद्र देशमुख यांच्या स्वाधीन करून त्या पुन्हा शत्रूसोबत लढायला सज्ज झाल्या. पुढे लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार होऊन निघाल्या, पण त्यांचा घोडा सोनरेखा हा नाला ओलांडू शकला नाही. त्याचवेळी एका सैनिकानं राणीवर मागून तलवारीनं भयंकर असा प्रहार केला की तिच्या डोक्याची उजवी बाजू कापली गेली आणि डोळा बाहेर आला. जखमी होऊनही तिनं त्या इंग्रज शिपायावर वार केले आणि मगच आपला प्राण सोडला. 18 जून 1857 रोजी बाबा गंगादास यांच्या झोपडीत या शूर राणीचा मृत्यू झाला. तिथं राणी लक्ष्मीबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. राणी लक्ष्मीबाईंनी बालपणीच सिद्ध केलं की त्या एक उत्तम सेनापतीच नाही तर एक कार्यक्षम प्रशासकही आहे. त्या महिला सक्षमीकरणाच्या बाजूने होत्या. त्यांनी आपल्या सैन्यात महिलांची भरती देखील केली होती. आज काही लोक जे स्वतःला महिला सशक्तीकरणाचे नेते म्हणवतात ते महिलांना सैन्यात पाठवण्याच्या विरोधातही आहेत, पण या सगळ्यासाठी राणी लक्ष्मीबाई हे उत्तम उदाहरण आहे की महिलांची इच्छा असेल तर त्या कोणतेही पद मिळवू शकतात. तेव्हा अशा या महान झाशीच्या राणीला लक्ष्मीबाईला नवरात्रीनिमित्त आपण कोटी कोटी प्रणाम करूया आणि ऐकूया एक छानसं हे

0: वेलकम बॅक श्रोते मित्र हो, आता आपण आधुनिक काळातील महिला कर्तृत्ववान आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी या सेगमेंटमध्ये ऐकणार आहोत अभिनेत्री आणि रील स्टार यूट्यूब स्टार गौरी कल्याणकर यांची मुलाखत. श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री स्पेशल या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत आहेत कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी या सेगमेंटमध्ये अभिनेत्री गौरी कल्याणकर. तेव्हा रेडिओ नगरच्या वतीनं सर्वप्रथम मी गौरी मॅडम आपलं खूप खूप स्वागत करतो.
1: धन्यवाद. मी पण तुमची आभारी आहे, आभार व्यक्त करते. मला तुम्ही इथे बोलवलं एवढे मानाने सन्मानाने, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
0: तर गौरी मॅडम, आपलं क्षेत्र जे आहे हे अभिनय क्षेत्र आहे, तर तुमच्या संघर्षाची कहाणी जी आहे ती आमच्या श्रोत्यांना ऐकायची आहे. तेव्हा बालपणापासून तुमचा जीवन प्रवास कसा आहे, सुरुवातीला तुमचा परिचय द्या, तुमचं बालपण वगैरे, शिक्षण.
1: तसं प्रवास खूप मोठा आहे.
0: बर,
1: पण सुरुवातीला सांगायचं झालं तर मी एकदम शाय, म्हणजे एकदम लाजरी बुजरी गरीब मुलगी आहे.
0: बर.
1: आणि गौरी कल्याणकर नाव हे आत्ता पडलं 5-6 वर्षात एका फिल्म नंतर.
0: बर.
1: अगोदरची मी पिंकी आहे घरातली.
0: क्या बात है.
1: आणि सगळ्यात गरीब लेकरू म्हणतात ना, त्यापैकी एक.
0: अच्छा.
1: हळूहळू ते लेकरू आतापर्यंत ते डेव्हलप होतच आहे.
0: बर.
1: इथून पुढेही होईलच अजून, कारण
0: नक्कीच नक्कीच
1: प्रवास तसा चालूच आहे.
0: हो हो.
1: आणि लहानपणाचं सांगायचं झालं तर बालपण चांगलं गेलं, पण थोडस प्रेशर मध्ये गेलं, कारण घरची परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती.
0: अच्छा.
1: आणि स्ट्रॉंग नव्हती त्याच्यामुळे असं या क्षेत्रात येण्याचं काही ठरवलेलंच नव्हतं.
0: बर.
1: पहिली गोष्ट, या क्षेत्रात मी चुकून आले असं म्हणायला हरकत नाही. लहानपणापासून मी शाळेत गाणी गायची.
0: बर.
1: ऍज अ सिंगर म्हणून खूप मोठी स्वप्न होती
0: माझी. बर बर.
1: पण मग हळूहळू नाटक शिकत गेली, करत गेली, चान्स येत गेले, मग पहिली फिल्म भेटली. पहिली फिल्म लता भगवान करे.
0: बर.
1: त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला.
0: अरे वा, क्या बात.
1: त्याच्यानंतर मग हळूहळू तो प्रवास चालू झाला.
0: बर.
1: त्याच्यानंतर मग एका शो, एक शो होता, स्टेज शो ऍक्च्युली.
0: बर.
1: तिथे रिक्वायरमेंट होती एक डान्सरची.
0: बर.
1: आणि मी तेव्हा कल्याणलाच राहत होते.
0: बर.
1: मम्मी पप्पाकडे. तर मग त्यांनी सांगितलं की आम्हाला एक डान्सर अर्जंट हवी आहे.
0: बर.
1: तर मी, माझ्या फ्रेंडने मला कॉल केला, नाटकातली फ्रेंड होती, तिने कॉल केला की तू करशील का, तुला येतो डान्स असं. म्हटलं मला येतो, पण मला स्टेज डेअरिंग नाहीये, ते गॅदरिंग मध्ये करणं वेगळं, लाईव्ह परफॉर्मन्स वेगळं. म्हणून मग मी तिला म्हटलं की मला जमणार नाहीये. मला ती बोलली की तू हजारो प्रेक्षकांसमोर स्टेज ड्रामा करू शकतेस, तर मग डान्स का नाही करू शकत, तुझं तू, तुला येतच आहे, तसं तुला अनुभव पण आहे प्रेक्षकांचा. मग मी हो बोलले. आणि कल्याणवरून आपल्या नगरच्या जवळच गाव होत ते.
0: बर.
1: आली मी. खूप घाण अनुभव होता पहिला, कारण काहीच माहित नव्हतं.
0: अच्छा.
1: आणि मग तो प्रवास जे ऍज अ डान्सर म्हणून जे चालू झाला, तर तो आतापर्यंत चालूच आहे.
0: बर.
1: आणि डान्सर स्टेज नेमच माझं गौरी कल्याणकर पडलं. पहिल्या फिल्म मध्ये पहिलं कॅरेक्टर जे माझं होतं ते गौरी नावाचं होतं. सो मला ओरिजिनल नावाने कोण आवाजच देत नव्हतं. गौरी किधर गे, गौरी कुठे, असं म्हणे. साऊथचे डिरेक्टर होते तर ते मला ओरिजिनल नावाने कधी बोलले गौरी गौरी. मग ते ट्रेलर आला त्याच्यानंतर, त्यात पण गौरी नाव.
0: बर.
1: मग सगळे तेव्हापासून गौरी गौरी गौरी. मग ऍज अ डान्सर म्हणून पण गौरीच अनाऊन्स करायचे.
0: अच्छा.
1: आणि आता प्रवास तसा खरतडत झालाय, ते आता हसून सांगते, पण त्या मागे खूप अश्रू आहेत. आता आपण नवरात्री निमित्त बोलायचं म्हटलं, आपण देवीला खूप मानतो, पण त्याच आपण त्याचाच विचार केला आणि ते घरात बघितलं ना प्रत्येकाच्या, तर प्रत्येकाच्या घरात देवी येते, पण तो सन्मान कधी येईल ते सांगता येत नाही.
0: अगदी. की खरोखरच आपण नारीला खूप महान मानतो, परंतु अजूनही ऍक्सेप्ट करत
1: नाही. 9 दिवसांपूर्वीच
0: असतं ते. बरोबर.
1: आणि ते चुकीचं आहे, कारण प्रत्येक मुलगी संघर्षातून पुढे उभा राहते, तिच्या मागे सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे. आमच्या घरात माझ्या आजीचं खूप, म्हणजे एक बाई येते तरी पण, म्हणजे आता ती अशी आहे की मुलींनी म्हणजे बसताना सुद्धा अदबीने बसायचं, उठायचं, म्हणजे त्या माहोल मध्ये मी होती. त्यातून बाहेर आली. आता आजी माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही, तिला असं वाटतं की हिने सगळं हे सोडून द्यावं. पण एक असं सोडता येईल, आता हा प्रवास चालू झालाय, हा न थांबणारा प्रवास आहे आणि तुम्हाला थांबवायचा पण नाहीये, कारण त्याच्या मागे मी खूप सहन केलं. असं स्ट्रगल नाही म्हणता येणार, कारण मी स्वइच्छेने या क्षेत्रात आहे. बळच ढकलणं त्याला स्ट्रगल म्हणतात, नाही का, निभावून नेणं. पण तसं नाहीये, मला आवडते. आता कालच मी एका फिल्मसाठी गाणं गायले, म्हणजे ऍज अ सिंगर म्हणून पण माझा प्रवास चांगला चालू झालाय. आतापर्यंत स्टेज शोज करत होते ऍज अ सिंगर
0: म्हणून, पण
1: ते रिव्हील नाही करता येणार, कारण काही नियम अटी आहेत त्यांच्या.

0: कारण मी ते अनुभवलंय घरात. म्हणजे माझी 10वी झाली ना तेव्हापासूनच माझ्या आजीचा विचार होता की हिचं लग्न करून टाकायचं, नाही का. आणि मी थोडीशी कमजोर पण होते सर. कमजोर म्हणजे असं की मला तेलकट खाल्लं की घशात दुखणं, पावसात भिजलं की सर्दी खोकला, म्हणजे खूप वीक होते मी.
1: फिजिकल प्रॉब्लेम
0: खूप. आणि लाडात वाढलेली तर तिला टेन्शन यायचं की हिचं कसं होणार, ही कधी लवकर उठत नाही, शाळेतला 15 मिनिटं उशिरा असताना उठते, मग आयत लागतं हिला सगळं. मग तिला असं वाटायचं की तिचं असं वैयक्तिक मत होतं की लग्न केलं की सगळं व्यवस्थित होतं. पण तिने हा हे जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला की मी अशी काय. ऍक्च्युअलमध्ये मी तशी नव्हती. घरातली परिस्थिती, वातावरण आणि म्हणजे हे दाबण्याचा प्रकार आहे ना,
1: तुम्ही
0: इज्जत इज्जत इज्जत खेळणं बंद करा पहिली.
1: बरोबर आहे. स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाला स्वाभिमान असतो, इच्छा असतात, आणि प्रत्येकाचा स्वाभिमान जपणं हे प्रत्येकाचं कार्य आहे, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो. आणि स्त्रियांना या बाबतीमध्ये थोडस जास्त सहन करावं लागलं.
0: खूप जास्त.
1: खरंय.
0: मी लहान होती सर,
1: हा
0: 4थी 5वीत असेल. मी तेव्हापासनं घरात बोलण्याचा प्रयत्न केला.
1: बर.
0: आपण म्हणतो नाही का मुलींचे रेप होतात छोट्या कपड्यांमुळे, तर ते छोट्या कपड्यांमुळे नाही होत, छोट्या विचारांमुळे होत.
1: खरंय खरंय खरंय.
0: आणि ते मी खूप जवळून अनुभवले.
1: ओह माय गॉड.
0: तर ती गोष्ट म्हणजे मी कधीच समोर आणली नाही, किंवा ते मनातच राहिलं. म्हणजे ज्या गोष्ट ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या मुलीला छोट्याशा तुम्ही शांत आहे शाय आहे म्हणत होता, ती तशी नाहीये. ऍक्च्युअली तिच्या मनात खूप काही आहे, पण तिला सांगायला माणूस नाही. आणि हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्नच नाही. माझ्या आजीला वाटायचं की मी अक्षरशः रात्र झोपायची नाही सर.
1: अच्छा.
0: खूप लहान होते मी, म्हणजे मला जास्त कळत पण नव्हतं. तेव्हापासून एक व्यक्ती म्हणजे फॅमिली मेंबरच नाही घेऊ शकत असं टॉर्चर करणं, म्हणजे तर फिजिकल टच वगैरे. मग ते असं दाबून राहिलं. आणि ह्याला कुठेतरी घरातलेच जबाबदार होते.
1: बरोबर.
0: त्यांनी विश्वास एवढा दाखवला त्या व्यक्तीवरती की मला ऑब्जेक्शन घ्यायला जागाच नाही राहिली. मी हा विचार कर म्हणजे कसं बोलणार ना, एवढी प्रतिष्ठित व्यक्ती, घरातलीच व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण नेगेटिव्ह कसं बोलणार, कसं रिएक्ट. आणि मुळात बोलणार कोणाच्या जवळ बोलणार.
1: खरंय खरंय.
0: तुम्ही त्या लेखराच्या कधी एवढं जवळच गेले नाही की तिने तिच्या मनातलं कधीतरी काही सांगावं.
1: खरंय खरंय.
0: मग हे जे नवरात्र आली देवी आहे, हे ढोंग आहे फक्त. हे नाटक आणि 90% लोक हे नाटक करतात. असे खूप 10% ते पण आत्ता झालेत. आता आधुनिक युगात वावरतोय आपण, सोशल मीडियावरती दाखवतायत. तुम्ही विचारांनी अजूनही तेवढे ब्रॉड माइंडेड झालेले नाहीयेत. आणि अजूनही तुम्हाला स्वतःमध्ये फरक बदल करण्याची खूप गरज आहे.
1: खरंय.
0: आणि असं नाही की मी बोलतीये तर आता बऱ्याच लोकांना राग येईल ह्या गोष्टीचा.
1: नाही नाही, तुम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मानतायत, परंतु समाजामध्ये आतापर्यंत अशा कित्येक घटना झालेल्या असतात.
0: होतात,
1: परंतु त्या एक्झिबिट होत नाहीत, कुठेतरी समोर येत नाहीत.
0: ज्याच्यामुळे समोर येणार कोणाच. आणि मी प्रयत्न पण केला नाही का माझ्या आजीला सांगण्याचा की ते जे आहेत ना ते मला चुकीचं टच करतात असं तसं. आणि हे मी खूप उशिरा सांगितलं. ऍक्च्युअली मी तेव्हा 9वीत असेल मला वाटतं, 8वीत 9वीत. तेव्हा माझ्या आजीने असं रिएक्ट केलं की ते खूप म्हणजे नाही का कॉमन आहे, मलाच काही कळत नाहीये. म्हणजे ती असं बोलली की हा तुला काय कळत नाही, तू लहान आहे, ते प्रेमाने हे करतात, तू लाडकी घरातली असं. अगं म्हणजे माझ्या आजीला मी बाई बोलतो ना, म्हटलं बाई मला जाणवतं म्हटलं रात्रीचं ते.
1: आणि मुलींना तो सिक्स्थ सेन्स असतो, तो लवकर कळतो त्यांना.
0: आणि फॅमिली हे असतं ना, सगळे एकत्र आल्यानंतर अंगणात झोपतात. तर मी माझ्या आजीच्या म्हणजे लहानपणापासून मला माझ्या आजीने सांभाळलेलं, मला तिने पोटात घेऊन झोपलेली. मग ती व्यक्ती जे म्हणजे फॅमिली मेंबरच आहेत ना, तर उन्हाळ्यात असं झोपायचे ना अंगणात, तर ते शेजारी येऊन झोपायचे ना, तर रात्रभर मी एकाच अंगावर झोपायची. रात्रभर मी एकाच अंगावर झोपायची, त्याच अंगावर उठायची. आणि मी झोपायची कधी, जेव्हा सगळे उठायचे ना पहाटे, कोणते फिन करायला उठणार असं वगैरे, सगळे जागृत झाल्यानंतर मग मी पहाटे झोपायचे. तर मग मी उशिरा उठायचे. तर सगळ्यांना असं वाटायचं की ही खूप आळशी आहे, ही खूप उशिरा उठते.
1: पण त्याच्या पाठीमागची कारण

0: जाणून कोणी घेतले
1: समजून घ्या ना. 10 वाजता जी मुलगी झोपती छोटीशी 7-8 तास पुरेशे असतात.
0: खरे खरे
1: खूप तर 8 तास 9 तुम्ही सकाळी रात्री 10 वाजता झोपली, सकाळी 9 वाजता उठली, 11 तास कसं काही व्यक्ती झोपू शकते ह्याचा विचार केला पाहिजे. तो विचारच नाही केलाय. आणि मी जेव्हा बोलायला गेले तेव्हा मी खूप सिरियस झाले, मी रडायला लागले की नाही सहन होत ती मला कुठं कुठे टच करते काय काय कर. माझी आजी माझ्या तोंडावर बोलली की तुला भांडण लावायचे आहेत का म्हणे घर, आणि भांडण लावायचे असेल तर तू आत्ताच्या आता निघून जा, कुठं पण जा निघून जा. आणि मग नंतर तिला काय रिअलाइज झालं काय माहित, नंतर एकांतात मला घेतलं आणि मला बोलले हे बघ बाळा तू जर आता पप्पा खूप जवळचे आहेत माझ्या, तू जर आता तुझ्या पप्पाला सांगितलं ना तर खूप भांडण होते ना, इज्जत वेगळी जाईल, ते भांडण नंतर मिटतील म्हणे पण इज्जत आयुष्यभर कमावली. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त इज्जतीची काळजी आहे. तू समोरच्या व्यक्तीला समजावून पण सांगू शकत होती, विचारू पण शकत होती, किंवा पप्पाला पण सांगू शकत होती. मी सांगितलं असतं तर कदाचित पप्पानी सिरियसली घेतलं असते छोटी बाब.
0: खरे खरे खरे
1: तिने पप्पांपर्यंतही न जाऊ.
0: मग आता अशा घटनांमुळं तुम्ही खूप खंबीरपणे आज उभं राहिलेले आहेत आणि या फील्डमध्ये तुम्ही चांगलं नाव कमावलेलं आहे. मग या क्षेत्रातले जे काही आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या भूमिका केल्या किंवा याच्यामध्ये तुमची काय काय योगदान आहे ते सांगा थोडस. आता
1: भूमिका तशा खूप केल्या
0: बर,
1: पण चॅलेंजिंग जी भूमिका होती ती पहिल्या पिक्चर मध्येच होती
0: बर,
1: कारण मला काहीच माहित नव्हतं
0: बर
1: कॅमेरा, म्हणजे मी मला वाटतं माझ्या वाढदिवसालाच कॅमेऱ्यात फोटो काढलेले 90s किड तर मग ते नॉलेजच नव्हतं ना, काहीच काहीच माहित नव्हतं. पण सिलेक्शन झालं आणि नवीन देशबोईना फिल्मचे डिरेक्टर ते ऑडिशनलाच मला बोल, म्हणजे मी अशी आहे की जिथे जाईल तिथे मिक्स होते.
0: बर,
1: म्हणजे मला असं एकटेकटं जर राहिले ना तर माझ्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न उभा राहतात आणि मी नर्वस होते. सो मग मी ते घालवण्यासाठी मी ऍक्टिंग चालू असते माझी, सगळ्यांना गोड बोलणे, कोणाचं काय चाललंय ऐकून घेणे. मग ते माझ्या त्या ऍक्टिव्हिटीज बघितल्या आणि ऑडिशन मध्ये पण मी चांगलं केल्यानंतर ते बोलले की तुम्ही करू शकता म्हणे. तोपर्यंत मी शुअर नव्हते की मी करू शकते म्हणून, कारण ते दडपण होतं ना की पहिल्यांदाच घराच्या बाहेर निघाली ऑडिशन देती असं. पप्पाला पण सांगितलं की त्याने सिलेक्शन केलंय पण मला वाटत नाही म्हटलं मी करेल, पण पप्पाच बोलले हे बघ बाळा सगळेच आईच्या पोटातून शिकून आलेले
0: नसतात
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला आवडतंय ते करतेस आणि मी तेव्हा जॉब पण करायचे.
0: बर,
1: मग पप्पा बोलले की कर म्हणे चांगली गोष्ट. मग तिथून पुढे प्रवास चालू झाला, म्हणजे पप्पा नेहमीच माझ्या पाठीशी उभा असतात. मला आता कधी कधी वाटत की लहानपणीच मी पप्पाला हे सगळं सांगायला पाहिजे होतं. आता आता तर वेळ गेली, आता तर काय बोलू शकतो, कारण मी आता अशी कंडिशन आहे की ते म्हणतात ना लेकरं तरुण म्हणजे आपल्याला समज येते सामाजिक, तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या आई वडिलांना त्रास नको, आपण कमवतोय आपण आपल्या आई वडिलांना सांभाळायला पाहिजे. सो आता मी त्यांना काय बोलू पण शकत नाही, आता काही उपयोग पण नाही त्या गोष्टीचा. फक्त या निमित्ताने तुम्ही मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली आहे, तर सांगते सगळ्या प्रेक्षकांना की तुमच्या घरात मुलगा असो किंवा मुलगी असो, कारण सगळ्यांसाठी आता ते वातावरण खूपच घाण झालेलं आहे. सो तुम्ही घरच्या लेकरांवर एवढं पण प्रेशर नका टाकू. असं नाही म्हणत की मी लेकरांना बिघडवा उद्धट बनवा, ते तर अजिबात करू ना, प्रत्येक पेरेंट्सचं काम आहे की वेळेत आवरणं लेकरांना, पण तुम्ही लेकरांच्या एवढं जवळ राहा आई वडिलांनी की त्याच्यावर असा प्रसंगच येऊ नये. जरी आला तर त्याने ओपनली सांगितलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि नवरात्राच्या निमित्ताने तर प्रत्येक मुलीला मी हे सांगेल की काही झालं तरी गप्प बसायचं नाही, काहीही झालं तरी. आत्ताच आत्ता माझी स्वभाव असा झालाय की कोण मला असं चुकून जरी टच केलं तरी मी चिडते, कारण मी गप्प बसल्याचं खूप मोठं मला हे
0: पूर्वग्रह असल्याच्या नंतर ते अनुभव आपल्याला कायमशी कायमस्वरूपी पाठीशी असतात. तर शालेय जीवनामध्ये म्हणजे शिक्षण वगैरे कुठपर्यंत झाले तुमचं?
1: शिक्षण माझं 12वी झालं, त्याच्यानंतर मी ANM केलं.
0: बर,
1: ANM केल्यानंतर आता PB चा विचार आहे, म्हणजे शिक्षण मला थांबवायचं नाही.
0: अच्छा,
1: शिक्षण मला चालूच ठेवायचंय.
0: कारण त्या ANM म्हणजे ती सुद्धा एक प्रकारे समाजसेवाच आहे.
1: हो, मी 6 वर्ष जॉब पण केलंय.
0: बर,
1: आणि जॉब मध्ये पण मी अशीच होते ना, खेळीमेळीचं वातावरण. तर म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू दिल्यानंतर ज्वाइनिंग केलं ना, तर बऱ्याच पुरुष स्टाफला असं वाटत होतं की मी गेल म्हणजे नाही का एक वेगळी पोरगी आहे ही सगळ्यांचीच हसून कसं बोलू शकते कारण मी रुरल एरियात छाने शिंगणापूरमध्ये जॉब केलेला छानेश्वर हॉस्पिटल तिथे म्हणजे रुरलच एरिया तिथे एवढं बायकांनी पुरुषांशी असं ओपनली बोलणं हे जरा त्यांना विचित्र वाटायचं मध्ये मी सिक्युरिटीला सुद्धा हाय गुड मॉर्निंग कसे आहेत काका असं बोलायची ना
0: एकदम
1: फ्रँकली कारण मला ते हे नको होतं कि ह्यांनी माझ्याबद्दल काहीच गैरसमज नको करायला काय असेल ते लगेच बोलून दाखव ते मला
0: ओपन माइंड
1: ओपन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कुणाशीच वैर करायचं नव्हतं मी थोडे दिवस राहणार आहे माझं काम आटोपून जाणार आहे म्हणजे मनात काहीच ठेवायचं नाही गैरसमज पण काही करून घेऊ नका असं होतं माझं नेचर पण त्यांचं उलट झालं ते तसंही माझ्या आयुष्यात उलटच होत मग त्यांचं उलट असं व्हायचं की त्या स्टाफचं फिमेल स्टाफ सुद्धा विचार करायचा ही कोणासोबत पण बोलते पुरुषांना कशाला बोलायला पाहिजे एवढं नातेवाईक आवडीने माझ्याकडे यायचे विचारायला हे कसं आहे ते कसं आहे काय मी एकदम डिटेलमध्ये समजावून सांगायचे ते स्टाफचं कसं असतं ना स्टाफ नर्स वगैरे असं नातेवाईकांना चिडतात व्हा बाहेर चप्पल बाहेर काढा मी असं तेच सांगायचे काका बाहेर जाणं प्लीज पेशंटला त्रास होतो तुमचाच पेशंट आहे की नाही आम्ही कशासाठी काम करतोय तुमच्या पेशंटसाठी ना मग मी असं समजावून सांगितलं की ते ऐकायचे ओके ताई ओके दीदी जा आणि चप्पल जा बाहेर चप्पल काढा मग मी तसं नव्हते सांगत आपण घरात चप्पल घालून जातो का नाही जात काका मग बाहेर प्लीज मग ऐकायची लोक
0: अगदी
1: आणि असे पेशंट होते की डिस्चार्ज झालं ना तरी मला भेटल्याशिवाय जायचं नाही माझ्या ड्युटी मधले असे कितीतरी पेशंट होते की जे मला न भेटता गेलेच नाही मी नाईट करून घरी गेलेले तर एकदा असं 5 टायमिंग होता मला निरोप आला की क्वार्टर हेच होतं साईडला हो तर लगेच तिथनं वर्ड बॉयचा मेसेज म्हणजे सरांचा फोन आला मला की तुम्ही आहेत का मी झोपेतच बोलले मी फोन कट करून टाकला मला वाटलं ड्युटीला बोलवते आणि मग वर्ड बॉयने मला दार ठोकाव म्हणजे नाही का ठोठावून बोलवलं बाहेर की तुमच्यासाठी नाही का कोणतरी थांबलंय तर ते आयसीयूचं पेशंट होतं मग ते बोलले की म्हणजे ते खूप इमोशनल झाले की म्हणे माझ्या ते असतील 45 किंवा 55 असं एज असेल त्यांचं ते म्हटले की माझ्या पूर्ण आयुष्यात मी असा स्टाफ बघितलाच नाही म्हटलं कसा मला शिंगायत का काका बस म्हणे हेच आवडतं मला तुझं हेच आवडतं आणि ते थांबले त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना थांबवलं नाही म्हणे मला त्या पोरीला भेटल्याशिवाय जायचं म्हणजे हे अनुभव असे प्रेरणा देत गेले की जे करते 10 लोक नावं ठेवतायत ना त्याच्यातलं एक जरी चांगलं बोललं ना मी त्या चांगल्याला पकडते
0: बरोबर
1: ते पॉझिटिव्ह घेऊन मी पुढे जाते कारण मला माहितीये कितीही चांगलं असलं तरी त्याला नावं ठेवणारी एक तरी असतं म्हणून मग मी थांबत नाही माझं जे आहे तुम्हाला आवडतंय घ्या नसेल आवडलं
0: सोडून द्या क्या बात आहे आणि पेशंटशी तर असं प्रेमानं अंजरून गोंजरून बोलल्याच्या नंतर पेशंट लवकर बरा होतो
1: लवकर बरा खरं म्हणजे सर त्याला आता मी पण आपण आजारी पडतोच ना तर मला ट्रीटमेंटच्या अगोदर जवळच कोणतरी लागतं म्हणजे लहानपणी तर माझी आजी पोटात घेऊन झोपायची तिथेच मी अर्धी बरी व्हायची पप्पा हातपायाला तेल लावणार डोक्याला तेल माझ्या पप्पा आणि माझ्या आजीने खूप मला त्या गोष्टी इमोशनल अटॅचमेंट काय असते ते शिकवलं आणि इमोशनल अटॅचमेंटमुळे तुम्ही किती पटकन बरे होऊ शकता पेशंटला किती गरज असते आमच्या घरात असं कधीच नाही की आजारी पडली ना धर टॅबलेट आणि झोपून घे असं कधीच नाही माझे पप्पा जवळ येणार हातपाय दाबणार काय होतंय बाळा मग त्यातच मी अर्धी नीट होणार मी लगेच पप्पाच्या ताटात जेवण करून मी नीट आहे पप्पा
0: खरंय खरंय खरंय
1: मग ते अनुभव आला की ट्रीटमेंट पेक्षा इमोशनल अटॅचमेंट खूप महत्वाची
0: आहे
1: आणि तेच मग मी प्रॅक्टिकली पण तशीच वागते
0: म्हणजे हा एक वेगळा पैलू तुमच्या जीवनातला आज आम्हाला ऐकायला मिळाला आम्हाला असं वाटलं अभिनय क्षेत्रामध्येच तुम्ही आहात पण तुम्ही सांगितलं की ANM सुद्धा मी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जॉब केलाय आणि सगळ्यात अवघड जॉब मला असं वाटतंय की तो ANM चा नर्स किंवा सिस्टर्सचा सगळ्यात अवघड जॉब आहे
1: डॉक्टर ऑर्डर देऊन निघून जात शेवटी फेस आम्हाला
0: एक्झिक्युट ते तुम्हालाच करावं लागतं बरोबर आहे
1: आणि ते खूप अवघड पण असतं म्हणजे खूप वेळा असं व्हायचं की नाही का डॉक्टरना हाणायला आलेले पेशंटच्या नातेवाईकाला आम्हाला अडवावं लागायचं आम्हाला शिव्या खाव्या लागायच्या असं 2-3 वेळा झाले आणि माझा स्वभाव असा आहे की माझ्या सोबत जे काम करणारे लोक आहेत ना त्यांना काही इजा नको व्हायला.
0: बरोबर.
1: माझ्या समोर त्यांना इजा झाली तर मग मी काय समोरच्याला सांगणार की मी असताना मार खाल्ला या माणसाने, असं नको व्हायला. मी काय उत्तर देणार? जे माझी माणसं आहेत ती मी जपली पाहिजेत, पहिले मी उभा राहिली पाहिजे.
0: आपण ऑन ड्युटी असल्यानंतर आपलं कर्तव्य असतं ते.
1: आणि प्रत्येक वेळी तसंच आहे, म्हणजे आता डान्सिंग फील्ड मध्ये पण आहे आणि अभिनय क्षेत्रात टीम वर्क असतं हे, त्यामुळे आपण मी एनी हाऊ कंडिशन घराच्या बाहेर निघाली तर मी कोणतीही परिस्थिती हाताळायला तोंड द्यायला तयारच असते.
0: क्या बात है.
1: मला कशीही माणसं भेटू द्यात मी बरोबर हँडल करते, तो अनुभव आलाय.
0: हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजच्या जगामध्ये महिलांना मुलींना हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्याही सिच्युएशनला हाताळण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. बरोबर.
1: आणि ती प्रत्येकात असते पण आपण ती दाबून ठेवतो परिस्थितीनुसार, आपल्या संगतीनुसार ती दाबून राहते. आणि मुलींनी तर निर्भीडच व्हायला पाहिजे, भले तुम्हाला लोक उद्धट म्हटले तरी चालेल, कारण तो तुमचा एक प्लस पॉइंट होऊन जातो. लोक तुम्हाला काही बोलण्याची काही करण्याची हिंमतच नाही राहत.
0: खरंय खरंय.
1: समोरच्याचे तुम्ही डोळे जरी वाटारले तरी हातपाय गळायले पाहिजे.
0: खरंय खरंय. कारण की प्रत्येक ठिकाणी आई वडील किंवा आपल्या घरातले सोबत असतीलच असं नाही, त्याच्यामुळे आपण सेल्फ इंडिपेंडेंट अँड सेल्फ डिफेन्स केलं पाहिजे.
1: सेल्फ डिफेन्स म्हणजे तुम्ही प्रत्येक माणसाला मारलंच पाहिजे असं फिजिकली तसं
0: नाही,
1: तुमच्या शब्दांनी पण मारता आलं पाहिजे, तुमच्या एक्सप्रेशनने पण मारता आलं पाहिजे आणि वेळ पडली तर मग हात.
0: क्या बात है. बहुत बढिया. पहिले बात बाद में लात.
1: मग ते बात म्हणजे जो भूतला बातों से नहीं मानते उनको लातों से मानते.
0: ये भी बात सही है. बरं, मग आता शूटिंगच्या दरम्यान तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं शूटिंग केली किंवा त्यातले काही अनुभव?
1: शूटिंग मध्ये मला म्हणजे असे घाण अनुभव, म्हणजे एकदमच घाण नाही आले.
0: ओके, छान.
1: कारण हा स्वभाव मग मी कंटिन्यू ठेवला की कुणी समोरची व्यक्ती आली ना डायरेक्ट तोंडावर. प्रेमाने होता होईल तेवढं मी प्रेमाने बोलते, असं नाही की मी लगेचच शेवटी मला पण काम करायचंय, मला पण कनेक्शन चांगले ठेवायचे. सो मी पटकन रागवत नाही. समोरची व्यक्ती हा ठीक आहे तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे असं तसं मी प्रेमाने समजावून सांगून पण नाहीच ऐकलं ना मग मी नाही ऐकत.
0: अच्छा, बरोबर आहे.
1: मग मी समोर ते म्हणतात ना, माझे पप्पा बोलतात की कधी वेळ प्रसंग कसाही आला तरी समोरच्या व्यक्तीला त्याची लायकी दाखवायची नसते. मग मी शक्यतो तसं पटकन करत नाही, पण काही लोक असतात ना लायक, मग त्यांना दाखवावीच
0: लागते,
1: ते ठेवावंच लागत.
0: वा. तर आता भविष्यामध्ये तुमचे काय स्वप्न आहेत, महत्वाकांक्षा आहेत?
1: भविष्यात माझं लहानपणापासून एक स्वप्न होत की मला एक चांगली कलाकार व्हायचे.
0: क्या बात आहे.
1: असं नाही की फक्त डान्सच करायचा आहे, ऍक्टिंग करायची, सिंगर म्हणजे चांगले चांगले गाणी गायचे, एवढं इथपर्यंतच मर्यादित नव्हतं ठेवायचं मला. मी म्हणजे आता हसायला येईल बऱ्याच लोकांना की मी जेव्हा जाईल ना ह्या जगातून, म्हणजे प्रत्येकालाच जायचंच आहे, तर मग जेव्हा मी जाईल ना तर माझे नातवंड माझे लेकर माझा काळ आठवून रडले पाहिजे की खरंच आपल्या आजीने किंवा आपल्या आईने असं काहीतरी कमावले की जे आपल्या खानदानात कोणाला जमलं नाही. आणि आमच्या म्हणजे फॅमिली मधून मी एकमेव व्यक्ती आहे की या क्षेत्रामध्ये आला. आमचे म्हणजे गायकवाड माझं सरनेम आहे, सो सगळे मुंबईला सगळे पदवीधर आहेत, कोण वकील आहे कोण डॉक्टर आहे, या क्षेत्रात कोणीच नाही, ज्यादा से ज्यादा शेतकरी आहेत.
0: अच्छा.
1: नंतर म्हणजे हे तिसराच फाटा फोडला मी. अनपेक्षित फाटा होता कारण माझ्याकडे लहानपणी, आता जर भेटतात ना बरेच लोक पप्पांना म्हणजे घरच्यांना भेटतात मला पण भेटतात, तर सगळे बोलायची की ती लहान पिंकी जी होती ना वाटलंच नव्हतं म्हणे ती अशी पिंकी होणार आहे. आणि ती एवढी शांत पिंकी अचानक, म्हणजे चार पाहुणे जरी आले ना घरी मी वाट बघायची की ही कधी जातील.
0: अच्छा.
1: मी समोर बसत नव्हती ना, ते हॉल मध्ये बसले तर मी किचन मध्ये एक कोपरा पकडून बसायची, ती भीती होती ना लहानपणीची.
0: बरोबर.
1: फेस करू शकत नव्हते मी, कोण मला आठवतच नाही की मी असं वर नजर करून कोणत्या तरी पाहुण्यांना किंवा मोठ्या व्यक्तीला बघितलेलं. ती शरम हया ते प्रेशर मनात दाबून दाबून, आणि आता ते फुटलंय, मग आता ते स्टेजवरती दिसतंय लोकांना बेधडक.
0: खरंय.
1: अगोदर खूप सॉफ्ट होती, नरम नारळ म्हणतो तसं, आता ते कवच कालांतराने झालं माझं तयार स्ट्रॉंग.
0: वा. मग आतापर्यंत कुठल्या कुठल्या म्हणजे काय तुमचं शूटिंग रील्स किंवा काय वेब सिरीज त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा.
1: वेब सिरीज आता जे आहे चेअरमन बाई कॅरेक्टर जास्त गाजतंय
0: बर
1: धमाल प्रोडक्शनचं
0: बर
1: ते तशा भूमिका खूप केल्या पण गाजलं तेच.
0: अच्छा.
1: एक चेअरमन बाई जी ओळख मला दिली त्या वेब सिरीज मुळे दिली आणि आता नाटक तसं नजर कैद नाटक माझं पहिलं करंडकचं नाटक नगर मध्येच नगरची मी पाहुणी होती अगोदर.
0: अच्छा.
1: मी नाटकासाठी नगर मध्ये आली होती लॉकडाऊनच्या अगोदर. त्याच्यानंतर जे मी नगर मध्ये आली म्हणजे अपडाऊन करायची कल्याण टू नगर मग तिकडनं आली की तर पाहुणे आहेत मावशी वगैरे कोणाकडे तरी थांबणार मग ओळख वाढत गेली इथल्या मैत्रिणी झाल्या मग मी नगरचीच होऊन गेली.
0: वा वा वा क्या बात है. आणि नगरच्या वातावरणात तुम्ही एकदम मिक्स झाल्या.
1: हो आणि काय झालं ना की ती घुसमट नको होती ना मला ती लहानपणीची तरुणपणात मग ती धावपळ करिअरसाठी ते नको होतं मला. मग इथे कसं आहे मोकळं वातावरण आहे माणसं पण मोकळ्या मनाची आहेत असं नाही कामापुरतं कोण नाही बोलत नगरमध्ये. साधा रिक्षात जरी बसलं ना तरी मन मोकळ्या गप्पा मारतात.
0: क्या बात आहे.
1: तसं मुंबईमध्ये नाही अख्खी ट्रेन भरलेली असते पण कोणीच कोणाशी
0: बोलत नाही. बरोबर आहे.
1: कारण त्यांचं असं म्हणणं असतं की काय काम आहे फालतू. हा ठीक आहे तुम्ही कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर नका करू पण तुमच्या शेजारी व्यक्ती बसली एखादी उदास जर बसली तुमचं काम आहे ना विचारायचं माणूस की ना त्याने तेवढंच त्याला रील काय सांगावं ती सुसाईडचा विचार करत असेल. तुमच्या बोलण्याने कदाचित तो विचार पण सोडून देऊ शकतो म्हणजे बोलणं पण टॉनिक होऊ शकतं.
0: अगदी बरोबर आहे.
1: पण ते वेळेत बोललं पाहिजे.
0: वेळेत बोललं पाहिजे. बरोबर आहे. वेळ निघून गेल्यावर बोलण्यानंतर
1: काही अर्थ नाही.
0: छान. तर आता आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांना विशेषतः महिला मुलींना तुम्ही काय संदेश द्याल.
1: महिला मुलींना संदेश हाच देईल की तुमची लाईफ आहे ना ते एन्जॉय करा. मर्यादेत राहून पण एन्जॉय करता येऊ शकतं हे तुम्ही घरच्यांना दाखवून द्या. तुमच्या रिलेटिव्हजला जे तुमच्या अडथळा बनण्याचा प्रयत्न करतायत त्यांना दाखवून द्या. असं नाही की तुम्ही सगळं सोडून द्या आणि एन्जॉय करा. कारण एक मुलगी म्हणून एक स्त्री म्हणून तुमच्या मागे खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. कारण ती फक्त स्त्रीच नसते आई बहीण मावशी सगळ्या जबाबदाऱ्या मुलीला पार पाडाव्या लागतात. त्या जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःची लाईफ एन्जॉय करा. थांबू नका धावत राहा.
0: क्या बात है. बहुत बढिया. तर गौरी कल्याणकरजी आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना या नवरात्रीच्या निमित्तानं आपल्या ज्या संघर्षाची कहाणी आहे ती अगदी मनमोकळेपणाने सांगितली त्याबद्दल रेडिओ नगरच्या वतीनं मी आपला खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.
1: मी पण रेडिओ नगरचे खूप आभार मानते की मला व्यक्त होण्यासाठी एक तुम्ही जागा दिली. आणि मला असं वाटतं की मला आता चार लोकांनी जरी ऐकलं आणि सिरियसली घेतलं ना तरी खूप चांगली गोष्ट होईल. कारण प्रत्येकाच्या घरात मुली आहेत.
0: नक्कीच.
1: त्यामुळे तुम्ही तुमचे खूप खूप आभार मला हा चान्स दिला आणि माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत केली त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

तर मंडळी, अभिनेत्री गौरी कल्याणकर यांची मुलाखत आपण ऐकलीत. चाहे कोई मुझे

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांजरंग या शोमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. हर नारी में एक शक्ती है, हर आँखों में एक सपना है. जो मुश्किलों से हार न माने वही असली दुर्गा का रूप है. खुद पर विश्वास रखो, अपनी पहचान बनाओ. तुम नारी हो, अपनी ताकत से पूरी दुनिया को दिखाओ. क्या बात, अतिशय सुंदर ही शायरी आहे. नवरात्र उत्सव चालू आहे, तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. पण ही नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाहीये, तर आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या शक्तीला ओळखण्याचा सण आहे. कारण एक स्त्री जेव्हा ठरवते ना, तेव्हा ती घरही सांभाळते, कुटुंबही सांभाळते आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आकाशाला देखील गवसणी घालते. म्हणूनच या नवरात्रीत प्रत्येक महिलेनं स्वतःवर विश्वास ठेवायचा, स्वतःच्या आनंदाला महत्व द्यायचं आणि आपल्या स्वप्नांसाठी एक पाऊल पुढे टाकायचंय. अशाच उत्साहात, अशाच सकारात्मक विचारांसोबत तुमच्या भेटीला मी आरजे कोमल आली आहे सांजरंग या शोमध्ये. मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं संध्याकाळचे 4:12 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींनो, नवरात्रीची तयारी चालू असेल ना. कोणाची साडी तयार आहे, कोणाचा घागरा, तर कोणाची चनिया चोली. पण आज मी तुम्हाला एक अशी फॅशन टिप देणार आहे जी तुमचा लुक तर सुंदर करेलच पण तुमचा आत्मविश्वास देखील वाढवेल बरं का. प्रत्येक वेळी नवीन ट्रेंड घेतलाच पाहिजे असं काही नाहीये. तुमच्याकडे असलेली एखादी साधी कुर्ती घ्या, त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाची ओढणी घ्या, कानात मोठे झुमके घाला आणि हातात 2-4 बांगड्या, बस तुमचा एकदम सुंदर आणि हटके लुक तयार आहे. आणि साडी नेसणार असाल तर साडीपेक्षा वेगळ्या रंगाचा ब्लाऊज ट्राय करा. उदाहरणार्थ हिरव्या साडीवर गुलाबी ब्लाऊज किंवा काळ्या साडीवर लाल ब्लाऊज, अगदी साध्या साडीलाही यामुळे एक वेगळाच लुक येतो. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, फॅशन करताना ट्रेंडपेक्षा तुमचा कम्फर्ट जास्त महत्वाचा आहे. तुम्हाला जे आवडतं, ज्यामध्ये तुम्ही मोकळेपणानं वावरू शकता, तेच कपडे निवडा. कारण सुंदर दिसण्यासाठी महागडे कपडे नाही तर चेहऱ्यावरचा आनंद आणि मनातला आत्मविश्वास महत्वाचा असतो. चला तर मग वेगवेगळ्या फॅशन तर फॉलो कराच, पण त्याबरोबर तुमचा कॉन्फिडन्स देखील बिल्ड करा. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, मी पण दरवेळी जेव्हा नवरात्रीत गरबा दांडिया खेळायला जाते ना, अगदी कुर्ती घालूनच जाते, तरी पण इतका सुंदर लुक वाटतं ना. सो एकदा नक्की ट्राय करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:27 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण ना काय करतो म्हणजे खूप काही चुका करत असतो लाईफमध्ये, मग त्या प्रायव्हेट लाईफमध्ये असो, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये असो, चुका होत असतात. पण ना त्यातल्या काही चुका ना आपण आपल्या हातानं करत असतो. जसं की ना कधी कधी आपण ना एखाद्या व्यक्तीला खूप जवळची व्यक्ती समजत असतो आणि प्रत्येक गोष्ट तिला शेअर करतो. आपल्या लाईफमध्ये काय चाललंय, आपण कोणाशी बोलतो आहोत, का बोलतो आहोत, आपल्याला नवीन फ्रेंड्स झालेत अँड ऑल, सगळं सगळं सगळं सांगून देत असतो. पण काय होतं माहितीये का, तुम्ही हे सगळं म्हणजे हे मी नॉर्मल सांगते, पण फॅमिलीच्या बाबतीत पण आपण सगळं सांगतो त्या व्यक्तीला. आणि मग नंतर रिअलाईज होतं की आपण चुकीच्या व्यक्तीला हे सगळं सांगतोय, कारण तिच्यासाठी आपण जे सांगतोय ते महत्वाचं नव्हतं किंवा ते प्रायव्हेट नव्हतं, त्या गोष्टींवरून ती आपल्याला जज करते. तर अशा लोकांपासून दूर राहा जर तुम्हाला कोणी विनाकारण जज करत असेल. काय होतं ना, आपल्या मनामध्ये काहीच नसतं, आपल्याला असं वाटतं की ओके चिल, आपण सांगायला पाहिजे, आपली फ्रेंड आहे ती पण आपल्याला सांगते आणि आपण सांगत असतो. पण नाही, त्यांनी त्यांची लाईफ थोड्याफार प्रमाणात प्रायव्हेट ठेवलेली असते. बऱ्या खूप कमी गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि काही गोष्टी त्यांच्यापर्यंतच मर्यादित असतात. पण आपण तसं नाही करत, आपण काय करतो, आपली प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला सांगत असतो. आणि नंतर रिअलाइज होतं की ती व्यक्ती त्या गोष्टींचा वेगळाच अर्थ काढते, आपल्याला जज करते. आणि मग आपण तिचं ऐकतो, यार हा तिचं बरोबर असेल बरं का, आपण असं करायला नव्हतं पाहिजे, आपल्याला लोक खरंच असं जज करत असेल. पण स्टील शांत व्हा. अशा वेळी ना स्वतःला काय वाटतंय, तुमचा काय निर्णय, तुम्हाला ती गोष्ट करून छान वाटतंय का, तुमच्या लाईफमध्ये ती गोष्ट करून काय बदल होत आहेत, तुमचं इंटेन्शन काय होतं, हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय असं घेताना ना असं डायरेक्टली घेऊ नका, तुम्ही देखील त्या गोष्टीवर विचार करा, दोन्ही वेनं विचार करा आणि मग निर्णय घ्या. लाईफ तुमची आहे, तुम्ही ते सगळं सफर करता आहात, दॅट्स वाय तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे. तर यापुढे हे गोष्ट लक्षात ठेवा आणि या चुकीमुळे खूप मोठ्या मोठ्या चुका तुमच्याकडून होऊ शकतात. त्यामुळे ऐका, मी नाही म्हणत की कोणाचं ऐकायचं नाही, सगळ्यांचं ऐका, पण तुम्ही पण त्यावर विचार करा आणि काय वाटतंय हे ठरवा. आता ही चुकी तर पुन्हा करू नका. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संध्याकाळचे 4:43 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, खरं म्हणजे मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत आणि सध्या सणासुदीचा काळ आहे बरं का, आणि या काळामध्ये ना देशभरातील व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI कडून एक मोठा दिलासा मिळाला आहे. 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणाऱ्या UPI व्यवहारांवरील 0.4% मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR शुल्क आकारण्याचा निर्णय आता दिवाळीच्या सणासुदीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या नवीन नियमाच्या अंमलबजावणीची सुधारित तारीख योग्य वेळी स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल असं NPCI स्पष्ट केलंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता UPI वरील अतिरिक्त जो शुल्क घेण्यात येणार होता तो आता दिवाळीपर्यंत लांबणीवर गेलेला आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: नमस्कार, मी आहे स्वानंद गिरगिरे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, नवरात्र आले की घराघरामध्ये घटस्थापना होते, देवीची आरास असते, मंदिरात गर्दी होते, स्त्री शक्तीचा जयघोष होतो, 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते, महिला शक्तीचा गौरव केला जातो. मग प्रश्न असा आहे की आपण फक्त देवीची पूजा करतोय की स्त्री शक्तीला खऱ्या अर्थानं सामर्थ्य देतोय? हा प्रश्न केवळ श्रद्धेचा नाहीये, हा आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. म्हणूनच नवरात्रीकडे भक्तीच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. देवीच्या मंदिरामध्ये शक्तीपीठ आहेतच, पण आता प्रत्येक घरात एक शक्तीपीठ उभं राहायला हवंय खरं आहे मित्रांनो, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आई, बहीण, मैत्रीण, शेजारची मुलगी, काकांची मुलगी, आत्यांची मुलगी, प्रत्येकाचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि मुलगी म्हणून आपण देखील इतर स्त्रियांचा सन्मान करणं गरजेचं आहे. तेव्हाच घरामध्ये सगळीकडे शक्तीपीठ होतील. आणि आपण किंवा जे आत्ता आपण समाजात पाहतो आहोत, मुलींकडे ज्या नजरेनं पाहिलं जातं, त्यांच्यासोबत ज्या गोष्टी घडतात, तर या नवरात्रीला हे होणार नाही याची काळजी घेतलीत ना, तरीही खऱ्या अर्थानं देवी आपल्याला प्रकट होईल, आशीर्वाद देईल असं मला वाटतंय. सो प्रत्येक स्त्रीमध्ये देवी आहे, देवीचं रूप प्रत्येक स्त्री आहे, हे लक्षात ठेवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.

0: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे नवरात्र उत्सव आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याच निमित्त आपण काही मैत्रिणींशी गप्पा मारतो आहोत बरं का. आणि त्या मैत्रिणी अशा आहेत ज्यांनी खूप कमी वयामध्ये खूप काही मिळवलंय आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या इतकं छान काम करतायत की त्यांनी त्यांचं एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे. तर अशाच मैत्रिणी आपल्यासोबत आहेत आणि आज आपल्यासोबत आहेत आर्टिस्ट फॅशन डिझायनर कोमल बिडकर. हाय कोमल, तर तुझी ही सगळी सुरुवात कशी झाली?
1: लहानपणापासूनच मला अशी आवड होती ड्रॉईंग वगैरे करायची किंवा रांगोळी वगैरे ट्राय करायची. मग त्याच्यामध्ये घरच्यांचा पण सपोर्ट आला की त्यांनी वेगवेगळे क्लासेस वगैरे जॉईन केले की ठीक आहे काहीतरी डिटेलमध्ये शिकता येतील. बट ह्यासोबत तुम्हाला स्वतःचं करिअर करण्यासाठी यु नो लाईक मी डिग्री पण केली आहे, आय डिड बाय ग्रॅज्युएशन फ्रॉम कॉमर्स. अँड आफ्टर दॅट आय डिसायडेड, म्हणजे त्याच्यानंतर मी असं ठरवलं की प्रॉपरली आपण आता आपला पॅशन जे आहे जे आर्टच्या रिलेटेड आहे तिथे आपण फोकस करावा. सो नंतर मग मी टेक्स्टाईल अँड फॅशन डिझायनिंग केलं. तर ह्यासोबतच मग आर्टिस्ट बोलू शकते, मी एक आर्टिस्ट आहे. मी स्कल्पचर्स वगैरे पण बनवते, मूर्ती वगैरे बनवते गणपतींची, कॅनव्हास पेंटिंग्स वगैरेही करते. परत एक स्वतःचं माझं ब्रँड आहे कला अस्त्र म्हणून, जिथे मी डिझायनिंगचं काम करते राईट फ्रॉम किड्स वेअर पासून ते अडल्ट पर्यंत. या सगळ्यांचे वेगवेगळे ड्रेसेस वगैरे डिझाईन करते अँड साईड बाय साईड मी प्रोडक्ट डिझायनिंग म्हणून पण काम करते.
0: येस, म्हणजे ही सगळी आवड तुला आहे आणि तू चांगल्या प्रकारे यामध्ये कामही करतेस. आणि जसं तू मगाशी म्हणालीस की तू डिग्री घेतलीयस आणि तू डिग्री बीकॉम केलेलं आहे बॅचलर ऑफ कॉमर्स. सो मग हे करता करता तुला कसं लक्षात आलं की नाही मी आर्ट किंवा आर्टिस्ट म्हणून पुढे जाऊ शकते, हे कधी तुला रिअलाइज झालं?
1: साईड बाय साईड असं सगळ्यांच्याच घरी असतं हे मी पाहिलं आहे. आई वडिलांना असं वाटत असतं की सीए बनावं काहीतरी, यु नो बँकिंग मध्ये करावं, कॉमर्स मध्ये आहे. फॅशन डिझायनिंग हे आता वगैरे नव्हतं की ह्याच्यामध्ये पण करिअर वगैरे होऊ शकतं किंवा असं काही. सो जेव्हा मी बीकॉम करत होते साईड बाय साईड मला ते असं क्लिक होतं की काहीतरी अशी किक नाही भेटत. यु नो तुम्ही करिअर ट्राय करताय, तुम्ही फुल फोकस त्याच्यामध्ये स्टडीज वगैरे करतायत, क्लासेस वगैरे होतात, एक्झाम्स होतात, तुमचे सेमिस्टर्स पास आउट होतात अँड तुम्हाला ते असं एक्साइटमेंट नाही भेटत आहे की यार हे माझं करिअर आहे, इथे काहीतरी मी क्रिएटिव्ह काहीतरी माझे स्वतःचं आयडेंटिटी किंवा जे आयडियाज असतील ते युज करू शकतो. सो फायनली मी असं एका दिवशी बसले आणि मी असं विचार करत होते की मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, मला स्केचिंग करायला आवडतं, मला पेंटिंग करायला आवडतं, मला वेगवेगळे ड्रेसेस वगैरे ट्राय करायला आवडतं. तर आय वॉज थिंकिंग की काहीतरी स्विच करा. अँड त्या दिवशी लिटरली मी असं बसले अँड मी घरी असं सांगितलं की ही डिग्री आय हॅव कम्प्लिटेड माय बीकॉम अँड एव्हरीथिंग, की आता मला माझं पॅशन ट्राय करायचं आहे. मग त्याच्यामध्ये मला ऑप्शन असं होतं की ठीक आहे चलो अॅनिमेशन करूया किंवा फॅशन डिझायनिंग करूया किंवा इंटिरियर वगैरे ट्राय करूया. सो मला मॅक्झिमम इंटरेस्ट त्याच्यामध्ये आला की फॅशन डिझायनिंग मध्ये कसं पूर्ण आयडियाज यूज होतात, तुमची स्वतःची आयडेंटिटी असेल, तुमचे कलर कॉम्बिनेशन असतील, तुमची क्रिएटिव्हिटी असेल, हे तुम्ही यूज करू शकता आणि प्लस तुम्हाला तुमचं करिअर पण बनवता येतो. ह्याच्यासोबतच मला एक असं होतं की आपल्या इंडियन कल्चरमध्ये खूप सारे आर्ट वगैरे आहे, पूर्ण वेगवेगळे डिझाईन्स वगैरे आहेत जे पूर्ण देशात वापरले जातात किंवा ते लोकांना माहिती पण नाही. सो मग त्याचं पण एक युटिलायझेशन होऊन जाईल, एक असं करिअर ज्याच्यामध्ये मी आपलं कल्चर आणि ट्रेडिशन पण जोपासेल आणि पुढच्या येणाऱ्या जनरेशनला पण एक पॉझिटिव्ह प्लस एक युनिक डिफरंट काहीतरी आयडियाज देता येईल असं काहीतरी करिअर मला स्टार्ट करावं वाटलं. तर हे सगळ्याचं कॉम्बिनेशन मला फॅशन डिझायनिंग मध्ये भेटलं. सो आय थॉट की चलो फॅशन डिझायनिंग स्टार्ट करूया म्हणून हा प्रवास असा स्टार्ट झाला. मग फायनली मला असं वाटलं की ठीक आहे मी ते डेबिट अँड क्रेडिट साईडला ठेवून फायनली कलर्सच्या दुनियेमध्ये एंटर झाले आणि तिथून मग माझा हा प्रवास छान सुरू झाला.
0: आणि ताई खरं म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाईफ येतात की किती भारी फॅशन डिझायनर आली आहे आपल्याकडे. सो फॅशन डिझायनर होण्यासाठी आपल्यामध्ये काय काय असायला हवं, कोणकोणते गुण असायला हवेत असं वाटतंय तुला?
1: ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे असं काही तुम्हाला हे नाही आहे की तुम्हाला नॉलेज असेलच असं नसतं. तुम्हाला स्केचिंग वगैरे असेल किंवा तुम्हाला ड्रॉइंग आवडत असेल ती ही गोष्ट खूप सफिशियंट आहे. फक्त तुम्हाला एक इंटरेस्ट असला पाहिजे की आम्ही काहीतरी नवीन बनवू शकतो. म्हणजे एक तुमच्या आतून जर का इच्छा असेल, तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज येत असतील की हा ह्याच्यासोबत हे कलर कॉम्बिनेशन चांगलं दिसतं आहे किंवा ह्या आर्टमध्ये मी काहीतरी ट्राय करू शकते, किंवा एक आपण एक नॉर्मल ह्युमन बिईंग म्हणून कधी कधी स्टुडंट्सला किंवा ऍज अ लेडीज किंवा ऍज गर्ल्स कॉलेज गोईंग युथ असं असतं की कधी कधी आपण फोटोज वगैरे जरी पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ह्या फोटोमध्ये काहीतरी कमी आहे किंवा एखादी रांगोळी पाहिली कारण नाही हे इथे नव्हतं पाहिजे हे दुसरीकडे पाहिजे होतं. सो तो एक नॉर्मल स्पार्क असतो जो आपल्याला ओळखता आला पाहिजे की यार आपल्याला डिझायनिंगची इंटरेस्ट आहे आणि आपल्याला समजतं आहे. सो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही म्हटलात ना, बाकीची जर्नी खूप सिम्पल आहे. फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये ऍडमिशन वगैरे घेतात, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी शिकून जातात. इट्स जस्ट की तुम्हाला थोडंसं ड्रॉईंगचं इंटरेस्ट असायला पाहिजे आणि थोडीशी एक क्रिएटिव्हिटी की काही वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स करू शकतात किंवा दगडासोबत गुलाबाचं कॉम्बिनेशन मी करून बघू शकते असं काहीतरी एक युनिक आयडिया पाहिजे डोक्यामध्ये, हे खूप सफिशियंट आहे. तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करू शकता. असं काही स्पेसिफिक नाही आहे की तुम्हाला ड्रॉईंग आलंच पाहिजे किंवा तुम्हाला स्केचिंग आलंच पाहिजे किंवा तुम्हाला यु नो कलर कॉम्बिनेशन समजलेच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला जस्ट एक इंटरेस्ट पाहिजे आणि तुम्ही क्रिएटिव्ह असलं पाहिजे काहीतरी ट्राय करण्यासाठी, नवीन काहीतरी घडवण्यासाठी. दॅट्स इट.
0: आणि फॅशन डिझायनिंग म्हटलं की आम्हाला किंवा आमच्या डोळ्यासमोर उभं राहतात फॅशन हिरोईन्स, त्यांनी घातलेले नवीन नवीन कपडे छान छान जे वेगळ्या प्रकारचे असतात. तर मग एवढंच फॅशन डिझायनिंग मर्यादित आहे का, अजूनही त्यामध्ये स्कोप आहे?
1: त्याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. म्हणजे आपल्याला जस्ट आपण इन्स्पायर का बरं होतो, आपल्याला दिसतं तेवढंच. टीव्ही झालं किंवा मूवीज झालं ह्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी दिसतात. बॅक ऑफ द माइंड एवढ्या साऱ्या गोष्टी असतात, राईट फ्रॉम फॅब्रिक. तुम्ही ते म्हणजे तुम्ही एखादा गार्मेंट बघता, एखादा सेलिब्रिटीचं असेल किंवा एखाद्या हिरो हिरोईन्सचं असेल किंवा एखाद्या मूवीमधलं तुम्हाला कॅरेक्टर आवडत असेल, त्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते जी फॉलो केली जाते. राईट फ्रॉम फॅब्रिक कसं बनवायचं, मग तिच्या पर्सनॅलिटीला ते डिझाईन चांगलं दिसेल की नाही, परत कलर्स चांगले दिसतील की नाही, ह्या सगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये मध्ये येतात. म्हणजे असं नाही की फक्त गार्मेंट पाहिलं की त्याच्यामध्येच तुम्हाला एवढंच एक आहे असं नाही आहे. बिईंग अ फॅशन डिझायनर तुम्हाला त्याच्या रिलेटेड त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन्स कोणते युज करायचे, जर का ते कॅरेक्टर दुसऱ्या कुठल्या कॅरेक्टरचा रोल प्ले करत असेल तर त्यांना ते कलर कॉम्बिनेशन्स कसे सूट होतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात.
0: सो आता मगाशी मी तुला जी ओळख करून देताना असंही म्हणाले की तू प्रोडक्ट डिझायनर आहेस आणि तू जी आहेस, पण असं लोकांना असं झालं असेल ओके फॅशन डिझायनर प्रोडक्ट डिझायनर तर आहे ना, मग वेगळी ओळख का, तर यामध्ये फरक काय?
1: ओके, आता कसं होतं की फॅशन डिझायनर म्हणजे माझं स्वतः मी जे फॅशन डिझायनिंग करते त्याच्यामध्ये मी ऍज अ पर्सनॅलिटी म्हणजे एखाद्याचे व्यक्तित्व किंवा एखाद्याची पूर्ण कॅरेक्टर बघते, त्यांची बॉडी टाईप बघते, त्याच्यानुसार त्यांना डिझाईन्स वगैरे डिझाईन करून देते. म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीला कोणते कपडे शूट होतील, कोणतं कलर कॉम्बिनेशन चांगलं दिसेल, त्यांनी कोणती स्टाईल वापरली पाहिजे हे मी त्यांना त्याच्यामध्ये सांगते. आणि प्रोडक्ट डिझायनिंग इज लाईक की तुम्हाला एखादं प्रोडक्ट दिलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलू शकता की पाउच बनवायचं असेल, मग त्या पाउच मध्ये तुम्हाला काही कलर कॉम्बिनेशन्स असतील, ते कोणते युज करायचं, त्याला डिझाईन कोणती युज करायची, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम सेल्सचा ऑपॉर्च्युनिटी कशी भेटू शकते, म्हणजे तुमचं प्रोडक्ट मॅक्झिमम सेल कसं होईल, या दोन्ही डिफरंट डिफरंट गोष्टी आहेत. डिझायनिंग इट्स सेम, तुम्हाला कन्सेप्ट तर तेच वापरायचे आहे की कलर कॉम्बिनेशन्स फॅशन डिझायनिंग मध्ये पण युज होतं, प्रोडक्ट डिझायनिंग मध्ये पण युज होतं. परत तुम्हाला जे नॉलेज असलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल की एखाद्या म्हणजे ऍज अ पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला ड्रेस कोणता चांगला दिसतो हे समजलं पाहिजे, अँड ऍज अ कंपनी म्हणून त्या कंपनीसाठी ते प्रोडक्ट कसं प्रॉफिटेबल राहील हे तुम्हाला समजलं आलं पाहिजे. म्हणजे गोष्टी बऱ्यापैकी सिमिलर आहेत, डिझायनिंग इज सेम, जस्ट त्यांचा कन्सेप्ट आणि गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जातात.
0: तर मंडळी आज आपण कोमलशी गप्पा मारलेल्या आहेत. कोमल विडकर जी आर्टिस्ट आहे, फॅशन डिझायनर आहे आणि खूप काही काही करते आणि तिनं तिच्या क्षेत्रामध्ये खूप छान नाव देखील कमवलेलं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. नवरात्री आहे, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: अगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, नवरात्र म्हटलं की नऊ रंग, नऊ रूप आणि देवीच्या शक्तीची उपासना. पण आज आपण एका अशा देवी विषयी जाणून घेणार आहोत जिची कथा महिलांसाठी विशेष प्रेरणादायी आहे. ती देवी म्हणजे तामिळनाडू मधील मदुराईची मीनाक्षी देवी. काल आपण कामाख्या देवी बद्दल जाणून घेतलं, आज आपण मदुराईची मीनाक्षी देवी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मीनाक्षी देवीला पार्वतीचं रूप मानलं जातं. त्यांचं प्रसिद्ध मंदिर मदुराई शहरात वैगई नदीच्या परिसरात आहे. या मंदिरात देवी मीनाक्षी आणि भगवान शिव यांची सुंदर भव्य मंदिर आहेत. भगवान शिव इथे सुंदरेश्वर या नावानं पुजले जातात. आता विचार करा मित्रांनो, देवीची भक्ती करताना आपण तिच्याकडून काय शिकू शकतो? केवळ संकटातून बाहेर पडण्याची प्रार्थना नाही, तर संकटाचा सामना करण्याचं धैर्यही आपण तिच्याकडून घेऊ शकतो. विशेषतः माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज एवढंच सांगायचंय, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. घर, नोकरी, कुटुंब या सगळ्यांची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या स्वप्नांनाही महत्व द्या, कारण स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाहीये तर स्वतःचा सन्मान आहे. चला तर मग आजच्या या नवरात्र विशेष भागात जाणून घेऊया मीनाक्षी देवीची अद्भुत कथा आणि त्यांच्या मंदिराची खास वैशिष्ट्ये. पण त्याआधी ऐकूया छानसं भक्तिमय हे गाणं.

3m

मंडळी तुम्हाला माहित आहे का, पौराणिक मान्यतेनुसार मदुराईचा राजा मलयध्वज पांड्य आणि राणी कांचनमाला यांना संतान प्राप्तीसाठी यज्ञ केल्यानंतर एका कन्येची प्राप्ती झाली. या कन्येचं नाव होतं मीनाक्षी. त्यांच्या डोळ्यांचा आकार माशासारखा सुंदर असल्यामुळे त्यांना मीनाक्षी असं नाव पडलं अशी मान्यता आहे. मीनाक्षी या केवळ राजकन्या नव्हत्या, तर त्या शूर, धाडसी आणि राज्यकारभारात कुशल होत्या असं त्यांच्या पौराणिक कथेत सांगितलं जातं. त्यांनी राज्याची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या पराक्रमानं स्वतःची ओळख निर्माण केली. पुढे त्यांची भगवान शिवांशी भेट झाली. भगवान शिवांनी सुंदरेश्वराचं रूप धारण केलं आणि मीनाक्षी देवी व सुंदरेश्वर यांचा विवाह मदुराईमध्ये झाला अशी श्रद्धा आहे. आजही या दैवी वैवाहाची आठवण म्हणून मंदिरात मोठ्या उत्साहात मीनाक्षी कल्याणम उत्सव साजरा केला जातो. मंडळी, या कथेतून आपल्या महिलांना एक सुंदर संदेश मिळतो. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास, धाडस आणि मेहनत आवश्यक आहे. आपल्या आयुष्यात निर्णय घेण्याची क्षमता असणं, स्वतःच्या मतांचा आदर करणं आणि गरज पडल्यास स्वतःसाठी आवाज उठवणं ही तितकंच महत्वाचं आहे. मीनाक्षी देवीची ही कथा आपल्याला केवळ भक्तीचं नाही तर स्वाभिमान आणि जबाबदारीची जाणीवही करून देते.

मंडई। मीनाक्षी अम्मन मंदिर हे भारतातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे। या मंदिराचा उल्लेख प्राचीन धार्मिक साहित्यात आढळतो। काळानुसार वेगवेगळ्या राजवटींनी मंदिराचा विस्तार केलाय। विशेषतः 16व्या आणि 17व्या शतकात नायक राजवटीच्या काळात मंदिराला आज दिसणारं भव्य स्वरूप मिळालंय। राजा तिरुमलई नायक यांच्या काळातही मंदिराच्या विकासाला मोठं महत्व मिळालं। या मंदिराचे उंच गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वारांवरील मनमोहक मनोरे, त्यावर असलेल्या असंख्य रंगीत मूर्ती आणि सुंदर नक्षीकाम पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं। मंदिराच्या परिसरात अनेक मंडप आणि देवदेवतांची शिल्प आहेत। इथलं हजार खांबांचं सभागृह हे आणखी एक प्रसिद्ध आकर्षण आहे। प्रत्येक खांबावर केलेलं कोरीव काम त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देतं। मंदिराच्या परिसरातील पोत्रम मरई कुलम या पवित्र तलावालाही विशेष महत्व

इथलं हजार खांबांचं सभागृह हे आणखी एक प्रसिद्ध आकर्षण आहे. प्रत्येक खांबावर केलेलं कोरीव काम त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देतं. मंदिराच्या परिसरातील पोत्रम मरई कुलम या पवित्र तलावालाही विशेष महत्व

इथलं हजार खांबांचं सभागृह हे आणखी एक प्रसिद्ध आकर्षण आहे. प्रत्येक खांबावर केलेलं कोरीव काम त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देतं. मंदिराच्या परिसरातील पोत्रम मरई कुलम या पवित्र तलावालाही विशेष महत्व.

म्हणजे देवीच्या भक्तीत रमलेलं हे सुंदर गाणं ऐकल्यानंतर आता आपल्या आजच्या विशेष भागाची सांगता करूया एका महत्वाच्या विचारानं. नवरात्र म्हणजे 9 दिवस देवीची पूजा करण्याबरोबरच आपल्या आयुष्यातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचीही एक संधी आहे. मीनाक्षी देवीची कथा आपल्याला धाडस, आत्मविश्वास आणि जबाबदारीची आठवण करून देते. खरं म्हणजे मैत्रिणींनो, तुम्ही गृहिणी असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा अजून आपल्या आयुष्याची दिशा शोधत असाल, स्वतःला कमी समजू नका. दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक शिकण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, आर्थिक बाबी समजून घ्या, नवीन कौशल्य शिका आणि मनातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या पावलांनी पुढे जा. मदत मागण्यात कमीपणा नाही आणि गरज पडल्यास स्वतःसाठी ठामपणे उभं राहण्यातही काहीच गैर नाही. आणि घरातल्या प्रत्येकानं लक्षात ठेवावं, स्त्रीचा सन्मान फक्त नवरात्रीत 9 दिवस नाही तर वर्षाचे 365 दिवस व्हायला हवा. तिला प्रेम, समान संधी आणि तिच्या निर्णयांचा आदर मिळायला हवा. कारण स्त्री सक्षम झाली तर तिच्यासोबत संपूर्ण कुटुंब सक्षम होतं. तर मंडळी,

मीनाक्षी देवीच्या या सुंदर कथेतून प्रेरणा घेऊया आणि या नवरात्रीचा एक संकल्प करूया. स्वतःचा सन्मान करू, दुसऱ्यांचा आदर करू आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आई जगदंबा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ. मी आरजे कोमल आजच्या या मीनाक्षी देवी विशेष भागातून तुमचा निरोप घेते. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूया सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या आणि आई जगदंबेचं नाव घेत रहा. जय माता दी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आर्जियानु तुमच्या सोबत आहे। स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत। आजच्या स्त्री जाणीवा या भागामध्ये आपल्यासोबत नगरच्याच अनिता कोकाटे आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत त्यांची स्त्री जाणीवेची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत। तुमचं सुद्धा या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद मॅडम।
2: तुम्ही सुद्धा मूळच्या नगरच्या आहात का? तुमचं बालपण कुठे गेलं?
3: मी तशी मूळची नगरचीच आहे। माझं बालपण एका ठिकाणी नाही गेलं, प्रत्येक वेळी माझं बालपण चेंज होत गेलं। म्हणजे पहिले मी मामा मामीकडे होते, मी चौघी बहिणी होतो, एक भाऊ होता। वडील 90 साली वारले, वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच्यामध्येच ते एक्सपायर झाले। तसे वडील असताना आमची परिस्थिती खूप छान होती, कारण ते MSEBमध्ये होते, सगळ्यात श्रीमंत आम्हीच होतो। पण त्यानंतर वडील वारल्यानंतर जे चुलते असतात किंवा काका काकू असतात त्यांनी आम्हाला कोणत्याच प्रकारचा आधार दिला नाही, तर अशा परिस्थितीत आईने आम्हाला कधीही कमी पडू दिली नाही कोणत्या गोष्टीची। तिने एकटीने जेव्हा वडील वारल्यानंतर ते जी बॉडी असते ती घरी आणायची आहे, पण ॲडमिट केलं होतं त्यांना, जे त्यांचे MSEBमध्ये जेवढे कुणी होते तेवढ्या सगळ्यांनी त्यांचा सपोर्ट केला। अक्षरशः घरामध्ये जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या सगळ्या विकल्या आणि नंतर मग वडिलांना घरी आणलं। घरी आणल्यानंतर त्यांचं सगळं केलं त्यांनी, आणि ज्यावेळेस तिथे राहण्याची वेळ आली, आमचं घर इथे जुने दाणी डबऱ्यामध्ये होतं, खूप मोठा वाडा होता, सगळेजण एकत्र राहायचे, सगळे चुलते एकत्र होते पण आम्ही सेपरेट होतो, कारण MSEBमध्ये बाबळेश्वरला आम्ही राहायचो। आईने अशा परिस्थितीत डगमगली नाही, ती आम्हा सगळ्यांना घेऊन तिने केडगावला एक घर घेतलं। ते भाड्याचं घर होतं पण सोबत 4 मुली आणि भाऊ होता। आता ह्या मुली कशा सांभाळणार नाही का, एकटीच्या जीवावर बाहेर जायचं, तिला कामाला जायचं, वडील नव्हते आणि वडिलांच्या जागेवर जेव्हा लागायचं तर त्यासाठी प्रयत्न चालू होते, पण आर्थिक परिस्थिती तशी नव्हती। आता मिळकत तर मिळवावीच लागेल म्हणून तिने भाजीपाला, जिथे त्या मावशी होत्या त्यांनी सांगितलं तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करा म्हणजे तुम्हाला थोडीफार मदत होईल, पण घरी मुली कशा सोडून जायच्या हा तिच्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता, कारण परिस्थिती फार भयानक होती। पण अशा वेळी आजोबा होते आमचे, आजोबांजवळ आम्हाला ती सोडून जायची, पण तिचा जीव घरी एकीकडे घरी होता आणि एकीकडे दुसरीकडे पैसे कमवण्याचा होता। पण ती कुठेच जगमगली नाही आणि आम्ही तिच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही। आणि तिने आम्हाला कोणत्याच गोष्टीत शिकवण्यापासून, म्हणजे तिने आता विचार केला की मी बाहेर पडणार, मग यांना मोठी बहीण होती, मोठी बहीण लग्न झाल्यानंतर वडील वारल्यानंतर 90 साली वडील वारले आणि ती 10वीला होती, मग 10वीची मुलगी आता घरी कशी ठेवणार नाही का, एवढी मोठी मुलगी, मग तिचं लग्न लावण्याचा लगेच निर्णय घेतला सगळ्यांनीच, मावशी असतील काका असतील सगळ्यांनी निर्णय घेतला तो, मग तिचं लग्न लावून दिलं, सळ आलं छान आणि आमची मेवणीही खरंच वडिलांसारखेच मला आम्हाला ते लाभले त्यावेळेस आणि तो खरोखर एक मोठा आधार झाला। त्यानंतर माझे काकासुद्धा, माझे मावशीचे मिस्टर, मोठ्या मावशीचे, ते सुद्धा आमच्यासाठी खूप पळाले, म्हणजे आईला एक नोकरी लागण्यासाठी जे कागदपत्र डॉक्युमेंट्स जे सगळं लागतं ते सगळं त्यांनी त्या आईला बरोबर जायचे, सगळं मिळवायचे, सगळं त्यांच्याबरोबर जायचे। आईला यायला खूप उशीर व्हायचा संध्याकाळी, आणि एक दिवस असा प्रसंग घडला केडगावला असताना की समोर एक व्यक्ती होता, तो म्हणजे तो मानसिक त्याला असं घाबरलेला असेल बहुतेक, किंवा त्याच्या मानसिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून त्याने ते स्वतःला असं हे करून पेटवून घेतलं। आणि तो प्रसंग आम्ही आमच्या खुल्या डोळ्यांनी पाहिला, बहीण मोठी होती ती आली होती आमच्याजवळ आणि ती परिस्थिती, आणि त्याच दिवशी लाईट गेली, लाईट गेल्यानंतर तर मग अजूनच परिस्थिती थोडीशी भयानक झाली, घाबरलो आम्ही सगळेजण, एक बहिणीला एकदम असं जवळ घेऊन बसलो आणि आई आल्यानंतर मग आम्ही त्या आईला असं विलगून बसलो की म्हणजे खूप घाबरलो आम्ही। नंतर जेव्हा आईला नोकरी लागली, म्हणले वडिलांच्या जागेवर आईचं काम झालं, त्यावेळेस आईसमोर 2-3 गावं देण्यात आले, म्हणजे पुणे असेल, पंढरपूर असेल, किंवा अजून एक दोन गावं देण्यात आली, पण पुण्याच्या ठिकाणी आई म्हणजे आई फक्त आईचं शिक्षण झालेलं नव्हतं, जास्त कमी शिकलेली होती ती. मग पुण्याच्या ठिकाणी तिला जाणं येणं कसं शक्य होणार, त्या बस कशा असतात, कुठे जायचं, कसं घ्यायचं, काही तिला माहिती नव्हतं. मग पंढरपूर असं ठिकाण होतं की जिथे आमचे जे काही घरचे असायचे, तिचे नातेवाईक असायचे, ते तिथे जायचे आणि ते तिथं तिला माहिती होतं मग ते सगळं, आणि ते सगळेजण यायचे तिथे. तर तिने तो निर्णय घेतला की पंढरपूरला आपण पंढरपूर घेऊयात आपण, म्हणजे विठ्ठलाचंच गाव आहे आणि वडिलांचं नाव सुद्धा पांडुरंगच होतं. मग चला मग त्यांच्या आठवणीमध्ये आपल्याला तिथे घेऊयात, ते तिने ते घेतलं. मग 5 वर्ष तिथे आई तिकडे गेली 2 बहिणींना घेऊन, आणि भाऊ आणि मी माझ्या मोठ्या बहिणीजवळ राहिलो, कारण मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं, तिला मूल झालं. मग तिला एकटीला सोडणं पण आईला शक्य नव्हतं. मग तिचं ते मूल सांभाळण्यासाठी आमचे जे मेहुणी होते त्यांनी सुद्धा माझ्या बहिणीला कधीच मागे खेचलं नाही की तू आता तुझं शिक्षण अर्धवट राहील. त्यांनी इतका तिला सपोर्ट केला, त्यांनी तिचं पुढचं शिक्षण सगळं त्यांनी केलं. मग त्यावा ती शिक्षणासाठी बाहेर पडायची, मग ती बाळ मी सांभाळायचे, आणि मग ती आली की मी घरी निघायचे. म्हणजे अशा प्रकारे आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं सगळ्यांचंच. वडील म्हणजे मुलगा आमचा भाऊ खूप छोटा होता, पण तो कधी असं परिस्थितीला घाबरला नाही, किंवा तो असं त्याला जाणीव झाली नाही की बाबा आई एकटीच करतीये मग कसं नाही का मी हँडल, म्हणजे कसं काही करणार. तो कधीच असं त्याला खूप जाणीव असायची सगळ्या गोष्टींची. त्याने आईने विचार केला की चला बाबा थोडीशी मटकी भिजायला घातल्यानंतर तो थोडंसं फिरून येईल, मुलींना तर नाही पाठवता येत नाही का. मग तो कधीच घाबरला नाही त्याने. तो छोटासा ती टोपली असायची, पटकन घ्यायचा, फिरून यायचा सगळीकडं, पटकन मीठ त्याची मटकी ते पटकन घ्यायची, कारण तो छोटा होता, छान होता, आणि त्याची मटकी विकली जायची. मग तो एक आधार आम्हाला खूप झाला. भावाने आम्हाला लहानपणापासूनच खूप साथ दिली, त्याचं बालपण आमच्यामध्येच गेलं. खरं तर 4 बहिणी होण्यापाठीमागचं कारणही आमची आत्याच होती. आत्या त्यावेळेस म्हणायची की नाही होऊ द्यात होऊ द्यात होऊ द्यात म्हणून. एक भाऊ आणि बहीण ते सफिशियंट होतं, पण त्याच्यानंतर 3 ज्या वाढलो आम्ही, त्या आमच्या आत्यामुळे वाढलो. पण आज कुठेतरी वाटत नाही की त्यावेळेस वाटलं असेल, म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्याला परिस्थिती येते महिलांच्या बाबतीत की बाबा आपला जन्म कशासाठी झाला, नाही का, परिस्थिती थोडीशी बेकार आली की वाटतं कशाला जन्म घेतला, कशाला ह्या आत्याने आम्हाला वाढवलं असेल. मग नंतर असं वाटतं की नाही जाऊ द्या, जे होतं ते होतच.
4: प्रत्येक स्त्रीचं लग्नानंतर आयुष्य बदलतं, जसं तुम्ही आतापर्यंत तुमचा बालपणीचा शैक्षणिक प्रवास सुद्धा सांगितला, आणि तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं बालपण कसं गेलं, ते दिवस तुमच्यासाठी कसे होते. पण तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचंही आयुष्य बदललं का, किंवा तुमचं सासर नगरमध्येच होतं का?
3: माझं सासरही नगरमध्येच होतं, माहेरही नगरमध्येच होतं. आई 2009 आईचं निधन झालं, म्हणजे आमच्यासाठी तो एक खूपच बेकारीचा म्हणजे एक होतं. माझं म्हणजे बी एड 2008 झालं, आणि त्यावेळेस आई खूप खुश होती की घर झालं, मुलीचं बी एड पण झालं. तिने कधीच असं लग्नाचा विचार केला नाही की मुलींना अगोदर तिने स्वतःच्या पायावर उभा केलं. तशा आत्याने आमचे खूप स्थळ आणले होते मी ग्रॅज्युएशनला असतानाच, पण ती म्हणली नाही मी माझ्या मुलींना शिकवणार. प्रसंग असा होता की ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि सरांनी आमच्या सांगितलं की नाही ती खूप हुशार आहे, तिला तुम्ही याच्यामध्ये पाठवा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, तर तिचा नंबर लागेल. तर भावाने पण त्याच्यासाठी प्रयत्न केले, माझा खरोखरच तिचा नंबर लागला आणि इंटरव्ह्यूला जायचं होतं मला. तर तो दिवस उलटला, आई म्हटली का नाही तुम्ही गेले नाही का, तो का म्हणजे जायचं होतं तुम्ही. मग भाऊ म्हटला नाही आपली तशी परिस्थिती नाही, मग कसं जाणार एवढ्या तिथं, कसं राहणार, कसं काय करणार ती. म्हणे तू त्याचा विचार करू नको, तू मला सांगायला हवं होतं की तिचा आज इंटरव्ह्यू आहे, मग तू तिला घेऊन जायला हवं होतं, तू कशाला काळजी करतो मी असल्यानंतर. तिने अक्षरशः ते दागिने तिचे काढले, तिचे काय असतील ते दिले त्याच्याजवळ आणि म्हणले हे ठेवून जा आणि तिला की घेऊन जा. माझा त्यावेळेस म्हणजे पहिल्या 5 माझा नंबर आला आणि मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. म्हणजे माझ्या भावाचे जे मित्र होते ते सुद्धा खूप चांगले होते आणि खूप चांगल्या घरचे, म्हणजे त्यांना संस्कार एवढे चांगले होते की त्यांनी त्याला इतका सपोर्ट केला की त्याला कधी जाणीव होऊ दिली नाही की तुला भाऊ नाही आहे किंवा तुला कोणाचा वडिलांचा आधार नाही आहे. ते अगदी मित्रासारखे, त्याच्या भावासारखे त्याला खूप मदत करायचे आणि आमच्यासाठी सुद्धा ते खूप करायचे, म्हणजे घरच्यांसाठीच एक. त्यांचे आई वडील सुद्धा आम्हाला आत्तापर्यंत ते आमच्यासाठी करतात, म्हणजे त्यांनी कधीच आम्हाला असं हे करू दिलं नाही की आईची आठवण होऊ दिली नाही. भाऊ असेल, बहीण असेल, मेहुणे असतील, त्याच्यानंतर जे मावशी काका असतील, जे मी भावाचे मित्र असतील, त्यांचे आई वडील असतील, त्यांनी आम्हाला कधीच असं एकटं पडू दिलं नाही. 2009 ज्यावेळेस आईचं निधन झालं, म्हणजे 1 जुलै 2009 भावाचं लग्न झालं, म्हणजे तोसुद्धा एक आमच्यासाठी खूपच परिस्थिती बेकार होती. 2009 1 जुलै 2009 भावाचं लग्न झालं आणि 18 जुलै 2009 आईचं अपघाती निधन झालं. म्हणजे त्या 15 दिवसातच भावाचं असं, त्याला खूप असा आनंद व्यक्त करायचा होता आणि तो गेला. म्हणजे लग्न झाल्यानंतर सगळ्या विधी पार पाडल्या, सगळं झालं, तो गेला त्याच्या म्हणजे पुण्याला जॉबला होता तो. तो आणि त्याची वहिनी गेल्या आमच्या पुण्याला आणि त्याच दुसऱ्या दिवशी माझ्या आईचं अपघाती निधन झालं. म्हणजे त्याला ते कसं सांगायचं हा सुद्धा प्रश्न पडला होता की त्याला सांगावं तरी कसं, नाही का, असं असं झालंय म्हणून. पण त्याला सांगितल्यानंतर तो एक धक्काच होता आमच्यासाठी, खूपच मोठा धक्का होता. तरी पण तो त्याच्यातूनही सावरला. त्यानंतर मोठी बहीणसुद्धा आमची खूप, म्हणजे तिने आमच्यासाठी एक आईच्या जागेवरती आम्हाला एक दुसरी आईच होती, तिने आमच्यासाठी खूप काही केलं. खूप म्हणजे जसं तिची मुलं तिने सांभाळले तसं तिने आम्हाला तेव्हा सांभाळलं. म्हणजे एक आई जशी करते तसंच त्या पद्धतीने तिने आमचा सांभाळ केला. भावाने सुद्धा वडिलांची कधी आठवण होऊ दिली नाही. आई वारल्यानंतरही त्याने आईची कधीच उणी भासू दिली नाही. लग्न जमल्यानंतर, जेव्हा लग्न जमलं माझं, त्यावेळेसही त्याने विचार केला की नाही, आई नाही म्हणून काय झालं, मी तुझं धामधूम धाडाक्यात लग्न लावून देईल, तुला जे काय हवं आहे ते तू माग. त्यांना, त्यांच्या घरच्यांना सुद्धा विचारलं की तुमची काय म्हणजे तुमच्या काय अपेक्षा आहेत, लग्न कसं करावं. तर माझ्या मिस्तरांनी सांगितलं की नाही, आम्हाला असं धूमधडाक्यात नाही केलं तरी चालेल, म्हणजे साध्या पद्धतीने आपण लग्न करूयात. म्हणजे ठीक आहे, मग आपण साध्या पद्धतीनेच लग्न करू. तर आम्ही साध्या पद्धतीने लग्न केलं आणि जो काही लग्नाचा खर्च असेल त्याने तो माझ्या मिस्तरांना दिला. तर तो म्हणजे आर्थिक मदत म्हणजे त्यांनी केली ती त्यावेळेस, पण आम्ही, त्यांनी ती पण नाकारली होती. पण नको म्हणे, नाही माझी बहीण आहे तुमच्याकडे, माझ्या बहिणीसाठी तरी तुम्ही घ्या म्हणून. तर त्यांनी ती हे केलं. माझे मिस्टर MPC म्हणजे माझा जो भाऊ होता त्याचे जे मित्र होते, आज ते DYSP आहेत, शेखर देशमुख नाशिकला असतात ते. त्यांच्या वाईफसुद्धा तहसीलदार आहेत, त्या पण नाशिकलाच असतात. तर तो माझ्यासाठी एक असं भावासारखाच आहे. त्याने आमच्यासाठी सुद्धा खूप काही केलं. त्यानेच माझ्या लग्नाचा निर्णय घेतला, कारण माझे मिस्टर MPC एक्झाम देत होते आणि एक्झामच्या मेन्सला होते आणि त्यांचं जी पर्सनॅलिटी होती ती पण तशीच होती आणि त्यांची घरगुती कंडिशनसुद्धा सेम आमच्यासारखीच होती. म्हणजे होतं सगळं त्यांचंच, पण आई त्यांची भाजीपाला विकायची. पण असं असतं की नाही का, ज्यावेळेस घरी आई भाजीपाला विकते आणि मुलगा MPC करतोय, म्हणजे कुठेतरी त्यांना जाणीव असते की नाही का आपली आई कष्ट करते. आणि आपल्या माझ्या सासूबाईंनी सुद्धा माझ्या आईसारखाच त्यांचं सगळं सांभाळलं, कारण त्यांच्या तिथेही तीच परिस्थिती होती. त्यांच्या जे काही जावं असतात हे असतात, त्यांना त्यांनी कुणीच मदत केली नाही. पण माझ्या सासूबाईंनी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या आणि दोन मुलींचे लग्नही केले आणि मुलालाही शिकवलं. म्हणजे माझ्या मिस्टरांची जेव्हा ताप आला त्यावेळेस त्यांचा म्हणजे ताप आल्यानंतर त्यांच्या पायाला थोडंसं आदूपणा आला, पण त्या कुठेही डगमगल्या नाहीत. त्यांनी अक्षरशः रात्रंदिवस त्या पायाची त्या मालिश करत राहिल्या आणि त्यांनी त्यांना त्या त्यांच्या पायावर उभाच केलं. म्हणजे त्यांच्यासाठी तो एक खूप महत्त्वाचा काळ होता की माझ्या आईने माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती की नाही त्यांचा पाय बरा होणार नाही. तापेत त्यांना इंजेक्शन दिलं होतं आणि पाय त्यांचा खराब झाला होता. तर त्या आईने इतकी मेहनत केली की नाही माझा मुलगा उभाच राहिला पाहिजे म्हणून त्यांनी ते तेल लावून मालिश करायचे आणि खरोखरच ते आज त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यांचं कोणतंही म्हणजे दिसत नाही आणि ते MPC करत होते. MPC मेन्सला ते पोहोचले, परंतु एक काही कारणास्तव त्यांनी अभ्यासामधून माघार घेतली. कारण त्यांच्या आयुष्यात एक अशीच घटना घडून गेली की त्यांचा जो मोठा भाऊ होता चुलत भाऊ, तर त्याला कावीळ झालेली होती आणि तो सगळं म्हणजे खाली येत असतानाच हे बाहेर निघायला आणि तो तिकडून यायला एकच झाला आणि त्याने तिथेच त्यांच्या हातातच जीव सोडला. त्याचा त्यांना खूप धक्का बसला आणि त्यानंतर ते खूपच अस्वस्थ झाले. म्हणजे त्यांना त्या कोणत्याच गोष्टी अशा कराव्याशा वाटल्या नाही, कारण त्या परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोरच सगळी फिरत होती. त्यांच्या हातातच सगळं त्यांचं कार्य सगळं घडून गेलं होतं. आणि त्याचाच मानसिक धक्का त्यांना बसला. म्हणजे ज्यावेळेस ते मला बघायला आले त्यावेळेस त्यांची जी पर्सनॅलिटी आणि लग्न झाल्यानंतरची जी पर्सनॅलिटी होती त्याच्यामध्ये खूपच जमीन आसमानचा फरक झाला. की आम्हाला असं वाटलं की नाही यांच्यामध्ये असं कसं बदल झाला, तर तो झाला. त्यानंतर भावाने त्यांना खूप असं सहकार्य केलं की नाही तुम्ही ह्या मानसिक धक्क्यातून बाहेर या. तेव्हा त्यांनी आम्हाला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. भावाने सांगितलं तुम्ही इथे राहू नका, तुम्ही दुसरीकडं घर घ्या. मग आम्ही केडगावला घर घेतलं, तिथे छान होतं. त्याच्यामध्ये त्यांची 2-3 वर्ष निघून गेले. त्या काळात माझ्या सासूबाईने मात्र मला आम्हाला खूप मदत केली. म्हणजे त्या पहिल्यापासूनच खूपच खंबीर आहेत. म्हणजे त्यांचा तो व्यवसाय त्यांनी कधी सोडला नाही. ऊन असू द्या, पाऊस असू द्या, काही असू द्या, त्या जातात म्हणजे जातातच. आजही त्या तेवढ्या जिद्दीने आणि कष्टाने काम करतात. त्यांचं वय आता जवळजवळ 60 ते 65 वय असेल, पण माझ्यापेक्षाही त्या खूपच फास्टमध्ये काम करतात. म्हणजे लवकर उठणं, ते काम करणं आणि वेळेत, शिवाय घड्याळाचा अलाराम नाही, काही नाही, त्यांची वेळ अगदी परफेक्ट ठरलेली असते. त्या वेळेत उठून त्या काम करतात, त्यांचं आवरतात आणि त्याच उमेदीने त्या बाहेर पडतात. त्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली, आधार दिला. मला इथे आजही मला त्या खूप आधार देतात. जेव्हा मी क्लासला बाहेर पडते तेव्हा त्या माझी वाट पाहत नाही की ही आल्यानंतर स्वयंपाक करेल किंवा ही आल्यानंतर करून घेईल, ती तिचं करेल, मी कशाला करू, ह्या गोष्टींचा त्या अजिबात विचार करत नाही. माझ्यासाठी त्या एक आदर्श सासूबाई आहेत. म्हणजे आहेतच त्या खूपच. म्हणजे आताच्या काळामध्ये सासूबाई कशा असतात, म्हणजे मुली एक सुनेला सपोर्ट करत नाही, तू बाहेर करते, तू तुझं कर मग. आणि माझ्या मुलांनाही मी खूप असं त्यांच्या असल्या घरी का मला मुलांची चिंता नसते. माझे मिस्टर घरी असले की मला मुलांची चिंता नसते. मी बाहेर पडले का मी एकदम बिनधास्त होते, कारण मला माहिती आहे ते सांभाळतात, जीव लावतात, त्याच्यामुळे मला त्यांची कोणतीच काळजी नव्हती.
4: नक्कीच, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला खरंच समजून घेते असं हे उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. आर्थिक स्वावलंबनासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले किंवा तुम्ही अकॅडमीमध्ये आलात, तर ते सुरुवातीचे दिवस तुमचे कसे होते किंवा तुम्ही कशा आला तिकडे?
3: अकॅडमीमध्ये येण्याचं कारणही माझं तेच होतं. कारण कसं होतं, ज्यावेळेस म्हणजे माझे मिस्टर MPSC एक्झाम देत होते आणि त्यांचा तो जे काही त्यांच्यामध्ये घडलं आणि तो त्याच्यामध्ये खूपच वेळ गेला त्यांचा. मग सासूबाई एकटाच करायच्या, मला त्यांना आधार द्यायला हवा होता असं माझ्या मनात वाटायचं खूप. पण काय करू हा विचार होता माझ्या मनामध्ये. आणि त्याच वेळेस असंच मी घरात होते आणि माझ्या नंदीचा मुलगा घरी आला आणि त्याला क्लासला जायला वेळ होता म्हणून त्या मग तिथे सोडून गेला की जाताना तू जाईल म्हणून. मी म्हटलं तू काय करतोस, म्हणे मी अभ्यास करतो. म्हटलं कुठे करतोस, म्हणे इथेच केडगावमध्ये. मग मी ठरवलं की नाही का, मग त्याचे 2-3 वेळेस मी स्टेटस पाहिले, ते ट्रॉफी वगैरे मिळालेली, ते मिळालेली. म्हटलं मग हा अभ्यास म्हणजे काय आहे, मी त्याच्याकडून जाणून घेतलं आणि मग मी माझ्या मुलीला लावण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्याच्या थ्रू मी अबेकस अकॅडमीमध्ये आले 2023 ला. पण 2023 ला अकॅडमीमध्ये आल्यानंतर जी म्हणजे मी लग्नानंतर लग्न झाल्या घर आणि मुलं आणि नोकरी कशी सांभाळायची, त्यामुळे मी शिक्षकाची नोकरी, मी नेवासेला त्रिमूर्तीमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते, ती सोडून दिली आणि घरी होते. पण ती एक खंत होती की शिक्षकाची नोकरी सोडली बाबा आपण घरीच राहिलो काही करता येत नाही. पण 2023 ला मी जेव्हा अबॅकसमध्ये आले त्यावेळेस माझ्या आईला सुद्धा माझी तिचं खूप स्वप्न होतं, कारण मी BEd पूर्ण केलेलं होतं. ती मला नेहमीच म्हणायची मॅडम आल्या, मॅडम आल्या. आणि तिला म्हणजे खूपच असं हे होतं की माझ्याबद्दल ही मॅडमच होणार. आणि ती मला मॅडमच म्हणायची कारण तिला माहिती होतं BEd केलं की मॅडम होतात म्हणून. म्हणजे तिची एक ती कल्पना होती. तर माझी ती खंत कुठेतरी भरून निघाली, माझं ते स्वप्न कुठेतरी पूर्ण झालं. 2023 ला मी अकॅडमीमध्ये आले आणि बघता बघता माझ्या आगडगाव येथे, आगडगाव जे ठिकाण जे जाण्या येण्यासाठी, म्हणजे तो प्रसंग मी तुम्हाला सांगते. आम्ही जेव्हा माझे मिस्टर आणि मी जायचो त्यावेळेस गाडीवर जाताना मला खूप भीती वाटायची नाही का तिकडे, कारण तो थोडंसा हे रस्ता आहे. म्हणजे आम्हाला 3 वेळेस आम्ही गेलो होतो. मग विचार केला की अरे बापरे एवढ्या लांब मी कसं जाणार आणि कशी येणार. पण ज्यावेळेस माणसाला करायचं असतं त्यावेळेस माणूस जिद्द ठेवतो मनामध्ये की करायचं असलं की मार्ग आपोआपच सापडतात. आणि मी करत गेले. तिथे माझी 60 ते 70 विद्यार्थ्यांची बॅच आहे. आणि एवढंच नाही तर मुलांचा म्हणजे ज्या मुलांमध्ये प्रगती दिसल्यानंतर तेथील गावकऱ्यांनी माझा सत्कार केला की नाही मॅडम तुम्ही एवढ्या लांबून येता, आमच्या विद्यार्थ्यांना शिकवता आणि मुलांमध्ये खरोखरच खूप प्रगती दिसते. आणि म्हणजे जसं माणूस ठरवतं की ज्या गोष्टीची आपल्याला भीती असते त्या गोष्टी समोर येतात आणि समोर आल्यानंतर मात्र त्याच्यातून मार्ग सापडल्यानंतर जो काही आनंद होतो तो खूप वेगळा असतो. त्याच्यानंतर माझे यशवंत गाडे विद्यालयामध्ये पण बॅचेस आहेत, तिथेही मी क्लास घेते, तिथे 40-50 विद्यार्थी आहेत. तिथे खरं तर मी ज्यावेळेस बालपणी जिल्हा परिषदमध्ये होते केडगावला, तर त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे 5 रुपये सुद्धा म्हणजे फी भरायची होती की काय भरायचं होतं मला माहीत नाही, पण मोरे मॅडम म्हणून होत्या, तर त्यांनी आईला बोलवायला सांगितलं की जा तू आईला बोलून आण, मी आईशी बोलते, आईला सांगते. मग मी आईला घेऊन आले आणि आई मला म्हटली की कशासाठी बोलवले, म्हणलं काहीतरी काम आहे तुझं मॅडमनी तुला बोलवलं म्हणे. आईने ज्यावेळेस मी आई आली आणि त्यांनी सांगितलं की तिची जी काही फी आहे ती आम्ही ती माफ केली, पण तुम्ही फक्त तिची नाही का 5 रुपये आहे ती तुम्ही भरा. तर त्यावेळेस आईने प्रिन्सिपल सरांना जाऊन भेटल्या आणि मग त्यांनी ते काय ठरवलं ते ठरवलं आणि ती फी भरली. नंतर माझ्याही मनात कुठेतरी आलं की परिस्थिती अभावी कोणतेही मुलं मागे पडायला नको किंवा परिस्थिती अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ते वंचित नाही राहावं, म्हणून मी एखाद दोन विद्यार्थ्यांची जर त्यांच्याकडे नसेल फी भरायला तर मी स्वतःहून ती फी भरत असते. नसेल त्यांच्याकडे तर आज नाही उद्या द्या, उद्या नाही परवा द्या, तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा मला द्या, पण आता तुमच्या मुलांना त्याच्यातून मागे ओढू नका. काही असेल तुमचे प्रॉब्लेम तर येऊन मला भेटा, मला सांगा, पण असं मला न सांगता विद्यार्थ्यांना त्या अभ्यासमधून बाहेर घेऊ नका. मग त्या पॅरेंट्सनी पण त्या पद्धतीने जाणलं की नाही मॅडम करतात थांबतात, आणि त्यांनी म्हणजे खूप प्रतिसाद दिला मला त्या तिथे पण.
4: आज या सगळ्या गोष्टीकडे मागे वळून पाहताना असं कधी वाटतंय का की काहीतरी सुटलंय, काहीतरी राहिलंय म्हणून, किंवा ते करायचंय आता तुम्हाला?
3: खर तर श्री म्हटलं की सगळ्याच गोष्टी अनुभवायच्या असतात, सगळ्याच गोष्टी करायच्या असतात, पण कुठेतरी परिस्थिती आपल्याला करू देत नसते, किंवा एक छंद असतो सगळ्याच गोष्टींचा, आवड असते निर्माण, म्हणजे एक गाण्याची आवड होती, त्याची आवड होती, किंवा असं म्हणजे स्वतःला काहीतरी स्वतःसाठी काहीतरी करण्याचं एक असतं बालपण जेव्हा म्हणतो आपण, त्यावेळेस ते अनुभवायचं होतं. जेव्हा आपण विचार करतो की बाबा ह्या मुलांनी आज जे अनुभवले ते त्यावेळेस आपल्याला अनुभवायला नाही मिळालं.
4: ही खंत आजही आहे.
3: जी खंत आजही आहे.
4: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही शिक्षिका आहात आणि जी खंत राहिली आहे ती आज तुम्ही समोर विद्यार्थ्यांकडून पाहत आहात. ज्या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही होतात तो काळ वेगळा होता आणि आज जी मुलं तुम्ही घडवताय तो काळ खूप वेगळा आहे. यामध्ये खूप फरक आहे, खूप तफावत आहे. तर आज काय फरक दिसतो विद्यार्थ्यांमध्ये असेल, अभ्यासक्रमामध्ये असेल, किंवा सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा सगळ्या शैक्षणिक वातावरणामध्ये?
3: खरं तर आज शिक्षण पद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. त्यावेळेस फक्त मराठी मिडियमच होतं आणि आता इंग्रजी माध्यम आलंय, CBSE आले, वेगवेगळे हे आलेत, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा जास्त झाल्यात आणि मराठी मिडियमच्या शाळा खूप कमी पडल्यात. म्हणजे काहीतरी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वचित कुठेतरी 15-20 विद्यार्थी पाहायला मिळतात. ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये अक्षरशः उभा राहायला जागा नसायची, मुलं मागे पुढे ढकलत असायची. आणि आज त्या शाळेमध्ये जेव्हा मी गेले त्यावेळेस फक्त मोजून हातबोटावर मोजण्या इतके विद्यार्थी होते. आणि बरेचसे पालक आता विद्यार्थ्यांना मराठी शाळेकडे न घालता इंग्लिश मिडियमच्या शाळेकडे घालतात, भलेही विद्यार्थ्यांना त्या गोष्टी समजो अगर न समजो, परंतु जसे परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीमध्ये मुलांना ढकलण्याचा ते प्रयत्न करतात.
4: आज प्रत्येक स्त्रीला एक शक्ती समान मानलं जातं आणि नवरात्रोत्सवाचा काळ आहे सध्या सुरू आणि प्रत्येक स्त्री ही सहनशील आहे, संयमशील आहे, ती सगळ्या गोष्टी निभावून घेते. ही ताकद कदाचित परमेश्वरी कृपेनंच तिच्याकडे आली आहे. आज स्त्रीनं कुठलाही प्रसंग असेल किंवा कुठलीही समोर आलेली गोष्ट असेल, अडचण असेल, यावर कशी मात करायला हवी?
3: खरं तर म्हणजे ज्यावेळेस स्त्रीच्या समोर परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तिला ती फक्त परिस्थिती दिसत असते, म्हणजे ती परिस्थिती कशी बदलायची मग त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असते, फक्त तिला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ही तिच्या माठीमागे खंबीर असं उभं राहणारी ताकद हवी असते. तिच्या जर सर मागे जर कोणी खंबीर उभा राहिला असेल तर ती स्त्री काहीही करायला तयार असते.
4: नक्कीच. आज प्रत्येक स्त्रीनं स्वतःशी स्वसंवाद साधायला हवा किंवा स्वतःशी स्त्रीनं बोलायला हवं असं तुम्हाला वाटतं का?
3: हो वाटतं ना. कारण काय होतं, आपण ज्या वेळेस फक्त दुसऱ्याचाच विचार करत राहतो, स्वतःबद्दल काहीच विचार करत नाही, आणि ज्या वेळेस एखादी म्हणजे कुठेतरी आपल्याला जागा मिळत नाही किंवा स्पेस दिला जात नाही, त्यावेळेस असं वाटतं अरे आपण आपल्यासाठी काहीच केलं नाही, स्वतःसाठी काहीच वेळ दिला नाही, किंवा स्वतःकडे कधी बघितलंच नाही की मी काय करते आणि काय करू काय करायला हवं आणि काय करते ह्या गोष्टींकडे.
4: नक्कीच. आजच्या काळामध्ये तिच्या भावनांचा आदर करायला हवा का?
3: हो नक्कीच करायला हवा. जर स्त्रीच्या भावनांचा आदर केला तर घर आहे घरपण असतं, म्हणजे घराला घरपण मिळतं आणि त्या घरामध्ये एक चांगली संस्कार निर्माण होतात. कसं असतं, ज्यावेळेस मिस्टर ज्या एका पत्नीला जसं वागवतात तसंच आपले मुलंसुद्धा त्यात पाहत असतात आपल्याला, की आपले आई वडील कशा पद्धतीने एकमेकांशी राहतात, कसे बोलतात, कसे राहतात, ते संस्कार आपल्या मुलांवर घडत असतात. म्हणजे जेव्हा आपल्या पतीने जेव्हा आपल्या भावनांचा आदर करतात तसेच आपले मुलंसुद्धा आपला आदर करतील किंवा इतर स्त्रियांचासुद्धा आदर करतील त्यांच्या पुढे भविष्यात पुढे जाऊन.
4: आयुष्यामध्ये स्त्रीला कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर तिला हवा असतो तो पाठिंबा, सपोर्ट, मग फॅमिलीकडून असेल, जवळच्या व्यक्तीकडून असेल किंवा मिस्टरांकडून असेल, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य कसं मिळालं किंवा यासाठी घरातून सुद्धा प्रोत्साहन होतं का?
3: हो मला घरातून खूप प्रोत्साहन होतं. माझे पती म्हणजे मिस्टर जे आहेत ते MPCचा अभ्यास करत होते आणि ते मुळातच खूप हुशार आहेत आणि स्त्री स्वातंत्र्य त्यांनी मला खूप दिलं. जर एका यशस्वी पुरुषामागे जेव्हा एक स्त्री उभी असते तसंच माझ्या पाठीमागे स्त्रीच्या पाठीमागे पुरुष माझ्या पाठीमागे उभं होते. म्हणजे माझे पती मिस्टर मला खूप मदत करतात, म्हणजे ज्या ज्या वेळेस मला गरज असते त्या त्यावेळेस ते माझ्यासाठी उपलब्ध असतात. आज आगडगावला जायचं असताना किंवा वेळेत बस पकडायची असते, वेळेच्या अगोदर मला तिथे पोचायचं असतं, ते म्हणतात तू काळजी करू नकोस मी तुला त्या बसपर्यंत नेऊन पोचवतो. अक्षरशः मी कधी कधी बसचा पाठलागही केलेला आहे, त्यांनी मला ती बस माझी कधीच चुकवू दिली नाही. अशा पद्धतीने ते मला फार सपोर्ट करतात. त्यानंतर त्यांना असं वाटत होतं की हिचं जे स्टेटस आहे ते वेगळं आहे आणि ही करते ते वेगळं आहे. मग त्यांनाही कुठेतरी वाटत होतं की हिने चांगल्या स्टेजला येऊन उभं राहावं. त्यांनाही मनात खंत होती की हिची जी नोकरी आहे ती सुटलेली आहे, परत आपण तिला त्या प्लेसमेंटपर्यंत आपण आणूयात. तर त्यासाठी त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलं. ज्यावेळेस मी अबेकसमध्ये आले तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस ते मला कुठेही जायचं असलं का लगेचच माझ्या पाठीमागं असायचे. मला गाडी येत नाही पण त्यांचा तो वेळातला वेळ काढून ते माझ्यासाठी मागे मागे फिरतात, घेऊन फिरतात, जिथे हवं असेल तिथे घेऊन जातात. आजही ते मला म्हणे आज तुझा कार्यक्रम आहे तू पटकनावर पटकन चल, आजही ते मला इथपर्यंत सोडवायला आलेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला ते सपोर्ट करतात. जसे आई वडील म्हणजे त्यांनी कधी असं जाणून दिलं नाही की मला आई वडील नाहीत, आई वडिलांसारखा ते माझ्या भावनांची आदर करतात.
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमात आज तुम्ही अनेक लोकांसमोर अनेक श्रोत्यांसमोर व्यक्त होत आहे, कसं वाटतंय?
3: खरं तर इथे मला येण्याची संधी जी मिळाली त्या आमच्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या संचालिका कल्पना अशोक घडेकर मॅडम यांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे मला आज ही संधी मिळाली इथे व्यक्त होण्याची. आणि माझ्या सासर आणि माहेरचं खूप दिवसापासून चाललं होतं की त्यांचे आभार व्यक्त करावेत, किंवा आईची उणीव जी होती किंवा आईने जो संघर्ष केला, सासूबाईने जो संघर्ष केला, सासूबाईने जे माझ्यासाठी केलं ते सांगावं असं कुणाला तरी, तर ती व्यक्त होण्याची संधी मला इथे मिळाली. आणि एवढंच नाही तर एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीमध्ये आल्यानंतर मला म्हणजे तीनच वर्षामध्ये इतका बदल झाला की जो मान सन्मान पहिले कमी होता, म्हणजे मला जे स्टेटस हवं होतं ते स्टेटस माझं नव्हतं. कारण मला शिक्षकाची नोकरी हवी होती आणि शिक्षकाची नोकरी मी घरी असायचे आणि एक मुलांचं नाही का शाळेत गेल्यानंतर मुलं आपल्याशी कसं संवाद साधतात ते एक मागे राहिलं होतं. आणि ते हे स्वप्न जे आहे ते एव्हरेस्ट अबॅकसमुळे पूर्ण झालं. त्यानंतर एक मान सन्मान असतो समाजामध्ये, एक आदर असतो की जेव्हा आपण रस्त्याने चालतो आणि मॅडम मॅडम मॅडम हा जो काही शब्द असतो तो फार खूप महत्त्वाचा असतो. आणि ह्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीमध्ये आल्यानंतर मला 2026 खूपच कमी दिवसांमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला मला तिथे. आणि मी खरंच त्यांची खूप आभारी आहे की त्यांनी मला आज खूप, म्हणजे जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये त्या आम्हाला खरोखरच खूप मार्गदर्शन करतात. म्हणजे कधीच आम्हाला असं मागे पडू देत नाही की आज जी काही परिस्थिती आहे त्याला तुम्ही सामोरे जा, किंवा आज तुमच्यामध्ये जे काही बदल होणार आहेत त्याच्यामुळेच होणार आहेत. जर तुम्ही त्याच्या जिद्दीने सामोरे गेलात तर तुमच्यामध्ये बदल घडतील. किंवा तुम्ही ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या स्वीकारा, असं त्यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन करतात. आणि त्यांचं मार्गदर्शन आम्ही नेहमीच घेत राहू.
4: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही या माध्यमात आला आहात या निमित्तानं तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत या निमित्तानं तुम्हाला आज ऐकावं असं वाटेल?
3: खरं तर जाणवर पिक्चर मला हा फार आवडतो. त्यातलं ते जे गाणं आहे लहान मुलाचं ते गाणं मला फार आवडतं, जे हो आईसाठी म्हटलेलं होतं ते गाणं.
4: नक्कीच. या पिक्चरमधलं किंवा या फिल्ममधलं मी हे गाणं जे तुम्हाला खूप या निमित्तानं आठवतं आहे आणि रिलेट करणार आहे ते नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार.
3: धन्यवाद मॅडम.
4: श्रोते हो, आजच्या स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या आपल्या नगरच्याच अनिता कोकाटे. आज आपण स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये त्यांची संघर्षमय कहाणी जाणून घेतली. श्रोते हो, उद्या सुद्धा आपण स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटणार आहोत, याच ठिकाणी याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 7

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। ती नवरात्र विशेष कार्यक्रम आदि माया आदिशक्ती आपण ऐकत आहोत। कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा एक नवरात्र विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहोत। या कार्यक्रमाचे सदरकर्ते आहेत किरण डहाळे। आजच्या आदि माया आदिशक्ती या भागामध्ये आपण ऐकणार आहोत माहूरची श्री रेणुका माता हिच्याबद्दल।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठ?
3: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे।
4: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती। संकलक निवेदक आणि सादर करते किरण डहाळे।
5: आदि माया आदि शक्ती या मालिकेत आज आपण दर्शन घेऊ माहूरगडच्या रेणुका मातेचं। महाराष्ट्राच्या समृद्ध अशा धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात 3.5 शक्तीपीठांना अनन्य साधारण महत्व आहे। या पवित्र शक्तीपीठांच्या मालिकेत माहूरगडावरच्या रेणुका मातेचं स्थान पूर्णपीठ म्हणून अग्रस्थानी विराजित आहे। नांदेड जिल्ह्यातल्या निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे शक्तीस्थान तिथल्या आगळ्या वेगळ्या तांबूल परंपरेसाठीही प्रसिद्ध आहे। इतरत्र कुठेही न आढळणारा नागवेलीची पानं आणि विविध सुगंधी मसाल्यांनी कुठून तयार केलेला हा विडा देवीला अर्पण करण्याची इथली प्रथा वैशिष्ट्यपूर्ण आहे। माहूरगड हे स्थानिक भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे। प्राचीन काळी या परिसराचा उल्लेख मातापूर किंवा मातृपुरा असा केलेला आढळतो, ज्याचा अर्थ मातेचं नगर असा होतो। पैनगंगा आणि पूस नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या गडाला नैसर्गिक संरक्षणाचं वरदान लाभलं आहे। महाराष्ट्रातल्या शक्तीपीठांच्या परंपरेत कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका ही 3 पूर्ण पीठ मानली जातात, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ मानलं जातं। देवी भागवत आणि स्कंद पुराणातल्या कथेनुसार भगवान शंकरांनी सतीचं पार्थिव खांद्यावर घेऊन तांडव नृत्य केलं असता विष्णूच्या सुदर्शन चक्रानं सतीच्या शरीराचे तुकडे होऊन ते पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले। त्यातलं सतीचं मस्तक माहूरगडावर पडलं, त्यामुळे हे स्थान जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं। रेणुका देवीला यमाई, एकविरा, यल्लम्मा अशा विविध नावांनीही संबोधलं जातं। रेणुका देवी ही भूदेवी असून रेणुका या शब्दाचा अर्थ रेणुमयी पृथ्वी असा होतो। पौराणिक आख्यायिकांनुसार रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे। रेणुका महात्म्य ग्रंथात तिची चारित्र्य कथा सांगण्यात आली आहे। प्राचीन काळी कान्यकुब्ज देशात इश्वाक वंशीय रेणू उर्फ प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करत होता। त्यानं कन्या कामेष्टी यज्ञ केला असता त्या यज्ञाग्नीतून एक कन्या जन्माला आली। तिचं पाळण्यातलं नाव कामली असं ठेवण्यात आलं। रेणू राजाची कन्या म्हणून तिला रेणुका असं म्हणण्यात येऊ लागलं। ती मोठी झाल्यानंतर रेणू राजानं भागीरथ क्षेत्री तिचं स्वयंवर मांडलं। त्यात तिनं जमदग्नी ऋषींना वरलं। या दाम्पत्याला रुग्णवत, सुशेन, वसु, विश्वावसु आणि रामभद्र म्हणजेच परशुराम असे 5 मुलं झाले। तिचं पातिव्रत्य इतकं प्रखर होतं की ती नदीकाठच्या वाळूपासून घागर बनवून त्यात पाणी आणू शकत असे आणि त्या घागरीला आधार देण्यासाठी सापाच्या वेटोळ्याचा वापर करत असे। एके दिवशी तुंगभद्रेच्या जलराशीत चित्ररथ गंधर्व जलक्रीडा करत असताना त्याला पाहून काही क्षणांसाठी तिचं मन विचलित झालं आणि तिच्या मनातले सात्विक भाव लोप पावल्यामुळं वाळूपासून घागर बनवण्याचे तिचं सामर्थ्य नष्ट झालं। ती रिकाम्या हातानं आश्रमात परतली। आपल्या तपोबलानं जमदग्नी ऋषींना सर्व प्रकार समजला। ते प्रचंड क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या पुत्रांना रेणुकेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली। पहिले 4 पुत्र रुम्नवान, सुशेन, वसु आणि विश्वावसु यांनी पित्याची ही आज्ञा नाकारली, त्यामुळं जमदग्नींनी त्यांना शाप देऊन विचारशक्तीहीन केलं। मात्र पाचवा पुत्र परशुराम जो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो त्यानं पितृ आज्ञेचं पालन करत आपल्या परशुनं मातेचं मस्तक धडा वेगळं केलं. परशुरामाच्या या पितृभक्तीवर प्रसन्न होऊन जमदग्नींनी त्याला वर मागायला सांगितलं. तेव्हा परशुरामानं अतिशय चातुर्यानं आपल्या मातेला जिवंत करून भावांना उशाप द्यावा असा वर मागितला. जमदग्नींनी ते मान्य केलं. रेणुका पुन्हा जिवंत झाली. याच कथेचा दुसरा भाग असा सांगितला जातो की जेव्हा परशुरामानं रेणुकेचा शिरच्छेद केला तेव्हा तिचं मस्तक ज्या ठिकाणी पडलं तेच स्थान आजचं माहूरगड मानलं जातं. त्यामुळंच माहूरच्या मंदिरात देवीच्या फक्त मुखवट्याची पूजा केली जाते, पूर्ण मूर्तीची नाही. याशिवाय सह्याद्री खंड आणि दत्तपुराण यातही माहूरचा उल्लेख येतो. श्री गुरुचरित्र या दत्त संप्रदायातल्या अतिशय महत्वाच्या ग्रंथात माहूरच्या महात्म्याचं वर्णन केलं आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी आपल्या भ्रमंती दरम्यान माहूरगडाला भेट दिली होती आणि तिथं साधना केली होती असा उल्लेख गुरुचरित्रात आढळतो. तसंच संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडातून रेणुका मातेचा महिमा गायला आहे. दार उघड वय दार उघड किंवा जोगवा मागेन यासारख्या रचनांमधून त्यांनी रेणुकेला जगदंबेच्या रूपात आळवलं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध आणि इतर स्फुटलेखनातही माहूरच्या देवीचा उल्लेख आढळतो. माहूरच्या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं देवीला अर्पण केला जाणारा तांबूल विडा. कोणत्याही शक्तीपीठात देवीला पानाचा विडा इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्पण केला जात नाही. हा तांबूल तयार करण्यासाठी नागवेलीची पानं, कात, चुना, सुपारी, बडीशेप, जायपत्री, सुक खोबरं, वेलची, लवंग आणि गुलकंद यासारख्या घटकांचा वापर केला जातो. हजार पानांचा हा तांबूल कुटून त्याचा लगदा बनवला जातो. हा विडा देवीला अतिशय प्रिय असल्याची भाविकांची धारणा आहे. या तांबुलाची चव आणि बनवण्याची पद्धत फक्त माहूरमध्येच पाहायला मिळते आणि या वेगळेपणामुळेच आता या तांबुलाला भौगोलिक मानांकन म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. GI टॅग मिळणं म्हणजे या प्रसादाला एक प्रकारे बौद्धिक संपदेचा दर्जा मिळणं. यामुळं माहूरच्या तांबुलाला जागतिक ओळख मिळेल आणि पारंपरिक कृती कायदेशीररित्या सुरक्षित होऊन तिचं महत्व वाढेल. माहूरगडावर रेणुका देवीचं मंदिर एका उंच टेकडीवर आहे. तिथं पोहोचण्यासाठी पायरी मार्ग आहेत. पायथ्यापासून अंदाजे 250 पायऱ्या चढून गडावरच्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणाच्या भोवती दगडी तटबंदी आहे. या तटबंदी जवळून परिसराचं विहंगम दृश्य दिसतं. दगडाची फरसबंदी असलेल्या या प्रांगणात गणपती आणि जमदग्नी ऋषी यांची मंदिरं आहेत. प्रांगणात मध्यभागी रेणुका मातेचं मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रांग मंडप आहे. या मंडपातून भाविकांना मंदिरात जाता येतं. या मंदिराचं बांधकाम वेगवेगळ्या कालखंडात झाल्याचे पुरातत्वीय पुराव्यांवरून सिद्ध होतं. राष्ट्रकूट राजवटीत या परिसरातल्या लेण्यांचं काम झालं असावं जे अजिंठा वेरूळच्या लेण्यांशी साधर्म्य सांगतं. सध्याचं रेणुका देवीचं मंदिर हे यादवांच्या काळात विशेषतः देवगिरीच्या यादव राजांच्या कारकिर्दीत बांधलं गेल्याचं मानलं जातं. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची नसली तरी त्यातल्या दगडी बांधकाम आणि स्तंभांची रचना मध्ययुगीन हिंदू स्थापत्यकलेची साक्ष देतं. या मंदिराच्या सभामंडपात मोठे दगडी स्तंभ आहेत आणि वरच्या बाजूला ते एकमेकांशी महिरपी कमानीनं जोडलेले आहेत. या खांबांवर आणि छतावर काही ठिकाणी जुन्या कलाकुसरीचे अवशेष दिसतात. इथल्या गर्भगृहाची रचना ही एखाद्या गुहेप्रमाणे किंवा कपारीसारखी आहे. या गर्भगृहाचं प्रवेशद्वार चांदीनं मढवलेलं आहे. गर्भगृहात मध्यभागी देवीची तांदळा स्वरूपातली शेंदूर चर्चित मूर्ती आहे. हा मुखवटा सुमारे 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. देवीला सोन्या चांदीचे विविध दागिने, नथ आणि कर्णफुलं यांनी सजवलं जातं. इथं देवीच्या केवळ मुखाचीच पूजा केली जाते कारण धड हे जमिनीखाली गुप्त असल्याची मान्यता आहे. या मंदिरापासून काही अंतरावर दुसऱ्या मार्गावर काही पायऱ्या उतरून पायथ्याशी असलेल्या परशुराम मंदिरात जाता येतं. या मंदिरात दररोज आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची सुविधा असते. माहूरगडावर भक्तांची कायमच वर्दळ असते पण इथं साजरे होणारे काही विशिष्ट उत्सव हे या स्थानाचे वैभव आहेत. यापैकी अश्विन महिन्यातला शारदीय नवरात्रोत्सव इथं अतिशय भव्य स्वरूपात साजरा केला जातो. घटस्थापनेपासून या उत्सवाला सुरुवात होते. 9 दिवस देवीला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा विविध रूपात सजवलं जातं. या काळात मंदिरात शतचंडी किंवा नवचंडी यज्ञाचं आयोजन केलं जातं. भाविक 9 दिवस उपवास करतात आणि गडावर मुक्काम करतात. या काळात गडाचा परिसर दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघतो. रोज रात्री गोंधळ, भारूड आणि देवीची गाणी गायली जातात. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी सकाळी देवीची पूजा झाल्यानंतर पालखी वाजत गाजत मिरवणुकीनं गडावरून खाली येते. या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. परंपरेनुसार सीमोल्लंघनासाठी पालखी एका विशिष्ट ठिकाणी नेली जाते, जिथं सोनं म्हणजेच आपट्याची पानं लुटण्याचा कार्यक्रम होतो. यालाच विजयाचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी गडावर मोठी जत्रा असते. याशिवाय वैशाख शुद्ध तृतीयेला रेणुका जयंती साजरी केली जाते. या दिवशी देवीचा जन्मसोहळा साजरा केला जातो. पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमा उत्सव होतो, ज्यामध्ये देवीला विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांचा नैवेद्य दाखवून आरास केली जाते. मंदिरातल्या दैनंदिन पूजा विधींमध्ये पहाटेची काकड आरती, दुपारचा महानैवेद्य आणि रात्रीची शेजारती यांचा समावेश असतो. दररोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना रेणुका देवीचं दर्शन घेता येतं. श्रोते हो, आदी माया आदी शक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 820-888-3477 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 820-888-3477. धन्यवाद.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती संकलक निवेदक आणि सादर करते किरण डहाळे. अहो ऐकलं का, नवरात्र आले.
6: ऐकलं नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आलाच.
3: अहो ऐका, नवरात्र आलेत आणि
6: अरे हो निघालोय मी, तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
3: अहो नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.
1: श्रोते हो, आपण आदी माया आदी शक्ती हा नवरात्र विशेष भाग ऐकला. आजच्या भागामध्ये आपण माहूरची श्री रेणुका माता या मातेविषयी या आईविषयी माहिती जाणून घेतली. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किरण डहाळे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
8: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या नगर डायरी या शो मध्ये ऐकूयात टीम QA 1980 ग्लोरी बॅक अगेन या टीम सोबत संजय पारनाईक यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार. आपण सर्व एका विशेष उद्देशाने इथे एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मुख्य जर आपण विचार केला तर आपण 1980 साली एकत्रपणे एका डिपार्टमेंटला काम करत होतो, क्वालिटी ॲश्युरन्स. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या पोझिशनला सुरुवात केली. त्यातले काही लोकांचा अनुभव होता आणि काही लोक मात्र ट्रेनी म्हणून जॉईन झाले होते. त्याच्यानंतर 3 वर्षात काही लोक सोडून गेले, काही लोक तिथेच कंटिन्यू केलं. आणि एक जर गोष्ट लक्षात गेली तर समव आपल्या सगळ्यांची एक आयडेंटिटी झाली की आपण तेव्हा कंपनी नवीन असल्यामुळे क्वालिटी डिपार्टमेंट, क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट सुद्धा नवं होतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांची एक ओळख झाली आणि ती ओळख म्हणजे आपण सर्व आद्य क्वालिटी इन्शुरन्स पर्सन्स म्हणून आपण सगळ्यांच्या लक्षात राहिलो. आणि हळूहळू काळाच्या ओघात आपण आपापल्या जीवनातले वेगवेगळे टप्पे पार करत गेलो आणि या व्हॉट्सॲपच्या उदयानंतर आपल्याला एकमेकांशी संपर्क साधायला खूप चांगली संधी मिळाली आणि आपलं एक सगळ्यांचा मिळून व्हॉट्सॲप ग्रुप फॉर्म झाला आणि त्याला आपण नाव दिलं 1980 ग्लोरी बॅक अगेन. म्हणजे 1980 साली असलेले सर्व जे ऐश्वर होतं ते आपल्याला परत मिळालं. मित्रांनो, आज आपले हे 7वं 8वं गेट टुगेदर आहे आणि या प्रोग्रॅमचा पर्टिक्युलरली रेकॉर्ड करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की यातनं जे काही आपल्या चर्चेतनं उदय असेल, जे काही लोकांसाठी करावं असं प्रत्येकाला जेव्हा वाटत असतं, कारण आज सगळेजण इतक्या समृद्ध अनुभवामुळे समाजाला किंवा एकमेकांना आपण एक प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो या उद्देशाने, किंवा एखाद्या लाईट मूडमध्ये जर विचार केला तर आपण एकमेकांबरोबर संवाद करू शकतो या उद्देशाने हा प्रोग्राम आपण करूया. या प्रोग्राम करताना अर्थातच सगळ्यांना हा उत्सुकतेचा भाग असेल की प्रत्येक जण इथं जो आलेला आहे तो कोण आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की एकाची आपण आपली स्वतःची ओळख करून झाली की माईक शेजारी द्यावा. आत्ता जे काही सर्वजण आहेत त्यांची आपल्याला ओळख होईल. सर्वात प्रथम मी जे आमचे त्यावेळेसचे मुख्य मार्गदर्शक होते श्री NR शर्मा साहेब, त्यांना मी पहिल्यांदा देतो माईक आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची स्वतःची इंट्रोडक्शन द्यावी. व्यवस्थित त्यांची इंट्रोडक्शन देताना वेळ घेतला तरी हरकत नाही.
2: थँक्यू परनाईक. माझं नाव नारायण रामनाथ शर्मा. आय जॉईन दिस क्रॉम्प्टन ग्रीव्ज लिमिटेड अहमदनगर ऑन 1st आय थिंक समवेअर इन ऑगस्ट 1980 अँड आय वॉज हिअर टिल 1985. I am basically an electrical engineer with a degree in computer management in that time, quite so long time ago. I am married and now I'm 50 years married, and I have 2 children. One of them, my son, is a M.Tech, is a tech master's for degree holder with a degree in business management, and he has his own startup in a person to person finance field. My daughter-in-law is also a tech graduate and a business and a management graduate from MIT, and she is now executive president for Google Cloud. They have one son and they are both settled in California, Los Altos. My daughter, she was in the media field. She was an anchor. She was producing for business channels. And then she quit everything and she married and she's now settled in Singapore. My son-in-law is the CTO for a company called Grab, which is actually the Uber company, Uber partner for whole of Singapore and Southeast Asia. They have also one child, one son. So I have two grandsons. And this about my wife. She is a homemaker. And I am retired now and doing whatever I want, whenever I want. And absolutely I have no schedules to follow and I don't want to follow them. Thank you so much.
3: आत्ताच आपण ऐकलं श्री नारायण शर्मा साहेब यांचं स्वतःचं इंट्रोडक्शन. आपल्याला हळूहळू कल्पना येईल की अनुभवाच्या किती समृद्ध पातळीवर आम्ही सर्व आहोत. सुदैवाने एक गोष्ट आहे की जेव्हा आम्ही एकत्र भेटतो तेव्हा आम्ही सर्वजण अतिशय मनपूर्वक आमचं एकत्र येणं सेलिब्रेट करतो. आता मी विनंती करीन त्यावेळेस ज्या डिपार्टमेंटला नवीनपणे सुरुवात केली होती त्या डिपार्टमेंटचं मॅकॅनिकल साईडचं दायित्व स्वीकारणाऱ्या श्री माधव मनोहर जोशी यांना.
4: धन्यवाद संजयजी. माझं नाव माधव मनोहर जोशी. आता मी सेवानिवृत्त आहे. 1975 साली मी क्रॉम्प्टन वरळी मुंबई येथे नोकरीला सुरुवात केली, बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर. आणि 1979-80 सुमारास जेव्हा क्रॉम्प्टनने अहमदनगरला डिव्हिजन सुरू केली तेव्हा पहिल्या दिवसापासून माझी ट्रान्सफर अहमदनगरला करण्यात आली. आणि कम्प्लीट क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट उभं करायचं, शिवधनुष्य पेलायची माझ्यावरती जबाबदारी होती. आणि ती जबाबदारी माझ्या मते मी जितक्या माझ्या क्षमतेनुसार जेवढं पार पाडता येईल तेवढी मी पार पाडली. पुढे घरगुती कारणास्तव मी 1983 साली क्रॉम्प्टन सोडली, परत मुंबईला गेलो. सिमेन्स इंडिया लिमिटेडची सबसिडियरी कंपनी असलेल्या भारत बिजली लिमिटेडमध्ये 3 वर्षापुढे मी नोकरी केली. त्यानंतर ह्या इतके 1975 पासून 1986 पर्यंत क्वालिटी कंट्रोलमध्ये राहिल्यानंतर डिलक्स बेअरिंग्स लिमिटेड नावाच्या एका टेक्सटाईल मशिनरी आणि मशिनरीचे स्पेअर पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये मी मार्केटिंगमध्ये जॉब मला मिळाला. आणि त्या कंपनीत पुढे 18 वर्ष राहून मी सिनियर मार्केटिंग मॅनेजर एक्सपोर्ट्स म्हणून तिथनं कंपनी लवकर सोडली. आणि एक्सपोर्ट्स माझ्याकडे ॲडिशनल जबाबदारी देण्यात आल्या कारणानं मला अक्षरशः जगभर हिंडायचा खूप चांगला मौका मिळाला. आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जवळपास 19 देशांना मला वारंवार भेटी देण्याचा चान्स मला मिळाला. पुढे तिथे पण नंतर लवकर सोडल्यानंतर आम्ही 4-5 इंजिनियर्सनी मिळून एकत्र येऊन एक कन्सोर्टियम फॉर्म केलं. त्याचं नाव होतं LCB सोर्सिंग. आणि तिथे आम्ही परदेशातील कंपन्यांसाठी व्हेंडर सोर्सिंग, व्हेंडर डेव्हलपमेंटची कामं करू लागलो. अजूनही वेळ मिळेल तसा करतो. समोर काय झालं माहीत नाही, परंतु 2019 माझ्यामध्ये काहीतरी चेंज झाला आणि मी अचानक साहित्य क्षेत्राकडे वळलो. आणि 2019 पासून आज 2026 ऑक्टोबरचा महिना आहे. या गेल्या 7 वर्षामध्ये माझ्या हातून जी साहित्य सेवा झाली त्याच्यामध्ये माझ्या एकंदर 13 कादंबऱ्या, त्याच्यामध्ये 1 अभंगसंग्रह आणि 1 कथासंग्रह असे हे प्रकाशित झालेले आहेत. आता पुढेसुद्धा उर्वरित आयुष्यामध्ये जेवढी होईल तेवढी साहित्य सेवेलाच वाहून घ्यायचं असं मी मनोमन ठरवून ठेवलेलं आहे. धन्यवाद.
1: आपण आता एका वेगळ्या मुद्द्याकडे जाऊया, कारण ज्यावेळेस ही डिपार्टमेंटची यंत्रणा सिद्ध होत होती त्यावेळेस अर्थातच त्याला वेगवेगळे कंगोरे असतात, त्यापैकी इलेक्ट्रिकल मॅकॅनिकलमध्ये इनकमिंग क्वालिटी आणि इन प्रोसेस क्वालिटी अशा पद्धतीचे 3 विभाग तिथं होते. आता आपण MM जोशी साहेबांना जेव्हा ऐकलं तेव्हा सुरुवातीला ते सर्वच मॅकॅनिकल पार्ट बघत होते, परंतु त्यानंतर शर्मा साहेबांनी अजून एक विभाग तयार करून जे शॉप फ्लोअरमध्ये काम केलं जातं आणि तिथं ज्या कंपोनंटमध्ये क्वालिटीचे नॉर्म्स एस्टॅब्लिश करायचे असतात त्यासाठी श्री अशोकजी पानसरे यांच्याकडे ते दायित्व दिलं. आणि मग आता आपण बघूया अशोकजी पानसरे यांचा परिचय.
5: मी अशोक पानसरे, मी क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये 1979 साली ऑगस्ट 1979 साली जॉईन झालो. मुंबईला वरळीला मोटर फॅक्टरीमध्ये मी जॉईन झाल्यानंतर तिथं ट्रेनिंग इंजिनियर म्हणून काम केलं. वेगवेगळ्या विभागामध्ये काम करून त्यानंतर अहमदनगरला जी फॅक्टरीचं काम चालू होतं त्या फॅक्टरीला सिक्युरिटी कंपोनंट जे असतात ते सप्लाय करण्याचं, इन्स्पेक्शन करून सिक्युरिटी कंपोनंट सप्लाय करण्याचं काम माझ्याकडे दिलं होतं. साधारण 2 वर्ष हे काम मी केलं. त्यानंतर शर्मा सावने मला नगरला बोलवलं आणि माझ्यावरती इन्स्पेक्शनची जबाबदारी दिली होती. MM जोशी आणि शर्मा साहेब यांच्या गायडन्समध्ये मी जे काय काम आहे इन्स्पेक्शनचं ते मी योग्यरित्या हाताळलं. त्यानंतर हळूहळू कंपनीची जशी वाढ होत गेली त्याप्रमाणे माझी जबाबदारी पण वाढत गेली आणि 1992 साली ISO सर्टिफिकेट जबाबदारी माझ्याकडे दिली आणि साधारण 2 वर्ष ते काम इंडिपेंडंट करून भारताला 6व्या नंबरच्या कंपनी ज्यांना ISO मिळाली त्याच्यामध्ये आमचा आपल्या कंपनीचा नंबर लागला. त्यामध्ये ISO मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह नावाचं पद मी त्यावेळेला सांभाळलं होतं. कंपनीने माझ्यावरती विश्वास टाकून नंतर अल्टरनेटिव्ह प्रोडक्शन मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर मोटर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून मला जवळजवळ 3 वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली. हे काम करत असताना मला आपलं स्वतःचं काहीतरी करावं असं मनोमन वाटत होतं. ती गोष्ट मी माझ्या मेवण्याबरोबर बोलून दाखवली होती आणि आम्ही एक छोटंसं काम पण चालू केलं होतं. पण मीनवाईल असं झालं की आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून 2002 साली मी राजीनामा देऊन मी त्या माझ्या ज्या मेवण्याची फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये जॉईन झालो. ते करत असताना मला स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीमधला वर्किंगचा अनुभव मिळाला. तिथले दोन्ही वर्किंग अतिशय विरुद्ध टोक आहेत आणि आपल्याला त्याच्यातून मार्ग काढावा लागतो. तर ते मार्गक्रमण करत करत मी कमिन्स कंपनीचं कामाचं जबाबदारी घेतली आणि साधारण 10 वर्ष मी त्यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये राहिलो. हे करत असताना मीनवाईल मी माझी स्वतःची फॅक्टरी उभं करण्याचा मानस केला. फॅक्टरी मी माझी जागा घेतली, 1.5 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू करून इंडिपेंडंट फॅक्टरीची सुरुवात केली. त्याच काळामध्ये माझा मुलगा पण मला जॉईन झाला आणि त्यांनी माझी बऱ्यापैकी मदत केली. मशीन सिलेक्शन करणं किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये चांगला हातभार लावला. हे करत असताना मग नंतर मग आम्ही कमिन्स कंपनीबरोबर ऑर्डर आम्हाला चांगली मिळाली आणि आज तागे ती ऑर्डर आम्हाला कंटिन्युअस चालू आहे आणि आम्ही उत्तम क्वालिटी करण्याच्या दृष्टीने मी फॅक्टरीमध्ये ऑटोमेशन्स केले. जवळजवळ 5 ते 6 CNC मशीन्स आणल्या आणि साधारण त्याची इन्व्हेस्टमेंट आज 25 कोटीपर्यंत आहे आणि सगळ्या मशीन अप टू डेट म्हणजे नवीन आहेत आणि टेक्नॉलॉजी वाईज बेस्ट आहेत त्या. तर या प्रकारे आम्ही माझी फॅक्टरीची वाटचाल केली. मला माझी मिसेस हाऊसवाईफ आहे, मला एक मुलगा जो अमित म्हणून आहे तो आता बी मेकॅनिकल झालेला आहे आणि तो फॅक्टरीची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. मुलगी BHMA डॉक्टर होऊन त्याच्यानंतर डायटेशियन कोर्स करून ते आज डायटेशियन म्हणून कार्यरत आहे. माझे जावई हे बालरोग तज्ञ आहेत, MBBS DCS केलेले आहे आणि ते व्यवस्थित त्यांचा धंदा सांभाळतात. तर अशा प्रकारे माझी ही फॅमिली बॅकग्राऊंड आहे. आता सध्या मी कंपनीमध्ये येतो सकाळी साधारण 9:30 तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण कंपनीमध्ये थांबतो. अशा पद्धतीने माझी जीवनाची वाटचाल आहे माझं वय जवळजवळ आता 70 वर्ष कम्प्लीट झालेले आहे, 71 वर्ष चाललेले आहे, अजून बऱ्यापैकी फिट आहे, एवढं बोलून मी संपवतो.
1: अनुभव आणि तोही इतका मोठा, लक्षात घ्या. आपण हे जाणून घ्या की इथं असलेले सर्वजण किती समृद्ध आहेत. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की एक मेकॅनिकल विभाग होता आणि दुसरा इलेक्ट्रिकल विभाग होता, आपण आता थोडं बॅलन्सिंग करूया या सगळ्या थॉट प्रोसेसचं. आपण इलेक्ट्रिकल विभागात श्री राजीव गुजर यांनी कसं कॉन्ट्रीब्युशन केलं, कसं स्वतःला तिथं एस्टॅब्लिश केलं आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात कसे स्थित्यंतर झाले याबद्दल त्यांच्याचकडून ऐकूया. श्री राजीव गुजर.
6: नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच संजय. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी राजीव गुजर, क्रॉम्प्टन ग्रीव्समध्ये मी 1983 मध्याला जॉईन झालो आणि हा एक माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. क्रॉम्प्टनसारख्या एका प्रतिथेस कंपनीत ट्रेनिंग इंजिनियर लागल्यानंतर मला तिथे अनेक प्रकारचे वेगवेगळे चांगले अनुभव आले की ज्याच्यातून माझं भविष्य घडत गेलं. शर्मासाहेब आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या आता म्हणजे माझे दुसरे सिनियर होते SC पाटील, त्याच्यानंतर आत्ताच आपण ज्यांना ऐकलं ते MM जोशी, त्याच्यानंतर पानसरे साहेब आणि माझे सगळे कलिग्स यांच्याबरोबर क्रॉम्प्टनमध्ये आम्ही अक्षरशः अहोरात्र काम करायचो. कंपनी त्याच्या डेव्हलपमेंटच्या पहिल्या टप्प्यात होती, त्याच्यामुळे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कामं करायला लागायची आणि त्यातून कुठे कळत न कळत आम्ही सर्व घडत गेलो. लिटरली किती तास काम करतो, काय काम करतो याचा काही विचारच नसायचा आणि आमच्यामध्ये एक प्रकारचं जुनून तयार झाला होता आणि त्याचं सगळं श्रेय क्रॉम्प्टनची मॅनेजमेंट आणि त्यावेळेस आमचे जे सिनियर होते यांना 100% आहे. मी मुद्दाम याचा का उल्लेख करतो आहे आत्ता की मला याचा पुढच्या आयुष्यात खूप उपयोग झाला. क्रॉम्प्टनमध्ये मी साधारण 12 वर्ष सर्व्हिस केली. 1994 मी क्रॉम्प्टनमधून माझा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडलो, परंतु तेव्हा बाहेर पडताना मला क्रॉम्प्टनमध्ये आलेले अनेक प्रकारचे अनुभव जे टेक्निकल पण होते, मॅनेजरल स्किल्सचे पण होते, तसंच थोडंफार फायनान्ससाठीचा पण जे अनुभव लागतो बिझनेस सुरू करायला, तो मला या क्रॉम्प्टनच्या 10 वर्षाच्या काळात मिळाला आणि तो मला पुढच्या आयुष्यात खूपच उपयोगी झाला. मी क्रॉम्प्टन सोडल्यानंतर माझा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला रिवाइंडिंगची कामं करायचो आम्ही आणि पावडर कोटिंग हा नवीन टेक्नॉलॉजी होती त्या काळात, तर पावडर कोटिंगचा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू पार्टनरशिपमध्ये माझा व्यवसाय वाढत गेला. आज मी जेव्हा सगळ्या माझ्या व्यवसाय वृद्धीकडे बघतो तेव्हा मला हे निश्चित लक्षात येतं की क्रॉम्प्टनमधले माझे सर्व कर्मचारी यांनी मला त्यावेळेस जे काही शिकवलं आणि क्रॉम्प्टनमधून बाहेर पडल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी जी काय मदत लागते तीही मला या सगळ्या सहकाऱ्यांकडनं मिळाली. आपण म्हणजे मला कोणीतरी विचारतो मध्येच की तुमच्याकडे काय भांडवल होतं, तर मी अगदी अभिमानानं सांगतो की माझ्या मित्रमंडळींचे साथ हेच माझं सगळ्यात मोठं भांडवल होतं आणि त्या भांडवलाच्या जीवावरच माझा व्यवसाय पुढे वाढत गेला. आज आम्ही इलेक्ट्रिकल मोटर्स तयार करतो, त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल ब्लोअर्स करतो आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमातून साधारण एक म्हणजे सांगायला खचित आनंद होतो. त्याच्यामधली संख्या खूप महत्त्वाची नाही आहे, पण आज जवळजवळ 350 लोकांचे त्यांच्या रोजगारासाठी आम्ही जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून हातभार लावतो. आता हे सगळं करताना याच्यामध्ये एक प्रकारचं आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे ही भावना कुठे न कुठे कंटिन्युअस डोक्यात असते आणि त्या भावनेतूनच किंवा आपण एक हे जे काय करतो आहे याचं समाजाला देणं लागतं आणि हे केवळ शब्द किंवा असं न ठेवता याला कृतीची साथ मिळण्यासाठी म्हणून जे काय लागतं तर ते मला स्नेहालय या संस्थेच्या माध्यमातून करायला मिळालं आणि स्नेहालयाच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक उपक्रम करतो आणि मला इथे हे सांगायला नक्कीच आनंद वाटतो की संजय पारनाईक आहेत किंवा आपले सगळे बाकीचे जे सगळे सहकारी माझे जे क्रॉम्प्टनमध्ये 83 सालापासून जे मला मित्र मिळाले ते पण माझ्या बरोबरीनेच

0: एक महत्त्वाचं कारण आहे, कारण याच्यामध्ये कोणाचंच मॉनिटरी गेन बेनिफिट किंवा स्वार्थ असा काही नाही आहे. उद्योगधंद्यातली चढाओढ, आपसातली कॉम्पिटिशन किंवा आपसातलं एकमेकांचं कोऑपरेशन हे तर चालूच राहतं, परंतु या सगळ्याला बांधणारा दुवा म्हणजे हा एक सामाजिक जाणीव आहे. तर या सामाजिक जाणीवेच्या पाठिंब्यावरच संपूर्ण आयुष्य चाललेलं आहे. आता आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आपण जेव्हा समाजाचं काही देणं लागतो ही भावना ठेवून आपण काम करतो तेव्हा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत असते, आणि ती ऊर्जा आपल्याला रोज येणारा दिवस काय आपल्या पुढे वाढून ठेवणार आहे किंवा आपल्याला कुठे कोणाला मदत करता येईल या विचाराने आपण जेव्हा उठतो तेव्हा खरोखरच एक प्रकारचं आपल्याला समाधान लागतं. आणि जेव्हा रात्री आपण जेव्हा बेडवर पडतो किंवा जेव्हा झोपायला जातो तेव्हा अतिशय शांत मनाने आपल्याला झोप लागते. तर अशा रीतीने थोडंसं औद्योगिक वाटचाल, थोडीशी सामाजिक वाटचाल हे करत चाललेलं आहे. आणि या संपूर्ण प्रवासात मी अतिशय खुश आहे, कारण मला सगळी ही मित्रमंडळी जी लाभली हे अतिशय मित्र म्हणला तर अगदी लाख मोलाचा मित्र आहे, त्यांचा पाठिंबा आहेच आहे. त्याचबरोबरीने माझी अर्धांगिनी रमा हाऊसवाईफ आहे, परंतु हाऊसवाईफ असूनसुद्धा या संपूर्ण वाटचालीमध्ये तिने मला खूप भक्कम साथ दिली आणि मी या निमित्ताने तिचे पण आभार मानू इच्छितो. या सगळ्या प्रवासामध्ये आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये माझ्याकडून जेवढं काही चांगलं काम करता येईल ते काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. याच्यामध्ये संजय मला अनेक वेळा जे विवेकानंदांवरचं प्रेम आहे त्याचं, विवेकानंदांच्या विचारांची जी बांधिलकी आहे ते पण सांगत असतो आणि त्याची पण मला नेहमी मोलाची मदत होते. त्यामुळं इथून पुढचं आयुष्य निरामय आरोग्यदायी लाभो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि सेम प्रार्थना तुमच्या सगळ्यांसाठी करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद राजीवजी. हे सांगताना ओघात अर्थातच तुम्ही बघितलं असेल त्यांनी सांगताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा जास्ती स्नेहालयाची वाटचाल, सामाजिक भान याबाबत सांगताना एक गोष्ट जी मला माहिती आहे त्यांच्याबद्दल की जे ते विसरले सांगताना, त्यांना दोन मुली आहेत, एक मुलगी अहमदाबादला आहे आणि एक मुलगी US आहे. मी आता परत एकदा मेकॅनिकल विभागाकडे वळतो आणि तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुम्हाला क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटचा इन्साइट्स मिळायला लागले असतील. त्यापैकी म्हणजे जो व्यक्ती काम करताना प्रत्येक वेळेस काम काटेकोरपणे झालं पाहिजे याकडे लक्ष देत असतो आणि त्या बेसिसवर त्यांनी अतिशय अवघड अवघड टास्क पूर्ण केलेले आहेत आणि स्वतःसुद्धा त्याबाबतीत स्वतःचं जीवनसुद्धा तेवढ्याच काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करतात. ते अजून एक आमच्या डिपार्टमेंटचे आधारस्तंभ श्रीकृष्ण वाखारे परफेक्शनिस्ट, त्यांना मी देतो माईक. त्यांनी आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांचे परिचय करून द्यावा.
2: धन्यवाद संजयजी. मी कृष्णा भीमाजी वाखारे. मी 1980 क्रॉम्प्टनला जॉईन होण्यापूर्वी मी DRDO 1977-80 असे 3 वर्ष काढले आणि DRDOचा परमनंट जॉब सोडून मी क्रॉम्प्टनला ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जॉईन झालो. पण त्याचा 3 वर्षातल्या R&Dचा अनुभवाचा मला क्रॉम्प्टनमध्ये काम करताना बऱ्यापैकी प्रॅक्टिकल अनुभव आला. मी जवळजवळ 2 महिने नगरमध्ये काढले आणि 2 महिन्यानंतर पानसर साहेब जे कांजूरला होते ते शिफ्ट होऊन नगरला आल्यावर, वरळीला होते ते शिफ्ट होऊन नगरला आल्यावर मला कांजूर डिव्हिजनला वेगळ्या प्लॅन ट्रान्सफॉर्मेशनसाठी कंपनीने मला पडला. आम्ही 7 जण मुंबईत होतो. माझे जे मुंबईतले बॉस होते ते RB Desai, म्हणजे डिसिप्लिनच्या बाबतीत म्हणजे त्याला तोंड नाही त्यांच्या डिसिप्लिनला, पण त्या डिसिप्लिनमध्ये आम्ही अगदी पक्के तयार झालो. सकाळी 7:55 कल्याणची लोकल पकडायची आणि हार्बर लाईन, वेस्टर्न लाईन आणि सेंट्रल लाईनच्या सगळ्या सप्लायरचं मटेरियल चेक करायचं, गाडीत लोड करायचं आणि त्याची चेन्नई घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी कंपनी द्यायचं आणि ते हँड ओव्हर करायचं डिस्पॅचसाठी नगरला. अशा पद्धतीने मी जवळ 1985 मी मुंबईत काढले. मुंबईत काढताना बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्हाला त्या पिरियडमध्ये करता आल्या. 89 जेव्हा ISO 9000 चालू झालं त्याच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आम्हाला प्रॅक्टिकल अनुभव घेताना त्या ॲक्टिव्हिटी आम्ही कांज मुंबईमध्ये जे काही इन्स्पेक्शन करत त्या पिरियड

0: आम्ही चालू पण केल्या होत्या. जेव्हा 80 मध्ये 90 मध्ये जेव्हा आम्ही ते ISO 9000 चालू केलं तेव्हा असं लक्षात आलं की अरे बरेच ऍक्टिव्हिटी आपल्याकडे ऑलरेडी चालू आहेत, त्यामुळे आम्हाला कंपनीवर ISO 9000 अप्लाय करायला फारसा त्रास झाला नाही. त्याच्यानंतर 85 साली मी नगरला आलो आणि त्याच्यानंतर इन प्रोसेस डिपार्टमेंटला माझं काम चालू झालं 1990 पर्यंत. 1991 मध्ये माझी ट्रान्सफर प्रोडक्शनला झाली. 91 ते 95 ह्या पिरियडमध्ये मी डिपार्टमेंटला चालू केलं. त्या पिरियडमध्ये 1991 मध्ये आमच्याकडं जापनीज लोक सिंगल प्लीज थ्रो म्हणून ते ट्रेनिंग द्यायला आमच्याकडे 2-4 लोक आले होते. त्यांच्या हाताखाली आम्हाला ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या पिरियडमध्ये, म्हणजे एक मशीन पूर्वी हलवायला आम्हाला जवळजवळ 6-7 महिने लागायचे, आम्ही त्या 3 दिवसामध्ये एक एक मशीन 5-5-6-6 वेळा हलवलं त्या जापनीज लोकांच्या गाईडलाईनमध्ये. म्हणजे प्रॅक्टिकल काम करताना जापनीज लोक कसे काम करतात आम्हाला खूप चांगला अनुभव आला आणि आमच्या वैयक्तिक लाईफमध्ये पण त्याचा खूप उपयोग झाला. 95 96 मी कंपनी सोडली आणि त्याच पिरियडमध्ये सगळ्यात डिफिकल्ट जॉब कंपनीमध्ये काम करताना, म्हणजे तसा मी शॉप फ्लोअरचा शॉफ्ट लाईन किंवा मेकॅनिकल मशीनिंग अशा पद्धतीचं काम करायचो, तर त्याच पिरियडमध्ये मी प्रोडक्शनला जे डायकास्टिंगचा अनुभव घेतला, इट वॉज अ डिफिकल्ट जॉब. तो मशीन शॉपचा अनुभव न घेता मी डायकास्टिंगमध्ये जे कोणी करत नाही ते मी स्वतः माझे याच्यावर चालू केलं की थोडा अनुभव घेतल्यामुळं. मग ती मशीन एक UK मधलं मशीन इम्पोर्ट केली 50 टनाची आणि 95 96 मध्ये डायकास्टिंगचं एक शॉप चालू केलं. सुरुवातीला मी नगरमधनं कंपनीने मला त्या पिरियडमध्ये क्रॉम्प्टननी खूप चांगला सपोर्ट केला. त्या पिरियडमध्ये मी नगरमध्ये कंपनी मला कांजूरमार्गवर मटेरियल सप्लाय करायची आणि सप्लाय करून मी प्रोसेस करून ते कांजूरला पाठवायचं. कंपनीने मला ट्रान्सपोर्ट त्यांनी बिअर केलं कंपनीने. आणि याचा जो जकातीचा प्रश्न आहे तो जकातीचा प्रश्न मला हँडल करायला सांगितला. लकीली मला कंपनीच्या लोकांनी खूप चांगली मदत केल्यामुळं मला त्या जकातीचा आर फॉर्मसाठी फॅसिलिटी कंपनीच्या लोकांच्या मदतीमुळे मला चांगली मिळाली. मी जवळजवळ 3 वर्ष मुंबईला मटेरियल सप्लाय करत होतो, म्हणजे कांजूरला सप्लाय करायचो, कांजूरवरनं वरळीला मटेरियल जायचं आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूट व्हायचं. त्याच्यानंतर मग बऱ्याच डिव्हिजन जे आहेत त्या सगळ्या नगरला आल्यावर ते मी कंटिन्यू नगरमध्ये जो प्लांट आला त्यांना मी सप्लाय करायला लागलो. आता कंपनीमध्ये लहान फ्रेमपासून, म्हणजे 300 ग्रॅमपासून जे रोटरमध्ये अल्युमिनियम लागतं त्या रोटरच्या अल्युमिनियमच्या कॅपॅसिटीपासून 300 ग्रॅमपासून 100 किलोपर्यंत मी रोटर बनवू शकतो एवढी कॅपॅसिटी माझ्या मुलाच्या मदतीने तयार केली. त्यासाठी मुलगा माझा ENTC झालेला आहे, सौरभ वाखारे, आणि त्याने LNT सोडून तो मला जॉईन झाला. आणि LNT सोडल्यानंतर त्याने मशीनचा स्टडी करून त्यांनी स्वतःचं मशीन 500 टनाचं स्वतः इटकल इलेक्ट्रॉनिक डिझाईन स्वतः डिझाईन केलं आणि मेकॅनिकल हायड्रॉलिक सिस्टीम बाहेरनं प्रोसेस करून ते मशीन आम्ही इनहाऊस बिल्ड केलं. आता कंपनीमध्ये मॅक्झिमम आम्ही 100 किलोचा रोटर आम्ही बनवू शकतो एवढी कॅपॅसिटी आमच्याकडे तयार आहे. आताही क्रॉम्प्टननी जो सपोर्ट केला त्या सपोर्टमुळं जवळजवळ त्यांचं 70 ते 75% लागणारं जे काही कॅपॅसिटी आहे कंपनीची कॅपॅसिटी आम्ही केटर करतो. ह्या करण्यामध्ये मला कंपनीत क्रॉम्प्टनमध्ये असताना, म्हणजे वॉरंटीमध्ये असताना, DRDOमध्ये असताना डोनसे नावाचे माझे बॉस होते, त्यांची गाईडलाईन, त्यांचे प्रिन्सिपल. नंतर क्रॉम्प्टनमध्ये जॉईन झाल्यानंतर पहिला माझे इमिजिएट बॉस होते पानसरे, त्याच्यानंतर MM जोशी, नंतर NR शर्मा जॉईन झाले. प्रत्येकाची स्वतःची एक स्पेशालिटी अशी आहे की प्रत्येक ह्या सगळ्या बॉसेसकडून मला नवीन नवीन शिकायला मिळालं. ते काम करताना माझ्या पर्सनल लाईफमध्ये त्याच्या प्रत्येक गुणाचा मला फायदा झाला. त्याच्यात सगळ्यात चांगलं प्रिन्सिपल मी NR शर्माचं सांगेल की त्यांनी जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन आले डिपार्टमेंटला आल्यानंतर त्यांचे जॉईन झाल्यानंतर त्यांनी पहिले वाक्य आम्हाला सगळ्यांना सांगितलं, बाहेर काही घडत असेल ती इन्फॉर्मेशन पहिला माझ्याकडे यायला पाहिजे आणि इथून काही जे इन्फॉर्मेशन होईल ती फक्त माझ्या तोंडून बाहेर जाईल, आपापसामध्ये कुठे गॉसिप करायचं नाही. आणि हे प्रिन्सिपल माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला अजूनही उपयोगी पडतं. हे अशा प्रकारचं गाईडलाईन जेव्हा मी एक्सपिरियन्स माणसाकडे शिकायला जातो, प्रत्येक ज्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जो आपल्याला शिकायला मिळतात त्याच आपल्या जीवनात त्याचा उपयोग पडतो. आज कंपनी जी हँडल करते सगळी, माझा मुलगा सौरभ हँडल करतो, मी फक्त जेव्हा त्याला गरज लागेल तेव्हाच सपोर्ट करतो. मीनवाईल माझा तसा पहिला पिरियड आहे, मी प्रायव्हेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला पुन्हा प्रायव्हेट, नंतर पुन्हा एंटरप्रनर, आता पुन्हा मी शेतीकडे वळून मी नवीन प्रयोग करतो गावाकडं. इव्हन कंपनीमध्ये नगरला रिटायरमेंटच्या पिरियडमध्ये मी एका गुरुकुलला जॉईन झालेलो आहे. नगरमध्येच गुरुकुल आहे, मुलींचं गुरुकुल आहे, महाराष्ट्रातलं पहिलं गुरुकुल आहे ते. ते ऑलरेडी 5-10 मुली घेऊन ते चालू झालं होतं, पण जेव्हा मला शिक्षणाबद्दल गुरुकुलचे कन्सेप्ट मला खूप आवडले म्हणून तो प्रयत्न करत होते. लकीली नगरजवळ ते गुरुकुल आहे, त्या गुरुकुलला भारत भारतीच्या मदतीने ते फंडिंग करायचं मी कोऑर्डिनेशन करतो सध्या. त्याचप्रमाणे गावाकडे जे काही डेव्हलपमेंट आहे, ॲग्रिकल्चर लोकांचे, फार्मरचे जे काही प्रॉब्लेम आहेत सरकारी पातळी याच्यावर, ह्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्टवर मी सध्या काम करतोय. आणि हे काम करताना फ्रेंड सर्कलची जी मदत होते, त्या फ्रेंड सर्कलची मदत, तुमचा बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला फंड मिळू शकतं, तुम्हाला टेक्नॉलॉजी मिळू शकते, पण मित्राचा जो सपोर्ट आहे, जो मानसिक आणि नैतिक सपोर्ट असतो, त्या सपोर्टमुळे उभं राहायला जी मदत होते ती इतर कुठल्या पैशाने पण होऊ शकेल का मला डाऊट आहे, किंवा टेक्नॉलॉजी होईल, पण मित्र जर स्ट्रॉंग असतील ना तुम्ही दुनिया इकडची इकडे करू शकता असा माझा अनुभव आहे. या सगळ्या प्रोसेस म्हणजे मला एक मुलगी आहे, तिचं नाव सौमित्रा, ती CS झालेली आहे, माझे जावई CA आहेत, त्यांची स्वतःची भोसरीमध्ये फर्म आहे, मुलगा आता प्रेशर डायकॅसिंग शॉप सिस्टीम ऑपरेट करतो आणि त्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा मदत करतो. बाकीचे माझ्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही सामाजिक प्रॉब्लेम असतात ते मी हँडल करायचा प्रयत्न करतो. धन्यवाद.
1: या नवीन डिपार्टमेंट स्थापन झालेल्या कंपनीत एक गोष्ट जाणवायला लागली की सर्वच जण धावत होते आणि या धावता धावता तुम्हाला माहिती आहे की आपण कंपनीसाठी जेव्हा धावतो त्यावेळेस कधी आपला विचार करत नाही, पण एक असा प्रसंग येतो की त्यावेळेस त्या धावण्यातनं आपण अजून काही निर्माण करू शकतो का, भव्य दिव्य की ज्याची प्रभा आपल्या स्वतःभोवती तयार होईल. ती पहिली उडी जी नोकरीतनं व्यवसायाकडे मारली ती मारणारे श्री प्रदीप पवारजी यांना मी माईक देतो, त्यांनी त्यांची स्वतःचा परिचय करून द्यावा.
2: नमस्कार, मी प्रदीप पवार सध्या पुण्यात असतो. 80 साली क्रॉम्प्टन ग्रिव्स जॉईन केली तेव्हा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून पहिला जॉब माझा. इंडस्ट्री कधी लांबून पाहिलेली होती, आतमध्ये कधी काम करायचा अनुभव नव्हता. माझे गुरु आणि मेंटॉर श्री MM जोशी यांनी मला कास्टिंगच्या बारकाईतनं पूर्ण ट्रेन केलं. त्यांनी दिलेल्या पिवळ्या कागदाची डायरी अजूनही माझ्याकडे सांभाळलेली आहे. त्या गोष्टीतून पुढे 10 वर्ष मी क्रॉम्प्टन ग्रीव्समध्ये काम केलं. QA डिपार्टमेंटमधनं प्रोडक्शनमध्ये जाऊनही काम केलं आणि मी मनामध्ये असं होतं की आपण आपलं स्वतःचं काहीतरी करावं. तर 1990 साली मी माझा स्वतःचा व्यवसाय करायच्या निमित्ताने पुण्याला परत गेलो. क्रॉम्प्टन ग्रीव्सच्या सपोर्टने मी क्रॉम्प्टन ग्रीव्सचं सर्व्हिस सेंटर चालवायला चालू केलं. पुण्यामध्ये ब्रँच ऑफिस नव्हतं तर तिथलं रेसिडेंट इंजिनियरची माझी गाठ घालून दिली गेली आणि त्यांना लागणारा कुठलाही सर्व्हिस सपोर्ट तू द्यायला चालू कर सुरुवात झाली. तर मी नोकरी सोडली आणि क्रॉम्प्टनचा जॉब केल्याप्रमाणे मी साईटवरती सर्व्हिसेस द्यायला लागलो आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये मला क्रॉम्प्टनच्या मॅनेजमेंटनी सपोर्ट करून हळूहळू फॅसिलिटी डेव्हलप करा. अजून मी 500 स्क्वेअर फुटाच्या जागेच्या भाड्याच्या जागेमध्ये हळूहळू एक एक मशिनरी घेऊन रिवाइंडिंगची कामं चालू केली. गेल्या 30 वर्षामध्ये ते छोटं युनिट आम्ही 15,000 स्क्वेअर फुटाच्या शेडपर्यंत नेलं. 10 टनाचं वरचं हँडलिंग कॅपॅसिटी असेल अशी मशीन्स म्हणजे हाय व्होल्टेज मोटर्स आणि जनरेटर्स याचं रिवाइंडिंग करायची कॅपॅसिटी आम्ही तयार केली. त्यामध्ये आमचे क्रॉम्प्टन ग्रीव्स हे वन ऑफ द मेजर काय माझे कस्टमर होतेच, त्याचबरोबर सिमेंटसारख्या कंपनींबरोबर पण आम्ही काम केलं. रेल्वेच्या ट्रॅक्शन मोटर्सचे वाइंडिंग पण आम्ही सुरुवात केली पुण्यामध्ये. आणि गेल्या वर्षी असं ठरवलं की आता याच्यापुढे आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणून हा बिझनेस आमच्या मित्राच्या मुलाकडे हँडओव्हर करून मी त्यातनं रिटायरमेंट घेतली. धन्यवाद.
1: मी त्यांना विनंती करीन की त्यांचा उर्वरित बाकीचा जो भाग आहे की जो त्यांचा वैयक्तिक कौटुंबिक आहे त्याच्याबद्दल त्यांनी थोडी माहिती सांगावी.
2: मला 2 मुलं, एक मोठी मुलगी आणि 2 नंबरचा मुलगा. मुलगी MBBS डॉक्टर झाली आणि तिने पोस्ट ग्रॅज्युएशन ऑस्ट्रेलियामध्ये करून असा ऑस्ट्रेलियामध्ये सेटल्ड आहे. मुलानी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग करून मग MS कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये केलं, अमेरिकेतून केलं आणि आता अमेरिकेतच सेटल्ड आहे. मुलांकडनं मला नातवंड आहे, एक एक नात आहे आणि माझं सोशल वर्क ॲक्टिव्हिटी इतर माझ्या मित्रांसारखी नसली तरी मी माझ्या स्वतःच्या वेळ व्यवस्थेत जाण्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या आहेत. त्यामध्ये गार्डनिंगच्या बद्दल काही अभ्यास करतोय. प्लांटेशनच्या बाबतीत मी वखारेशी आजच चर्चा केली. तसंच शर्मा साहेबांबरोबर त्यांनाही माहीत आहे की नवीन टेक्नॉलॉजी AIमध्ये काही आपल्याला ज्ञान घेता येतं का, त्याचा प्रयत्न चालू आहे. आणि बासरी वादन शिकणं चालू केलेलं आहे. धन्यवाद.
1: काय जनरली तुम्ही बघितलं असेल या ग्रुपचा एक स्थायी भाव आहे, ते आपल्यापेक्षा जास्ती इतर गोष्टींना महत्त्व देतात. इतर का, तर ते सामाजिक दृष्टीने जास्ती उपयोगी होईल. आता आपण थोडं परत एकदा बॅलन्सिंग करूया आणि आपल्या इलेक्ट्रिकल विंगकडे वळूया. इलेक्ट्रिक विंगचे दुसरे आधारस्तंभ 1980-82 की जे किशोरजी थत्ते आहेत त्यांना सांगूया, विनंती करूया की त्यांनी त्यांचा परिचय द्यावा.
3: धन्यवाद संजयजी. मी किशोर दत्तात्रय थत्ते. 1983 क्रॉम्प्टन जॉईन केली क्वालिटी डिपार्टमेंटला. त्यावेळेस आमचे साहेब होते शर्मा साहेब आणि माझे सहकारी श्री राजीव गुजर आणि शंकर रामन यांच्या सपोर्टने आणि यांच्या मदतीने मी डिपार्टमेंटमध्ये व्यवस्थित स्थावर झालो, स्थिर स्थावर झालो. त्याच्यानंतर मी कस्टमर इन्स्पेक्शन म्हणा किंवा अजून कस्टमर कंप्लेंट म्हणा ते अटेंड करत गेलो. त्याच्यानंतर मी माझी वाइंडिंगला ट्रान्सफर झाली 93 आणि मग तिथे गेल्यावर मला ते प्रोडक्शन प्लस कंपनीची रिक्वायरमेंट शॉर्टेज काय असतं नेहमी नेहमी ते बघून मग मी फायबर ग्लास लिव्हिंगचा धंदा 1996 चालू केला. त्यामध्ये बरंच कंपनीचा सपोर्ट मिळाला आणि इतर कंपनी जसं सिमेन्स आहे, लॉकिम आहे, त्यांना पण आम्ही सप्लाय करत गेलो. मग नंतर मी वाइंडिंगमध्ये असल्यामुळे मला एका मोटरमध्ये साधारण किती ॲटम लागतात, 10 लागतात, ते तेवढे ॲटम एकाच, समजा एक पर्टिक्युलर HP मोटर असेल तर त्याला काय काय लागतं ही आयडिया आली. आणि मग मी ते तसं परचेस डिपार्टमेंटला संसारे होते त्यांना मी ती आयडिया दिली. मग त्यांनी ते इन्सुलेशन किट बनवायला मला ऑफर दिली होती. त्यानंतर स्लीव झाल्यानंतर आम्ही इन्सुलेशन किट तयार चालू करणं चालू केलं. म्हणजे ह्या दरम्यान बरंच मी कंपन्यांमध्ये गोव्याला सप्लाय चालू केला, नगरला चालू केला आणि इतर ठिकाणी पण सप्लाय करत होतो. सध्या आता माझा दोन्ही मुलं आहे, मला ते बघतात माझा धंदा. मोठा मुलगा तो गोव्याचं बघतो आणि इकडचं, आणि माझा तो लहान मुलगा आहे तो बघतो. आम्ही या सगळ्या प्रवासामध्ये माझी मिसेसने तिचा खूप पाठिंबा होता, फायनान्शियल प्लस मानसिक दोन्ही. तिने मला भरपूर सहकार्य केलं आणि आता मी स्थिर स्थावर झाल्यामुळे आता हे काम मुलं बघतात आहे आणि मी ऑलमोस्ट आता रिटायर झालो आहे त्यात.
1: धन्यवाद किशोरजी. तुम्हाला माहिती आहे की काम करत असताना जसं प्रदीप पवार यांनी निर्णय घेतला आणि क्रॉम्प्टन सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला, पण त्याच्या थोडाफार सदृश्य, कारण एकदम आपलं जे काही फील्ड आहे जे आपण आत्ता काम करतो त्या फील्डपेक्षा वेगळं फील्ड सिलेक्ट करून स्वतःला तिथं एस्टॅब्लिश करणारा आपल्याच ग्रुपमधला एक आधारस्तंभ क्वालिटी अश्युरन्स, काही इनकमिंग, काही वेळा इन प्रोसेस, इथून थेट छलान मारला एअर इंडियात, असे श्री उदय फाटक यांच्याकडनं आपण त्यांच्या स्वतःचा परिचय त्यांच्याच तोंडून ऐकूया.
4: धन्यवाद संजयजी. मी उदय वैद्यही रघुनाथ फाटक. 1981 मी क्रॉम्प्टनमध्ये अहमदनगरला जॉईन झालो. क्रॉम्प्टनचा आणि माझा सहवास फार काही टिकला नाही. मी साधारण 1.5-2 वर्ष होतो, पण त्यावेळीपासून जी माझी सहवास त्या लोकांशी सगळ्यांशी झाला, शर्मा साहेबांपासून ते आत्ता आमच्या इथे सगळे जे माझे मित्र सहकारी आहेत त्यांचा आजता गायत. मला असं वाटतही नाही आहे की मी कधी क्रॉम्प्टनमध्ये फक्त 1.5 वर्ष होतो म्हणून. त्यामुळे क्रॉम्प्टनचा सहवास जरी कमी झाला असला माझा, तसं तरी आज देखील आम्ही तेवढ्याच ह्याच्याने एकत्र आहोत. मी क्रॉम्प्टन सोडल्यानंतर एअर इंडियामध्ये जॉईन झालो, पण तिथे पण मी फारसा टिकलो नाही, 3 महिने फक्त जेमतेम होतो. त्याच्यानंतर मी मेकॅनिकल सील्स मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या एका फ्रेंच कंपनीमध्ये जॉईन झालो. तिथे मी 12 वर्ष मात्र होतो. तिथून मी दुसऱ्या एका जर्मन कंपनीमध्ये 3 वर्ष काम केलं आणि 1996 साली मी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट मेकॅनिकल सील्सचं टाकलं, पहिल्यांदा टाकलं. आणि गेली 30 वर्ष मी हा मेकॅनिकल सील्सचा व्यवसाय करतोय. मधल्या काळामध्ये एकाच दोन युनिट झाली, एक युनिट माझं अंधेरीला आहे, दुसरं युनिट माझं मालाडला आहे. आणि 30 वर्ष माझा हा डोमेस्टिक ॲज वेल एज काही ठिकाणी 2-3 देशांमध्ये माझा एक्सपोर्टही होतो. अशा प्रकारे हा व्यवसाय माझा आत्तापर्यंत चालू आहे. कौटुंबिक बॅकग्राऊंड, माझी मिसेस मंत्रालयामध्ये कामाला होती, तिने नंतर VRS घेतली. सध्या आम्ही दोघंच इकडे असतो इंडियामध्ये. माझा मुलगा, माझी सून, दोघंही IT प्रोफेशनल आहेत, ते दुबईमध्ये असतात. जुळ्या नाती आहेत मला, माझी मुलगी आणि जावई दोघंही US असतात, ते पण IT प्रोफेशनल्स आहेत. आणि आत्ता सध्या आमचं, मी एकटाच असल्यामुळे काम मी वाढवायचा कधीच प्रयत्न नंतर केला नाही. माझ्या कंट्रोलमध्ये जेवढं राहील तेवढं मी आत्ताही करतोय. जोपर्यंत हातपाय धड चालतायत, प्रकृतीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, तोपर्यंत हे चालू राहील. पुढे मग काय करायचं याचा विचार मी जर आत्ता केलेला असला तरी अजून ते इम्प्लिमेंट करायला मी सुरुवात केली नाही, पण ओव्हर द पिरियड ते करावं लागेल मला. अशा तऱ्हेने आत्ता सगळं हे आमचं चालू आहे. क्रॉम्प्टनचा माझा 1.5 वर्षाचा जरी संबंध राहिला असला तरी पुढे माझ्या व्यवसायाच्या ह्याच्यात किंवा मी जेव्हा नोकरी करत होतो त्यावेळेला मात्र माझा क्रॉम्प्टनशी संबंध चालू राहिला. म्हणजे जरी मी अहमदनगरच्या क्रॉम्प्टनमधनं बाहेर पडलो असलो तरी मी क्रॉम्प्टनशी निगडीत होतो. क्रॉम्प्टनच्या पंप डिव्हिजनला मी बरेच वर्ष मी मेकॅनिकल सील सप्लाय केली त्यांच्या डोमेस्टिक पंपसाठी. आणि आधी जॉब करत असताना सुद्धा मी क्रॉम्प्टनचं अकाउंट माझ्याचकडे होतं, जिथे आम्ही मेकॅनिकल सील्स क्रॉम्प्टनला मुंबईला सप्लाय करायचो. त्यामुळे क्रॉम्प्टनचं माझं नातं जे 81 साली चालू झालं ते आजही आहे. त्यामुळे क्रॉम्प्टनपासून मी जरी त्या कंपनीतनं बाहेर पडलो तरी माझ्या नात्यामध्ये काही फरक पडला नाही, अशी एकंदर आजपर्यंतची माझी वाटचाल आहे. धन्यवाद.
1: मित्रांनो, इंडस्ट्रीत आपण जेव्हा काम करतो तेव्हा बऱ्याच वेळा काही निर्णय घ्यावे लागतात की ज्या निर्णयाबद्दल आपण तिथं सर्वांमध्ये पॉप्युलर नाही होऊ शकत, परंतु याला छेद देणारा एक अतिशय महत्त्वाचा अनुभव असलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायनेटिकसारख्या कंपनीतनं सुरुवात करून क्रॉम्प्टनमध्ये प्रदीर्घ नोकरी करून युनिट हेड पदापर्यंत स्वतःला एस्टॅब्लिश करणारे श्री रवींद्र भोंग यांच्याकडनं त्यांचा परिचय ऐकूया.
5: धन्यवाद संजय. माझं नाव रवींद्र भास्कर भोंग. मी September 1983 शर्मा सरांच्या टीममध्ये जॉईन झालो. त्याच्यानंतर श्रीयुत पानसरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझं करिअर क्वालिटी अशुरन्समध्ये सुरू झालं. त्याच्यानंतर मग बऱ्याच वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, नंतर प्रोडक्शन मॅनेजर, वर्क्स मॅनेजर, क्वालिटी अशुरन्स हेड आणि नंतर फायनली युनिट हेड. क्रॉम्प्टन ग्रीवची एक सबसिडरी कंपनी आहे, सिस्टर कन्सर्न आहे ब्रुक क्रॉम्प्टन, त्याचा युनिट हेड म्हणून मग मी निवृत्त झालो. त्याच्या निवृत्तीनंतर मग एका मित्राच्याच व्यवसायामध्ये जॉईन झालो ॲज अ कन्सल्टंट. कोल्हापूरमध्ये एक नवीन ब्रँच सुरू केली, कोल्हापूरमधला बिझनेस एस्टॅब्लिश केला. त्याच्यानंतर मग परत पुण्यात येऊन सध्या पूर्ण जे एक डॉक्युमेंटेशन पार्ट, डॉक्युमेंट ॲप्रुव्हल वगैरे वगैरे हे सगळं सध्या मी सांभाळतो. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिकल लाईटिंगचा पण सप्लायचा एक माझा बिझनेस आहे, ज्यामध्ये बेसिकली इंडस्ट्रियल लाईटिंग सप्लाय करतो. हे झालं माझ्या करिअरबद्दल. माझी बायको पण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, काही वर्ष तिने MSEBमध्ये काम केलं, काही वर्ष MRDCमधील एका छोट्या कंपनीमध्ये काम केलं आणि नंतर मग ती हाऊसवाईफ म्हणून सध्या आहे. मुलं 2 आहेत, एक मोठा मुलगा सॉफ्टवेअरमध्ये आहे, धाकटा मुलगा फार्मस ॲनालिटिक्समध्ये आहे. सून पण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. 2 नातवंड आहेत. असं हे फॅमिली बॅकग्राऊंड. आणि आता सध्याचा माझा हे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून बाल संस्कार वर्ग चालवतो, जिथे मुलांना बेसिकली भारतीय संस्कृती याबद्दल माहिती देणे आणि ज्या सध्या देशामध्ये ज्या पॉझिटिव्ह घटना घडतात, ज्या नवीन शोध असो किंवा नवीन काहीतरी असो, याबाबत मुलांना आम्ही माहिती देत असतो की ज्याच्यातून आपलं पुढची पिढी नीट घडेल. धन्यवाद.
1: आता तुम्ही बघितलं असेल की आम्ही इथे जे काही सर्वजण जमले आहोत ते 11 लोक आहेत. आता ही गोष्ट अशी जाणवतीये की ही जी काही टीम आहे ही 1980 स्थापन झाली आणि काळाच्या ओघात जरी वेगवेगळ्या कारणाने आपल्या नोकरीनिमित्त, आपल्या करिअरनिमित्त सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतःला अतिशय मोठ्या पदावर एस्टॅब्लिश केलं तरीही त्यांचा एकमेकांबरोबरचं नातं आणि आकर्षण काही कमी झालं नाही. या सगळ्या ह्याच्यात एखादा हिरा सुटून जातो आणि तो अचानकपणे आपल्याला सापडतो. तो हिरा सापडल्याचा आनंद एवढा असतो कारण तो मध्ये 10-15-25 वर्ष संबंधात आणि संपर्कातच नसतो आणि तो सापडल्यावर जो आनंद होतो आणि त्यांनी पण अतिशय आनंदाने स्वीकारलं की नाही नाही मी या गेट टुगेदरला येणार आणि या गेट टुगेदरला ते हजर राहिलेत. आपण त्यांच्याबद्दल त्यांची माहिती जाणून घेऊ कारण ती सगळ्यांनाच अतिशय उत्सुकता आहे कारण 25 वर्षाचा गॅप आहे सगळ्यांशी संपर्क नसल्यामुळे. असे श्री गणपती नाईक यांचं स्वतःचं मनोगत आणि त्यांचा स्वतःचा परिचय त्यांच्याकडनं ऐकूया.
6: थँक्यू डिअर पारनाईक. माय नेम इज जी बी नायक. पीपल कॉल मी जी बी जी बी जी बी एव्हरीवेअर. ओके. अँड आय जॉईंड क्रॉम्प्टन ग्रीव्स ॲट दॅट टाईम. नाऊ वी कॉल इट अ सी जी इंडस्ट्रियल सिस्टम पॉवर सिस्टम. अँड आय जॉईंड इन 1989. ओके. अँड अप टू 94 आय वॉज इन अहमदनगर. वॉट एव्हर आय हॅव लर्न्ड इन द अहमदनगर सी जी इट वॉज वन ऑफ द फॅन्टॅस्टिक फाउंडेशन आय गॉट इन फॉर माय लाईफ. ओके. अँड वी वर फ्री टू वर्क अँड वी वर ऍक्च्युली वी वॉन्ट टू डू सम एक्सपेरिमेंट्स अँड एव्हरीथिंग. देर वॉज अ फ्री हँड फ्रॉम क्रॉम्प्टन ग्रीव्स अँड इट हॅज हेल्प्ड मी टू लर्न अ लॉट. ओके. फ्रॉम देअर आय शिफ्टेड टू साऊथ. आय एम फ्रॉम कर्नाटका ऍक्च्युली. शिफ्टेड टू साऊथ अँड आय वर्कड इन 4 मेजर फंक्शन्स इन द इंडस्ट्री. वन इज क्वालिटी, प्रोडक्शन, मार्केटिंग अँड सर्व्हिस. ओके. अँड स्टील आय एम वर्किंग. आय एम द यंगेस्ट ऑफ ऑल आवर ग्रुप. ओके. अँड फ्रॉम वॉट एव्हर आय हॅव लर्न्ड आय एम द यंगेस्ट वन हिअर अँड ऑल माय सिनियर्स आर हिअर. ओके. वी वर नॉट हॅव्हिंग ए डिफरन्स बिटवीन सिनियर्स, सबऑर्डिनेट्स अँड अदर थिंग्स. वी यूज टू टॉक फ्रीली, फ्रँकली. वॉट एव्हर द डिफिकल्टीज वी हॅव गॉट, वी यूज टू टेल टू अवर सिनियर्स अँड गेट इट रिझॉल्व्ड. ओके. इट वॉज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक वर्किंग विथ ऑल माय कलिग्स अर्लियर. अँड फ्रॉम देअर आय जॉईंड वन ऑफ द जॉईंट वेंचर कंपनी टेको अँड नाव इट इज कॉल्ड टेमिको ऑल्सो. इट्स अ जॉईंट वेंचर कंपनी, जपान तैवान कॉलॅबरेशन कंपनी. ओके. देन आय अगेन स्टार्टेड वर्किंग विथ LHP मोटर्स. ओके. अँड इट इज अ सिमिलर टू क्रॉम्प्टन मोटर्स. ओके. सिमिलर वर्क. अँड ऍक्च्युली वॉट आय फेल्ट, आय एम फ्रॉम वेन एव्हर वी यूज टू वर्क टुगेदर, वी नेव्हर यूज टू सी हू द मॅन इज फ्रॉम वेअर, विच प्लेस ही हॅज कम. दॅट वॉज नो डिफरन्स. ऍक्च्युली वी यूज टू एन्जॉय द वर्क. वन हॅज टू एन्जॉय द वर्क, देन ओनली ही कॅन डिलिव्हर बेस्ट आउटपुट फ्रॉम हिज ऑफिस फुल कॅपॅसिटी. अँड नाऊ वॉट एव्हर द एक्सपिरियन्स आय गॉट, आय टोल्ड द प्रेझेंट मॅनेजमेंट वेअर आय एम वर्किंग नाऊ, टोल्ड देम दॅट वॉट एव्हर आय हॅव लर्न्ड अँड माय पोटेन्शियल आय वॉन्ट टू परफॉर्म इट. ओके. फॉर द बेस्ट ऑफ द इंडस्ट्री. अँड क्वालिटी इज माय ॲक्च्युली बेसिक फंक्शन वेअर वी आय हॅव वर्कड, बेसिक डिपार्टमेंट वेअर आय हॅव वर्कड. अँड माय इंटेन्शन अँड अवर इंटेन्शन, होल द ग्रुप इंटेन्शन इज टू गिव द बेस्ट क्वालिटी टू अवर कन्झ्युमर्स. ओके. अवर कन्झ्युमर्स शुड नॉट फेस एनी प्रॉब्लेम विथ अवर प्रोडक्ट. दॅट इज द इंटेन्शन आय एम वर्किंग विथ अँड आय एम कंटिन्युईंग आफ्टर रिटायरमेंट. आय टोल्ड आय एम द यंगेस्ट ऑफ दीज पीपल बट आय एम 62 इयर्स ओल्ड. ओके. अँड इट इज रिअली एन्जॉईंग. अँड आय टोल्ड मिस्टर पारनाईक दॅट आय विल कम अँड जॉईन. आय एम रिअली एन्जॉईंग. अँड माय अदर कलिग्स दे वर डुईंग एव्हरी इयर दिस प्रोग्राम. वी कम टुगेदर, वी टॉक टू इच अदर, डिस्कस वेरियस थिंग्स अँड गेट द नॉलेज ऑफ अदर्स अँड वॉट इट कॅन बी इम्प्लिमेंट इन विथ इन अस. अँड दिस वॉट वी डू वन्स इन अ इयर फॉर 3 डेज. ओके. इट इज वन ऑफ द नॉलेज एक्सचेंज मीटिंग. ओके. अँड माय वाईफ इज व्हेरी मच कोऑपरेटिव्ह विथ मी बिकॉज मेनी अ टाइम्स आय यूज टू स्टे आउटसाइड. ओके. नाऊ ऑल्सो आय एम स्टेईंग आउटसाइड अवे माय फॅमिली. माय फॅमिली इज इन बँगलोर ॲक्च्युली अँड आय एम स्टेईंग इन सोलापूर नाऊ. and we are on this picnic of our friends. And my elder daughter and my son-in-law both are in London, actually. My elder daughter in KPIT Technologies, she is the designer of electric vehicle, okay, all electric cars and vehicles, okay. And my son-in-law is working for Intel chip design, okay. And my second daughter, she is doing final year computer science at Bangalore, okay. I am very, very happy, and always I am happy to work, okay. I enjoy the work. That is the strength of mine, okay. Thank you very much, everybody.
1: आता आपण एका वेगळ्या विषयांकडे जाऊया, कारण तुम्ही बघितलं असेल की इथं जे काही उपस्थित आहेत सदस्य, ते सर्वजण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी अतिशय मोठा माइलस्टोन स्वतःसाठी आणि समाजासाठी स्थापित केलेला आहे. हे करत असताना आपण असा विचार करूया, कारण आता आपण प्रत्येकाचा जर अनुभवाचा आणि त्याला जर हा प्रश्न विचारला की त्यातला महत्त्वाचा दुवा कोणता किंवा त्यातला महत्त्वाचा अनुभवाचा भाग कोणता, तर डेफिनेटली आपल्याला अतिशय बहुमूल्य अशी माहिती मिळेल. परंतु आपण एक सर्वसामान्य विषय घेऊया की जो समाजाच्या दृष्टीने व्यापक आहे आणि महत्त्वाचा आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपण या प्रश्नात इन्व्हॉल्व करूया. प्रथम मला असं वाटतं की हा प्रश्न विचारूया, त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवात आणि आयुष्यात ते समाजात असा कोणचा गोष्ट त्यांना वाटती की त्यांनी सामाजिक हिताच्या दृष्टीने आत्ता या वयात कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. मी अपेक्षा करतो पहिल्यांदा त्यांनी सामाजिक समस्या सांगावी त्यांना जी वाटती ती, आणि त्यानंतर स्वतःचं काय पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन त्यात असेल हे बघावं. सर्वप्रथम मी सामाजिक कामाची प्रेरणा असलेले श्री राजीव गुजर आणि त्यानंतर श्री रवींद्र भोंग या दोघांना या प्रश्नात इन्व्हॉल्व करू इच्छितो. सर्वप्रथम राजीव गुजर यांना विचारतो, त्यांनी एकच समस्या सांगावी आणि त्यात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं आहे असं त्याच्याबद्दल व्यक्त करावं. राजीव गुजर यांना सांगतो.
7: अतिशय अवघड प्रश्न आहे, कारण एकच समस्या सांगा म्हणल्यानंतर नक्की काय सांगावं, कारण इतक्या भरपूर समस्या आहेत. परंतु समस्या आहेत म्हणून काही आपल्याला त्याच्याबद्दल खूप काही खंत बाळगत बसून काहीच न करणे, याच्यापेक्षा नक्की काय समस्या आहे जाणून घेऊन आपण जर त्याच्यावर काम केलं तर आपल्याला नक्कीच मार्ग सापडेल. आता खरं समस्या म्हणलं तर सगळ्यात मोठी आपल्या पुढची समस्या, या समस्येचं स्वरूप पण कालाप्रमाणे बदलतं आहे. सुरुवातीला आपण जेव्हा स्नेहालयाचा विचार केला, स्नेहालयाच्या माध्यमातून बघितलं तर HIV हा एक खूप मोठा प्रश्न होता आणि HIV काम करणं खूप गरजेचं होतं. हळूहळू HIV राक्षस हा डीप डाऊन होत चाललेला आहे. HIV औषधं पण चांगले असल्यामुळं त्याचा प्रश्न खूप जटिल नाही राहिलेला. सध्या समाजापुढं सगळ्यात भेसळवणारा जर मोठा प्रश्न असेल तर माझ्या दृष्टीने मनोरुग्ण आणि आपल्या समाजामध्ये एकंदरीत मानसिक व्याधी ज्या वाढत चाललेल्या आहेत हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यावर आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आपल्या समाजामध्ये दुर्दैवाने आपल्याला मानसिक आजार आहे हेच कोणी मान्य करत नाही, आणि त्या दृष्टीने जर आपण एक अवेअरनेस सिस्टीम तयार केली समाजामधील असे मानसिक रुग्ण जिथे कुठं आपल्याला आढळतील किंवा त्या मानसिक रुग्णांपर्यंत पोहोचण्याची जर आपण काही व्यवस्था निर्माण करू शकलो तर भारतामध्ये आपल्याकडे आजूबाजूला सुद्धा अनेक सामाजिक संस्था आहेत की ज्या मनोरुग्णांना मदत करण्यासाठी तयार आहेत. परंतु त्या रुग्णांपर्यंत पोहोचणं ही एक सगळ्यात मोठी अवघड समस्या आहे, कारण त्या मनोरुग्णाकडे बघण्याचा आपल्या समाजाचा आणि मनोरुग्णांचा घरच्यांचा इव्हन मनोरुग्णांचा स्वतःचा सुद्धा दृष्टिकोन फार वेगळा असतो. तर त्याच्यामुळे हे जर बॅरियर आपल्याला तोडता आलं, सामाजिक समस्यावर काम करणं हे खूप चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक आहे. आता एकच समस्या सांगायचं म्हटल्यावर मला इथे थांबावं लागेल, परंतु याचबरोबर आपल्या समाजामध्ये बालविवाहाचा प्रश्न पण फार मोठा आहे. एक शहरी वातावरण आणि आसपासचं जे ग्रामीण वातावरण आहे याच्यात खूप मोठी तफावत आहे, आणि बालविवाहाचा प्रश्न हा करोनानंतर पर्टिक्युलरली खूप प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. त्याचे सामाजिक दुष्परिणाम वगैरे आपल्या सगळ्याच माहितीच आहेत. परंतु आपण या संदर्भात पण प्रबोधनाचं जरी काम केलं तरी ती फार मोठी एक हातभार आहे आपल्या सगळ्या समाजाच्या दृष्टीने, आणि मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सामाजिक क्षेत्रात काम करताना आपल्या सगळ्यांना असं वाटतं किंवा बऱ्याच जणांचे असं समजूत असते की काहीतरी सामाजिक संस्थेला काही मदत करायची किंवा त्यांना हेल्प करायची म्हणजे डोनेशनच्या माध्यमातच असते. परंतु मित्रांनो, ही मदत डोनेशनच्या माध्यमातून मिळणारी मदत ही नक्कीच खूप महत्त्वाची आहे, परंतु त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची मदत आहे आपल्यासारख्यांचा त्यांना दिलेला वेळ. आपण जर सामाजिक संस्थेसाठी जर वेळ दिला तर तिथलं काम खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे त्या संस्थेचं काम पण अधिक पारदर्शक आणि अधिक फोकस्ड होऊ शकतं, कारण आपण सगळेजण मॅनेजमेंटमधले तज्ज्ञ आहात. आपण सर्वजण मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज चालवता, अनेक प्रश्न सोडवता, या सगळ्यांचा कुठे ना कुठे उपयोग सामाजिक संस्थांना होत असतो, कारण सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांना पॅशन खूप असतं, परंतु व्हॉट दे लॅक इज देअर प्रोफेशनल अँड मॅनेजरियल स्किल. तर ते स्किल जरी आपण त्यांना दिलं तरी पण ते एक आपल्या समाज परिवर्तनासाठी खूप मोठा हातभार लागेल, आणि त्यासाठी आपल्याला काही कारण फार काही करायची गरज नाही. गरज आहे फक्त त्यांच्याशी आपल्याला स्वतःला जोडून घेण्याची. तर ज्या ज्या टप्प्यावर जिथे जिथे आपल्याला कुठल्याही सामाजिक संस्थेला जोडता येईल नक्की जोडून घ्या. मग ती सामाजिक संस्था रोटरी क्लब असू शकतो, न्यायालयासारखी संस्था असू शकते, इतर कुठले पण संस्था असू शकतात. गरज आहे फक्त मी नाही तर कोण आणि आत्ता नाही तर कधी हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची.
1: खूप छान. आता मला असं वाटतं की या समस्येबद्दल आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात खरंच विचार करावा आणि आपण कुठं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्याच्याबद्दल हे करावं. मी आता श्री रवींद्र भोंग यांना माईक देतो, कारण ते खूप तळमळीने सामाजिक समस्या मांडत असतात आणि नुसती मांडून नाही चालत, ते स्वतः कृतिशील आहेत. त्यांना मी माईक देतो, त्यांनी एक समस्या सांगावी की जी त्यांच्या दृष्टीने खूप मोठी आहे आणि त्या समस्येबद्दल त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय.
5: तसं पाहायला गेलं तर समाजामध्ये अनेक समस्या आहेत जसं राजीव गुजर यांनी सांगितल्याप्रमाणे, पण आपण आपल्याला जे जेवढं जमेल आणि जेवढ्यामध्ये आपण चांगलं कॉन्ट्रीब्युट करू शकतो अशी एक समस्या म्हणजे मी जी निवडली ती आजकाल आपण पाहिलं तर सोशल मीडिया किंवा टी व्ही चॅनल्स याच्यातनं जास्तीत जास्त नकारात्मकता पसरली जाते आणि त्यामुळं आपली जी तरुण पिढी जी आहे तर लहान मुलं जी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे भारतात बाकीच्या चांगल्या गोष्टी काय चाललेल्या आहेत याच्याबद्दल फारसं सांगितलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना भारतीय संस्कृतीबद्दलही फारसं कुठे काही चांगलं सांगितलं जात नाही आणि लहान वयामध्ये मुलांना मोल्ड करणं अतिशय सोपं असतं. त्यामुळं मी राष्ट्रीय संघाचा सदस्य आहे, त्यामुळं त्यांच्याच माध्यमातून आम्ही आमच्याच आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये एक बाल संस्कार वर्ग चालू केलेले आहेत की ज्याच्यामधून त्यांना लहान मुलांना आम्ही चांगल्या घटना आणि जे आपल्या भारतातले संस्कृतीमध्ये जे काही गुण आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देतो. आता सध्या सुरुवात असल्यामुळे रिस्पॉन्स आता थोडा कमी आहे, पण मला खात्री आहे की जसं जसं हे आम्ही पुढे जाऊ तसं तसं याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळेल. आणि एक नक्की सांगतो की जी मुलं येतात त्यांचे पालक अतिशय खुश आहेत, कारण त्यांना एक जाणवतं आहे की ह्याच्यानंतर मुलांची घरी वागण्याची पद्धतही थोडीशी बदललेली आहे आणि मुलं बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे वागतायत वगैरे असं जाणवत आहे. त्यामुळं मी आशावादी आहे की इथून पुढेही या प्रकारचं आम्ही काहीतरी मोठं कार्यक्रम करू शकू. धन्यवाद
1: मित्रांनो. समस्या समस्या समस्या, आपण सर्वजण समस्येनीच वेढले गेलेलो आहोत. परंतु मला असं वाटतं आपण थोडंसं वेगळ्या मुद्द्याकडे वळूया. राजीव गुजर आपल्याला काही सुचवत आहेत, पहिल्यांदा आपण त्यांचं ऐकूया.
7: मित्रांनी, आपल्या सगळ्या प्रवासामध्ये आपण 11 जणांबद्दल 11 हा आकडा ऐकला, परंतु प्रत्यक्षात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जणच बोलले. ही जे 11वी व्यक्ती आहे ती म्हणजे संजय पारनाईक. हां, आमचा सगळ्यांचा जर म्हणजे आपण असं म्हणूया की आमच्या सगळ्यांचा जर एक हार झाला असेल तर हा तर हार गुंफणारी कडी किंवा त्या हाराला सगळे हिऱ्या माणकांना बांधून ठेवणारी कडी म्हणजे संजय पारनाईक आहेत. तर पण तुम्हाला सगळ्यांना संजय पारनाईकची वाटचाल, त्याच्यानंतर त्याचं पॅशन, त्याच्या हॉबीज, त्याची काम करण्याची पद्धत याबद्दल ऐकायला निश्चित आवडेल. तर मी संजयला विनंती करतो की त्यांनी स्वतःबद्दलही 2 नाही तर अनेक शब्दात सांगावं, जेव्हा काय वाटतं ते सांगावं.
1: आभारी आहे. परंतु एक संकेत असतो की जो एखादा प्रोग्राम कोऑर्डिनेट करतो त्यांनी शक्यतो कमी बोलावं. मित्रांनो, हे आमच्या सगळ्या ग्रुपचं प्रेम आहे की ज्या प्रेमामुळे या सगळ्या गोष्टी सातत्याने आम्ही एकत्र येऊन घडवतो. मी माझ्याबद्दल माहिती देताना, मी 1980 डिप्लोमा इन मॅकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेऊन क्रॉम्प्टन ग्रीव्समध्ये जॉईन झालो ट्रेनी इंजिनियर म्हणून. अर्थातच सगळ्यांना माहिती आहे, ट्रेनी इंजिनियर असताना आणि कॉलेजमधनं लगेच बाहेर येऊन नोकरी करताना आपल्याकडे असं काही वेगळं स्किल नसतं, फक्त काय असते ती थोडीशी डिग्री असते की ज्या डिग्रीमुळे आपल्याला प्रवेश मिळतो. त्या अनुषंगाने मी जेव्हा जॉईन केलं त्यावेळेस सगळ्यांनीच उल्लेख केला त्याप्रमाणे आमच्या डिपार्टमेंटचे आणि कंपनीतले सिनियर लोक या सगळ्यांनी आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञान द्यायला सुरुवात केली. शर्मा साहेब, MM जोशी साहेब, पानसरे साहेब, एवढंच काय आम्ही कलिगसुद्धा एकमेकांबरोबर आपले अनुभव शेअर करत असू आणि त्यामुळे आम्हाला एकमेकांना आलेल्या अनुभवाचा आपल्या स्वतःसाठीसुद्धा उपयोग करता येत होता. खरं तर ती एक मोठी गोष्ट आहे की ज्यामुळे खरं तर आम्ही एकत्र बांधले गेलेलो आहोत, कारण आम्ही एकमेकांना अतिशय प्रामाणिकपणे मदत केली त्यावेळेस आपल्या स्वतःच्या करिअरमध्ये ग्रो करण्यासाठी. तिथून पुढे माझी वाटचाल क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटमध्ये इन प्रोसेसमधनं इनकमिंग डिपार्टमेंटला मी ट्रान्सफर झालो. त्यानंतर हळूहळू मी इनकमिंग डिपार्टमेंट हेड झालो आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्यावेळेस मॅनेजमेंटनी मला QM मॉड्यूल इम्प्लिमेंट करण्यासाठी 3 बेंगलोरला ट्रेनिंग दिलं SAP, आणि मी SAP 3 ट्रेनिंग घेऊन मी जेव्हा जॉईन केलं सिस्टीम डिपार्टमेंट त्यावेळेस मी तिथं सगळ्यात ज्युनियर झालो. म्हणजे एवढा माझा शॉप फ्लोअरवरचा प्रदीर्घ अनुभव तिथं मला QM मॉड्यूल इम्प्लिमेंट करण्यासाठी वापरावा या अनुषंगाने मला तिथं दिलं गेलं होतं. पण माझ्या लक्षात आलं की कॉम्प्युटर आणि मी फारसा एकमेकांशी फ्रेंडली नव्हतो, म्हणून मी स्वतः कंपनी सोडायचा निर्णय घेतला आणि आपली स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश केली. ती करत असताना वेगवेगळे अनुभव जे आत्ता पाठीशी आहेत त्याचा उपयोग करून ती कंपनी उभी केली आणि मला जे काही शिकलो होतो त्यातलं एक महत्त्वाचं होतं की तुम्ही तुमची इफिशियन्सी याप्रमाणे मोजू शकता की ज्यामध्ये तुम्ही स्वतःपेक्षा जास्ती बाकीच्या लोकांकडनं व्यवस्थित काम करून घेऊ शकले पाहिजे. या गोष्टीचा मी तंतोतंत अनुसरण करत माझ्या कंपनीतल्या सगळ्या लोकांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन प्रॉडक्ट नॉलेज देऊन त्यांना आज स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केलेले आहे. त्यामुळे मला कंपनीत फारसा स्वतःला इन्व्हॉल्व व्हावं लागत नाही. माझ्या कंपनीत 3 लोक काम करतात आणि मला त्या मानाने फारसं काम ठेवत नाहीत. हे मॅनेजमेंट आणि कंपनीच्या बाबतीतलं आहे. नवयुग इंजिनियर्स अँड पेंटेगॉन इंडस्ट्री या माझ्या 2 आहेत. परंतु माझी सामाजिक काम करण्याची आवड ही पहिल्यापासून होते आणि एक माझी स्वतःची काही विचारसरणी पण आहे. मी सुदैवानी 2006

9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उना उना।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: शेतकरी दादा, भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी।

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई दिलबंद गाणी हा आपला शो सुरू झाला आहे आणि आजच्या शोचा विषय आहे संवाद फेकीचा बेजोड सम्राट धडक बेधडक नाना. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मित्रांनो, प्रसिद्ध विचारवंत टॉलस्टॉयचा एक सुविचार आहे की माणसाचं मूल्यमापन करताना तो म्हणतो की सम पीपल्स आर बॉर्न ग्रेट, सम अचीव्ह ग्रेटनेस, अँड सम हॅव ग्रेटनेस थ्रस्ट अपॉन देम. म्हणजे काहींच्या रक्ताचे जेनेटिक्सच असे असतात की ते जन्मताच गुणांनी आणि विचारांनी थोर असतात, तर काही लोक आयुष्यामध्ये तपश्चर्या आणि कर्माच्या माध्यमातून तो थोरपणा प्रयत्नपूर्वक मिळवतात, तर काही लोक काहीच पात्रतेचे नसतानाही विशिष्ट घराण्यामध्ये जन्म घेतल्यामुळं किंवा तत्सम काही गोष्टींच्या प्रभावाखाली त्यांच्यावरती मोठेपणा हा लादलेला असतो आणि लोक त्यांना नेते मानतात. हे आजचं कलियुग, याचा आपण आज अनेक बाबतीत अनुभव घेतोच आहे, नाही का? तसं नाना पाटेकर हा एक कलंदर कलावंत, रक्तातच विद्रोह आणि कलाशक्ती घेऊन जन्माला आलेला. कुठल्याही कलाकाराच्या कुंडलीमध्ये संघर्ष, बदनामी, अवहेलना हे पापग्रह लपून बसलेले असतातच, तसे नानाच्याही कुंडलीत होतेच. 1978 पहिला गमन चित्रपट लोकांच्या लक्षातही राहिला नव्हता, त्याच्यातला नाना अशी बेदखल छोटीशी भूमिका होती. परंतु निराशेच्या डोहात न जाता तब्बल 8 वाट पाहून, तपश्चर्या करून अंकुश चित्रपटाद्वारे सगळीकडे दखल घ्यायला भाग पाडणारा नाना. मित्रांनो, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे सम पीपल्स आर बॉर्न ग्रेट, तसं कुठलंही आकर्षक शरीरयष्टी, चेहरा, आकर्षक झकपक व्यक्तिमत्व वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी एका चित्रपट अभिनेत्याला आज अतिशय गरजेच्या समजल्या जातात, मग त्याला इतर काही दुसरं काही आलं नाही तरी चालेल, अशा क्षेत्रामध्ये सिक्स पॅक शरीरयष्टी किंवा दिसण्याच्या बाबत कुठेच व्याख्येमध्ये बसत नसलेल्या नानानं निव्वळ संवाद कौशल्य, शब्दफेक, आवाजावरची हुकूमत आणि मुद्रा अभिनय, आक्रमक पण संयमी बॉडी लँग्वेज या भांडवलाच्या आधारावर भल्या भल्यांची सुट्टी करणं कसं शक्य होऊ शकतं हे याचं जिवंत उदाहरण घालून असावं.
2: एक हवालदार जिसकी 3 जवान बेटियां होती है शादी के लायक 1800 रुपए में क्या कर सकता है? क्राइम को रोकने के लिए उसके हाथ में क्या थमाते हैं? एक डंडा, AK-47 का वो सामना कैसे करेगा? सुबह जब वो ड्यूटी पर निकलता है घर से तो उसे यकीन नहीं होता कि शाम को वापस आएगा घर पे. वो ड्यूटी पर मर गया तो क्या कॉम्पेंसेशन देते हैं उसको, उसकी फैमिली को? 20,000, 25,000, 30,000. यश वो भी जीना चाहता है.
3: हाँ तो अपना घर भरने के लिए घुस खाएगा, बेईमानी करेगा, ईमान बेचेगा. साला फोर्स ज्वाइन करते हुए मालूम नहीं था कितनी तनख्वाह मिलती है.
4: जंगल का कानून है ये, गुंडों से बचना है तो पुलिस के पास जाओ, पुलिस से बचना है तो गुंडों के पास जाओ, दोनों से बचना है तो पॉलिटिशियन के पास जाओ, क्योंकि इनकी लगाम उसके हाथों में जब जैसे मौका हो वैसे हाथ हिला देता है.
2: तूने तो तीनों से दुश्मनी मोल ले ली है, एक भी घर खुला नहीं छोड़ा है.
3: अरे कौन से घर की बात कर रहा है तू? साले मेरे घर में मुझे मुर्दा बनाना चाहते है. कौन से घर की बात कर रहा है तू? गुंडों के या मेरे करप्ट कलीग्स के या ये पॉलिटिशियन के जो साले दिन दहाड़े खून पीते और डकार तक नहीं लेते?
2: तो सरता है यहाँ पर पैर पर कुल्हाड़ी मारकर दौड़ने के सपने देखता है. मार मार.
3: हाँ मैं मर जाऊंगा तो तेरा क्या जाएगा? तुझे ढोने वाला एक कंधा कम हो जाएगा और क्या होगा? लाखों मरते एक और. साला दुनियादारी के नाम पे मुझे बेईमानी सिखाता है, लॉयर बनता है. साला कानून पढ़ा है कि नकल करके पास हुआ? जा जाके पढ़ CPC सेक्शन नंबर 299 and 300, पढ़ जाके. राइट्स ऑफ प्राइवेट डिफेंस एक्सेप्शन नंबर 2 सेक्शन नंबर 300. मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. जा
2: तेरे उसूलों की
3: जाना, नहीं तो तुझे भी मार डालूंगा.
2: हाँ हाँ मार डाल, लेकिन पहले जाके साइन कर, टाइम नहीं है मेरे पास.
1: आज जड अंतकारांना नाही, नानाला श्रद्धांजली वाहताना एक गोष्ट प्रकर्षाने आवर्जून अधोरेखित करून सांगावशी वाटते की नानाची लोकप्रियता त्याला प्रतिभावंत लेखकाकडून मिळालेल्या उत्कृष्ट संहिता लेखनातल्या शब्दांच्या जोरावर मिळाली खरी, कारण सामान्य माणसं रोजीरोटीच्या दुष्टचक्रामध्ये चाकोरीबद्ध अगदी घाण्याच्या बैलाप्रमाणे फिरणारी आजची माणसं त्यांच्या मनामध्ये सध्याच्या अराजकता माजलेल्या खिळखिळ्या अशा समाजव्यवस्थेबाबत कुकरच्या शिट्टीप्रमाणे दाबलेल्या दुबळ्या सामान्य माणसाचा हा जो संताप आहे ना, जेव्हा नानाच्या तोंडातून अंगार होऊन प्रतिक्रियाच्या रूपात प्रत्यक्ष पडद्यावर ऐकायला मिळायचा, त्यामुळं सामान्य माणसाला जणू माझ्याच तोंडचे शब्द तो बोलतोय की काय असा भास व्हायचा. आणि तो बिचारा दीन दुबळा रसिक बिचारा आभासी पडद्यामुळं खोटं खोटं कवायना सुखावून जायचा. ती नानाची कमाई होती. नानाचे सर्व डायलॉग काही दिवस आता सगळीकडं ऐकायला येतील आपल्याला, आणि काळाच्या ओघात पुन्हा त्याच तिकिटावर तोच खेळ हतबलपणे आपल्याला पाहावे लागतील. हे पण मित्रांनो तेवढंच खरं आहे. म्हणून आजच्या या विशेष कार्यक्रमामधून एक उपलब्धी हवी असं मनापासून वाटतं. ती अशी की नानांचे हे वेगवेगळ्या चित्रपटांमधले डायलॉग नुसते गंमत म्हणून किंवा वा वा छान छान असं म्हणून ऐकण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामधून व्यक्त झालेली भावना, वास्तवतेला चिरून जाणारा लेखकाने मांडलेला दुधारी विचार या पिढीनं जर या माध्यमातून प्रत्यक्ष अवलंबला नाही तर काही उपयोग नाही. अनुकरण जर करायचं झालं तर त्या विचारांचं आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचं झालं तर ठीक, नाहीतर आजकाल चित्रपटामध्ये ते हिरोच्या गॉगल लावायची स्टाईल, केस भादरण्याची स्टाईल, कपडे घालून अंग कसं उघडं टाकायचं त्याची छपरी स्टाईल, हातात वेगवेगळ्या रंगाचे कडे ब्रासलेट घालण्याची स्टाईल, अशा सडक छाप टपोरी गोष्टींचं अनुकरण केलं जातं. आणि असंच जर होणार असेल तर आभासी पडद्यावरचे नानासारख्या संवेदनशील कलाकाराचे हे सगळे चांगले प्रयत्नसुद्धा शेवटी या बाजारी आभासी दुनियेमध्ये हरवून जातील. सध्या देशभरामध्ये बिघडत चाललेली परिस्थिती, लोकांची अस्थिर अशी विचारधारा केवळ त्यामुळं स्फोटक होत चाललेली आहे. कारण पोलीस प्रशासन न्यायव्यवस्था सत्तेचं राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात सडल्या आहेत आणि किडल्या आहेत की त्यामुळं नानाचे हे डायलॉग फक्त मनोरंजन म्हणून ऐकलं जाऊ नये.
5: आपको किसने इन्फॉर्म किया?
6: वो गरीब है लेकिन खरीदा नहीं जा सकता.
5: कौन है वो? नाम क्या है?
6: नहीं बताऊंगा.
5: तो ये इन्फॉर्मेशन आपको ट्रांसफर कर देनी चाहिए थी. ना ये केस आपका है ना वो एरिया आपकी ज्यूरिसडिक्शन में आता है.
6: वो हर एरिया मेरी ज्यूरिसडिक्शन में आता है जहां क्राइम हो रहा है. मेरे एरिया के बाहर एक गुंडा एक औरत से बलात्कार कर रहा है तो मैं इसलिए चुप रहूं क्योंकि वो एरिया मेरा नहीं है.
7: मिस्टर लोहार, पुलिस वालों को अगर कुछ अधिकार दिए गए हैं तो साथ में नियम के कुछ बंधन भी. तुमने उन अधिकारों का गलत इस्तेमाल किया है. फिर वो लोग तो सरेंडर करने वाले थे, फिर भी तुमने उन पे गोली चलाई. शूट टू किल, दैट अमाउंट्स टू मर्डर.
6: उन गुंडों ने मेरे दो हवलदारों को मारा, वो मर्डर नहीं है. मर्डर करने वालों को मैंने मारा तो मर्डर हो गया.
7: आजकल एक और बाजी पाई जाती है, आदर्शबाजी, नशा है एक तरह.
5: मिस्टर यशवंत लोहार, जब तक आप अपना रवैया नहीं बदलते, खुद को नहीं बदलते, तब तक मैं आपको
6: न मैं बदलूंगा ना तो मेरा रवैया बदलेगा. अगर आपको बदलना है तो वह शपथ बदलिए जो कमीशन के वक्त दी जाती है. भारतीय संविधान के प्रति निष्ठावान रहूंगा, भारतीय गणतंत्र की रक्षा के लिए प्रयत्नशील रहूंगा, धर्म भाषा जात पात के नाम पर लोगों में वैमनस्य फैलने नहीं दूंगा. संविधान ने मुझे जो अधिकार दिए हैं उसका इस्तेमाल निष्पक्ष होकर ईमानदारी से करूंगा. बजाय इसके भारत मेरा देश है, बेईमानी मेरा जन्मसिद्ध अधिकार है, सभी भ्रष्टाचारी मेरे भाई बहन हैं, भारत के सभी गुंडे लुटेरे बलात्कारी हत्यारे मेरे रिश्तेदार हैं, उनकी सेवा उनकी समृद्धि मेरा परम धर्म है, जिंदगी भर मैं उनके प्रति निष्ठावान रहूंगा. इट शुड बी लाइक दिस, यू नो, इट शुड बी लाइक दिस, डोंट यू थिंक?
5: मिस्टर यशवंत लोहार, यू आर सस्पेंडेड टिल फर्दर नोटिस.
1: समाजात घडलेल्या आणि घडणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या घटनांमधून आजपर्यंत तसं पाहायला गेलं तर अनेकदा चित्रपट निर्मितीचे असे विषय जे कधी समाजसुधारक तर कधी स्फोटक तर कधी डोळ्यात अंजन घालणारे असे विषय हाताळले गेलेले आहेत. पडद्यावर घडणारे काही प्रसंग प्रत्यक्षामध्ये घडण्यासाठी थोडे अशक्य जरी असले तरी असं व्हावं असं सामान्य जनतेला नेहमी वाटत असतं. ते प्रत्यक्षात कधी घडत नाहीत म्हणून निदान ते पडद्यावर घडताना तरी थोडंसं समाधान मिळतं. देशप्रेम वगैरे शब्द तर आता नाही का, फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरतेच मर्यादित राहिले आहेत. नानाचे काही डायलॉग त्यामुळं जास्तीत जास्त लोकांच्या हृदयावर राज्य करून गेले. सत्ता ही माणसाला आंधळी शक्ती तरी देते किंवा डोळस शंढपणा तरी देते.
8: आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसी बार आएगी, आंखें बार आएगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतार देगा, फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. तुम्हारी ये नामर्दानगी, बुजदिली एक दिन इस देश की मौत का तमाशा इसी खामोशी से देखेगी. कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, कुछ नहीं, तुम्हारी जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं. अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुमको, गुलामी करने की आदत पड़ी है, पहले राजा महाराजाओं की गुलामी की, फिर अंग्रेजों की, अब चंद गद्दार नेताओं की और गुंडों की. धर्म के नाम पर ये तुम्हें बहकाते हैं, तुम एक दूसरे के गले काट रहे हो. काटो काटो, ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी, सोचता होगा मैंने सबसे खूबसूरत चीज बनाई थी इंसान, इंसान नीचे देखा तो सब कीड़े बन गए. कीड़े कीड़े रेंगते रहो, सटते रहो और मरो, आए और गए, खेल खत्म. क्यों जिए मालूम नहीं, क्यों मरे मालूम नहीं. कलम वाली भाई क्रांति लाना चाहती थी, कलम के जोर पर काले वर्तमान को खत्म करना चाहती थी, कौन समझा उसकी बात को. सब साले मुर्दे जिंदा लाशे, किसे जगाती वो. मैं जाग गया, कुछ अच्छा काम करके जा रहा हूं, सुकून है. लेकिन ध्यान में रखना, तुम्हारी ये खामोशी कल तुम्हारे बच्चों के लिए रोना बन जाएगी. ये कानून वाले वर्दी वाले नेता, इन्होंने अपना ईमान बेच दिया, एक दूसरे को जलाते वक्त तुम्हारा ईमान कहां गया था, भाड़ में. ये पिस्सू जैसा हमारा पड़ोसी मुल्क आने वाले कल में शायद अपने आप को दुनिया के नक्शे पर देख नहीं पाएगा. एक बात भूल रहा है, उनके घर में जो रोटी बनती है ना, उसका आटा भी विदेशी चक्की से पीस के आता है. साले अपने खुद के देश में सुई नहीं बना सकते और हमारे देश को तोड़ने का सपना देखते हैं. वो ये सपना देख सकते हैं क्योंकि उन्हें मालूम है ये मुर्दों का देश है, वतन के लिए किसी को कोई हमदर्दी नहीं है. इसे तोड़ना बिल्कुल आसान है. मैं हिंदू, मैं मुसलमान, मैं सिख, मैं फलाना, मैं ढिमका.
1: नानाचं यश म्हणजे समकालीन परिस्थितीवरचं त्याचं बेधडक असं वक्तव्य. कधी देशातल्या अस्थिर परिस्थितीचं भीषण वास्तव त्यांनी मांडलं. याबाबत एक शायर म्हणतो की लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है, इस दौर के फरियादी जाए तो जाए कहां आखिर, ये कानून भी तुम्हारा है, दरबार भी तुम्हारा है. मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात एकच आशेचा किरण राहिला होता, तो म्हणजे न्यायालय. पण सध्या तर न्यायव्यवस्थेकडून क्वचितच न्याय मिळताना दिसतो, नाही का. म्हणून बॉलिवूडने सुद्धा त्याला अंधा कानून असं समर्पक नाव दिलं असावं. जेव्हा न्यायव्यवस्था सुद्धा विश्वास ठेवण्यालायक राहत नाही ना, तेव्हा तुमचं आमचं जगणं निश्चितच अतिशय असतं अस्थिर आणि धोकादायक अशा पातळीवर येऊन पोहोचतं. पण मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार. आम्ही पांढरपेशी हतबल घरात पलंगावर बसल्या बसल्या बायकोनं केलेलं बेचव असे पोहेचे घास कसे बसे घशाखाली उतरवताना फक्त आंतरराष्ट्रीय गप्पा मारत असतो. अशावेळी पडद्यावरून का होईना नाना मदतीला येतो.
9: सर, पिछले 43 वर्षों में हमने देश की सीमा पर सिर्फ 3 लड़ाइयां लड़ी और इन 3 लड़ाइयों में वक्त लगा था 3 महीने, सिर्फ 3 महीने. बाकी के 42 साल और 9 महीनों को हम पीस टाइम कहते रहे, शांतिकाल. क्या इसे हम शांतिकाल कह सकते हैं सर? हमें आर्मी में सिखाया जाता है सीमा को दुश्मन से बचाना, देश के लिए मर जाना. हमारे कुछ कर्तव्य है, मैंने उन्हीं का पालन किया है. मरने की कोई जायज वजह तो होनी चाहिए, हमारे लिए वजह है देश. लेकिन देश का मतलब क्या है? सड़कें, इमारतें, खेत खलियान, नदियां, पहाड़, बस इतना है. और लोग, वो कहां है, किसे बचाए हम? सीमा पर तो हमें मालूम है गोली किस पर चलानी, यहां जिधर भी देखो दुश्मन ही दुश्मन है और दुश्मन फिर दुश्मन है। फर्क सिर्फ इतना है, एक सीमा के उस पार, एक सीमा के इस पार। और इस पार का दुश्मन कहीं ज्यादा खतरनाक है सर, जो देश को दीमक की तरह चाटता जा रहा है, खोखला बनाता जा रहा है। फिर इस दुश्मन से लड़ना हमारा कर्तव्य नहीं है, हमारा हक नहीं है। और हक के लिए लड़ना कभी गलत नहीं हो सकता। मैंने कोई गलत काम नहीं किया, मैं फौजी हूं। सोल्जर नेवर क्विट स्टिल इज डेड, यह हमारा मूल मंत्र है। अगर लड़ाई के मैदान बदल जाते हैं उसमें मैं क्या कर सकता हूं? मैं समझता हूं आर्मी ट्रेनिंग हर एक के लिए कंपलसरी होनी चाहिए, कम से कम जिंदगी का एक साल देश के लिए देना चाहिए, देना होगा। मुफ्त में मिली हुई आजादी की वजह से देश को बहुत सस्ता समझ रहे हैं आज के लोग।
10: मेजर चौहान के दिमाग पर समाज की बुराइयों ने गहरा असर डाला है, जिससे वह अपनी भूमिका भूल गए और दूसरों की जिम्मेदारियां अपनी समझकर समाज को सुधारने की गलती की। ये काम हमारे नेताओं और शासकीय डिपार्टमेंट का है, ना कि आर्मी का। कोर्ट का फैसला है, जब तक मेजर चौहान के दिमाग से बाहरी बुरे असरात बिल्कुल धुल नहीं जाते, मेजर चौहान को सेक्रेटरीज की देखरेख में रहना होगा। इस दौरान इनकी सैलरी और सीनियरिटी पर कोई असर नहीं पड़ेगा।
9: कहते हैं मेरी दिमागी हालत ठीक नहीं, फांसी दिया होता। Am I insane, sir?
11: Come on, चाओ। क्यों फिक्र करते हो? अब तो सब ठीक हो गया।
1: देशातले युवक सध्या ज्या पद्धतीने भरकटलेले आहेत ना, त्यांना इतर प्रगत आधुनिक देशांसारखं शिस्तबद्ध देशप्रेमाचे धडे देणारं आर्मी ट्रेनिंग खरोखरच त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये अनिवार्य करणं गरजेचं आहे, असा विचार नानाच्या डायलॉगमधून प्रकर्षाने एका चित्रपटामध्ये जाणवला। वास्तविक अशा चित्रपटांमधून दिलेले गेलेले जे संदेश असतात ते मनोरंजनापुरते न मर्यादित राहता संबंधित यंत्रणेनं सुद्धा त्यातून काहीतरी दखल घेतली, त्याचा जर धडा घेतला तर मला वाटतं चित्रपटांचा हेतू साध्य होईल।
12: चला, इस केस के बारे में कुछ कहने की इजाजत चाहता हूं।
13: इजाजत है।
12: थैंक यू सर। योर ऑनर, इंसाफ के इस मंदिर में आपको न्याय करते हुए कई साल हुए होंगे और इन सालों में आपके सामने रेप और मर्डर्स के अनगिनत केसेस भी आए होंगे। क्या उन अनगिनत केसों में आपके सामने कोई ऐसा केस आया है जहां कत्ल और बलात्कार करने वाले ने जिसके ऊपर बलात्कार किया है उसे खुद अस्पताल पहुंचाया हो?
14: ये तो अभी तक सुना नहीं कभी।
15: सही कह रहा है,
14: कुछ ना कुछ गड़बड़ जरूर है।
13: ऑर्डर ऑर्डर, इंस्पेक्टर वागले, मुझसे सवाल करने की बजाय आप इस केस में रोशनी डालिए।
12: वही कोशिश कर रहा हूँ सर। अदालत सरकारी वकील की जिन दलीलों को मद्देनजर रखते हुए इन लड़कों की जमानत नामंजूर कर रही है, मैं उन्हीं दलीलों के बारे में कुछ कहने की इजाजत चाहूंगा।
13: इजाजत है।
12: सरकारी वकील का कहना यह है कि अनीता चौधरी की लाश के पास संजय चौहान का पर्स मिला। हो सकता है बेहोश राधा टंडेल को उठाते वक्त वो पर्स वहां गिर गया हो। अब इनका कहना यह है कि राधा टंडेल ने इन लड़कों के खिलाफ बयान दिया है। यह भी तो हो सकता है कि वो बयान उसे किसी के दबाव में आकर दिया हो। जिस डॉक्टर ने बलात्कार की रिपोर्ट बनाई वो भी खरीदा गया हो।
13: आपकी इन दलीलों से अदालत अपना फैसला नहीं बदल सकती।
12: यह फैसला आप जबरदस्ती इन पर लाद रहे हो।
13: इंस्पेक्टर बागले, अगर मैं चाहूं तो अदालत की तौहीन के जुर्म में मैं तुम्हें अभी टर्मिनेट कर सकता हूं।
12: कोई परवाह नहीं है मुझे इस बात की। मेरा तो विश्वास उठ गया है इस कानून से। कौन सा कानून, कैसा कानून? यह कानून तो चंद मुजरिमों की रखेल बन बैठा है, इसलिए लोग अदालत का दरवाजा खटखटाने के बजाय गुंडों की चौखट चूमते हैं।
13: टेक हिम आउट ऑफ द कोर्ट।
12: अगर जिंदगी में किसी से रिश्वत ना ली हो तो ही मुझे हाथ लगाना। इन्हें गिने भुक्कड़ लोगों की वजह से अदालत शतरंज की बिसात बन गई है, जहां कोई भी आकर कानून से खेल सकता है। लेकिन इन खिलाड़ियों को अगर मैंने सच्चा कानून नहीं सिखाया तो मेरा नाम भी शिवाजीराव वागले नहीं।
1: समाज कारण आणि राजकारण यामधला फरक सुद्धा सूक्ष्म पद्धतीने न समजल्यामुळे सध्याच्या देश हाकणाऱ्या गाव पातळीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या तंबाखू छाप कारभाऱ्यांची अवस्था तर एकमेकांशी द्वेष करणाऱ्या सासूसुनांपेक्षाही खालच्या पातळीवर पोहोचलेली आज आपण पाहतो आहोत। याला चांगले अपवाद आहेतच कदाचित। चांगल्याला चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती कोणामध्येच राहिलेली दिसत नाही, उलट चांगल्यामध्ये वाईट काय काय शोधता येतं आणि ते शोधलेलं वाईट मोठं करून कसं सांगता येईल याची जीवघेणी चढाओढ माणसाचं खाजगी आयुष्यात संपुष्टात आणते जणू काय आजकाल, नाही का? स्वतःच्या घरात सोडून जो तो दुसऱ्याच्या जीवनात डोकं लावताना दिसतोय, त्याबाबत नानांचे हे डायलॉग अशा गावाच्या भानगडी करत फिरणाऱ्या सडक छाप निरुद्योगी लोकांच्या तोंडावर चपराक मारून जातात. एक शायर म्हणतो की सूरज अभी डूबा नहीं, जरासी शाम तो होने दो, मैं खुद लौट जाऊंगा, मुझे जरा नाकाम तो होने दो, मुझे बदनाम करने के बहाने क्यों ढूंढता है रे जमाने, अरे मैं खुद बदनाम हो जाऊंगा, जरा मेरा नाम तो होने दो. जग रहाटीप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं वर्चस्व आणि महत्त्व एखाद्या क्षेत्रामध्ये वाढत चाललं ना, म्हणजे त्याला तेवढेच दुश्मन पैदा होतात. ते नानाच्या बाबतीतही झालं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही उलथापालथ घडलेली असेलही कदाचित, ती सगळ्यांच्याच आयुष्यात घडते. किसकी छुप जाती है किसकी छप जाती है, ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची एक कहानी असेल कदाचित, ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य होतं. त्याविषयी बोलण्याचाच काय, परंतु विचार करण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही. पण त्यांचं वैवाहिक जीवन आणि त्यांचे इतरांशी असलेले संबंध याविषयी नानांच्या अंगात असलेले जे अप्रतिम गुण होते ते गुण झाकून त्याविषयी बदनामी करण्याचे कुटील असे प्रयत्नसुद्धा काही लोकांकडून केले गेले. पण नानाने नाना तसा बेधडक आणि अतिशय कठोर बोलणारा माणूस, नानाने या डायलॉगमधून अशा सडक्या गाव कारभाऱ्यांना सडेतोड असं उत्तर दिलं असावं कदाचित.
15: तुम कुछ भी बोलो और मुझे कुछ ना लगे, मजाक उडाते रहोगे, मेरी अपनी एक स्पेस है ना, मैं भी ह्यूमन बीइंग हूं ना, मुझे भी कुछ लगता है ना. अब मुझे रिश्ते से डर लगता है, उसका मैं क्या करूं. डर इस बात का नहीं कि आने वाली लड़की मुझे सुख देगी नहीं देगी, डर इस बात का है कि मैं उसे सुख दे पाऊंगा कि नहीं. साशंक हूं मैं उसके लिए. अब मैं हूं ऐसा, उसका क्या करूं, उसका मजाक उड़ाओगे. इट्स नॉट राइट, इजंट इट. मेरा अपना एक इलाका है, वहां मत आओ यार. हर जगह अपना नाक वहां डालोगे, ये क्या है ये क्या है, मत करो यार. तुमने दो शादियां की, पहली बीवी क्यों भागी दूसरी क्यों भागी, ये कैसे हुआ, वो पूछा कभी नहीं पूछा. तेरा एक अपना है दर्द का बोझो, है ना कोना, उस कोने में जाने का मुझे अधिकार नहीं है. आई कैन अंडरस्टैंड दैट बिकॉज यू आर माई फ्रेंड, आई मस्ट अंडरस्टैंड दैट. नहीं है, नहीं बनता रिश्ता, उसको क्या करूं मैं यार. इतना सफर मैं अकेले तय किया, अब थोड़े चंद कुछ कदम बाकी है, उसमें क्या, उसका मजाक उड़ाओगे. मेरे कान में एक मधुरा नाम की एक आवाज है, उस आवाज को मैंने एक आकार दिया है, धुंधला है, उसकी प्रतिमा मुझे नजर नहीं आती, लेकिन वो है. अब उसको ऐसे खुरेद के निकालोगे, निकालोगे, निकाल दिया, चलो अब ये दूसरी है, जाओ इसको मिल के आओ, इसको मिल के आओ, इसको, ऐसे कैसे चलेगा यार. निकालोगे तो दर्द होगा ना, खून निकलेगा, वो दर्द बांट सकोगे. चल भाई लो ये 100 ग्राम तुम ले लो, 100 ग्राम तुम ले लो, 100 ग्राम तुम ले लो, ऐसा होगा क्या, नहीं होता है ना ऐसे. वो मेरा अपना दर्द है भाई, वो मेरा अपना ही रहेगा, ऐसा नहीं होता भाई, ऐसा नहीं होता. साला कितनी बार ऐसे हुआ, आई वॉन्टेड टू क्राई फ्रंट ऑफ यू, तेरे कंधे पे रोना चाहता था साले, लेकिन मैं नहीं रोया क्योंकि मुझे लगा तू मजाक उड़ाएगा. अकेले में भी मैं नहीं रोता, आई डोंट बिलीव इन इट, क्योंकि डर लगता है मुझे, साला कोई कहीं से देख लेगा, मैं नहीं रहूंगा. सी दिस इज व्हाट आई एम, मैं कमजोर हूं. कैन यू अंडरस्टैंड, बी माय फ्रेंड, कम ऑन.
1: आपल्या न्यायालयात चालणारे खटले प्रत्यक्षात कसे चालतात ते बहुसंख्य लोकांना माहीत आहे, नाही का? पण पडद्यावर ते ज्या पद्धतीने सादर केले जातात ते प्रत्यक्षात पण तसेच चालावेत असं सामान्यांना मनापासून वाटत असतं. सामान्यांना चित्रपटामधले हे माध्यम का आवडतं माहीत आहे? एक हिरो एका ठोशात 4-4 जणांना लोळवतो आणि प्रत्यक्षात ते अशक्य असतं. आपण तर घरातल्या एखाद्या छोट्या मुलाला देखील नीट दरडावू शकत नाही. मग आपल्याला ते भावतं की अरे एक हिरो चार जणांना लोळवू शकतो. असं हे चित्रपट माध्यम खूप प्रभावी ठरतं. मग अशा न्यायालयातल्या ज्या खटल्यांचं रूप दाखवलं जातं प्रत्यक्ष पडद्यावर, तर प्रत्यक्षात पण तसंच चालावं असं सामान्यांना मनापासून वाटत असतं. वकील किंवा पोलीस हे प्रशासन न्यायाधीशासमोर शक्यतो नमतीच भूमिका घेत असताना आपण नेहमी पाहतो, पण नानाने ती परंपरा पण मोडीत काढली.
16: बहुत हो गई हमदर्दी, मंत्री साहब ये भाषण बंद कर दीजिए. कुछ ही दिनों के बाद आप ही के डिपार्टमेंट के लोग जमीन का घर खाली करवाने जाएंगे ना, तब मैं पूछूंगा आपको हमदर्दी के बारे में.
17: बागले, कंट्रोल योरसेल्फ.
16: जब तक हमारे डिपार्टमेंट के गद्दार और खादी के कपड़े के पीछे छिपे हुए दरिंदा जिंदा रहेंगे ना, ये चिताएं ऐसी ही जलती रहेगी एक के बाद एक. कुछ चंद सिक्के मिलेंगे भाभी को सरकार की तरफ से भविष्य के लिए.
17: बागले, स्टॉप इट.
18: बोलने दो इसे, ठीक ही तो कह रहा है. लेकिन मैं वचन देता हूं कि डीआईजी रुद्र प्रताप की कुर्बानी व्यर्थ नहीं जाएगी. मैंने दिल्ली में केंद्र सरकार से बात कर ली है, इनकी हत्या की तुरंत ही न्यायिक जांच होगी.
16: आज तक कौन सी कमेटी ने सही जांच करके मुजरिम को सजा दी है? यह आपकी कमेटी समिति की जांच की फाइलें होती है ना, ये ढुलमुल सरकार बदलते ही गुम हो जाती है.
19: न्यायिक जांच करेगी दिल्ली, अंधी और वैरी दिल्ली.
16: ये दिल्ली बस मुंह है इसलिए पटर पटर करती रहती है. ये करना है, ये होना चाहिए, हमें दिखाना है. बस दिल को तसल्ली देने के लिए अच्छा लफ्ज है दिल्ली.
17: इंस्पेक्टर वागले, मैं तुम्हें सस्पेंड करता हूँ.
16: बस सस्पेंड होते होते मैं थक गया हूँ, निकाल दो मुझे नौकरी से. सच्चे पुलिस की या तो मौत होती है या तो सस्पेंड किया जाता है. इस वर्दी ने मेरे हाथ काटे वरना एक एक गले चीर देता मैं.
1: मागच्या काही दिवसात मित्रांनो, डीजे बंदी आणि त्याच्यासारखे अनेक समाजाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवणारे बंदी असलेले कान फाडू आवाजाचे प्रदूषित प्रकार याविषयी आपण बरीच उलट सुलट अशी चर्चा ऐकली. रात्री 12-12 वाजता रस्त्यावर वाढदिवस साजरा करायची घाणेरडी प्रथा या बिंडोक पिढीने सुरू केली हे आपण पाहतोच आहोत. एका चित्रपटामध्ये रात्री बेरात्री मोठे लाऊडस्पीकर लावून फटाके उडवून वाढदिवस साजरे करणाऱ्या त्याच्या शेजाऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या कानात गोळीबार करणारा नाना सगळ्यांना भावला, कारण प्रत्येकाला ते रात्रीचे कर्णकर्कश आवाज ऐकल्यानंतर खरं म्हणजे तसंच करावंसं वाटतं, पण प्रत्यक्षात करू शकत नाही ना. अशाच वेगवेगळ्या प्रसंगाची दुखणारी समाजाची नस नानाने पकडलेली त्याच्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती.
20: क्यों भाई इतना शोर क्यों मचा रहे हो? किस बात के लिए खुश हो इतने? अगर खुश हो तो खुश रहो, ढिंडोरा क्यों पीट रहे हो?
21: अरे साहब, मैंने आपको इनवाइट भी किया था कि आज मेरी वाइफ का बर्थडे है.
20: तो कौन सा तीर मारा? ऐसा कौन सा एहसान किया दुनिया पर पैदा होकर? और तुम्हारा क्या कॉन्ट्रीब्यूशन है इसमें? आवाज कर रहे हैं, परेशान कर रहे हैं, लोगों की नींद हराम कर रहे हैं. Come on, party's over. Go to sleep now.
22: Please.
20: Go to sleep. Behave like a grown-up child.
22: Please, Kanchali.
20: Don't disturb again. Thank you. Good night.
1: या सगळ्या गोष्टींचा पलीकडे जर आपण विचार केला ना मित्रांनो, तर प्रत्येक माणसाचं स्वतःचं असं खाजगी भावविश्व असतं, स्वतःची विचार प्रणाली असते, स्वतःची खाजगी स्पेस असते. वागण्या बोलण्याच्या बाबतीत काही आपणच गुंफलेल्या काही नात्यागोत्यांच्या जंजाळामध्ये लिखित किंवा अलिखित नियमांचा तुरुंग, अदृश्य असा तुरुंग आपण स्वतःभोवती निर्माण केलेला असतो. पण माणसाला स्वतःमध्ये डोकावून पाहायला वेळच नाही ना. त्या स्क्रीनमध्ये आणि स्क्रीनच्या माध्यमातून इतरांमध्ये डोकावून पाहायला आपल्यापाशी भरपूर वेळ आहे. अशावेळी पूर्वीच्या काळांची नाटकं ज्यामध्ये सलग 5-5 मिनिटाची स्वगत होती, आजच्या पिढीला तर स्वगत या शब्दाचा अर्थही कदाचित समजायचा नाही, हेच मोठं दुर्दैव आहे. स्वगत म्हणजे 2-2 पानांचे संवाद, त्याच्या भाव आशयासह तोंडपाठ करणं आणि प्रत्येक वेळी रंगमंचावर तितक्याच प्रभावीपणे सादर करणं हे येरा गाभाळ्याचं काम नसतं मित्रांनो. काही संवेदनशील आणि बुद्धिजीवी रसिक अशा संवाद लेखनाच्या लेखकाचे आणि सादर करणाऱ्या प्रतिभावंत अशा नानांसारख्या कलाकाराचं मूल्य समजू शकतात. हा स्वतःशी स्वतः केलेला संवाद शेवटी या नटसम्राटाने त्याच्या खास शैलीमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगून आयुष्याचं उघडं नागडं कटू असं सत्य विश्लेषित केलं आहे.
0: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मी काय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोका आदळायचं रे? कुणाच्या?
3: बाबा बाबा बरं आहेस ना तू?
0: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन.
3: बाबा आहे.
22: कोण आहे म्हातारा?
4: हो म्हातारा नाही, हा खूप मोठा मेट आहे.
1: हरिवंश राय यांच्या ओळींनुसार नाना एक स्वच्छंदी बेफिकीर आणि कलंदर आयुष्य जगला आणि गेला असं न म्हणता कलेच्या सद्गुणांवर अमर झाला असंच म्हणावं लागेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी भरी पड़ी है दर्दो जख्मों से, तो वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है हरेक को मौत से एक दिन, तब तक तो हर लम्हा शान से जीना सीख लो, असंच सांगून नानाने अलविदा म्हटलं. नानांचे हे सगळे डायलॉग निव्वळ मनोरंजन म्हणून न ऐकता, जर त्यामधला गर्भित अर्थ परिणामांची चिंता न करता समाजातल्या प्रत्येक घटकानं आणि विशेष करून आजच्या भरकटलेल्या तरुण पिढीने आणि न्यायालय पोलीस प्रशासन यांनी प्रत्यक्ष कृतीत जर उतरवला ना, तर तीच नानाला खरी श्रद्धांजली ठरेल. गुड बाय दोस्तों.
23: नगरकर, आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता संवाद फेकीचा बेजोड सम्राट धडक बेधडक नाना, आणि हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक निवेदक संगीत समीक्षक सुहास भाईमुळे यांनी. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी दिलबंद गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

हम खडे दे साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ए बाई, ए बाई,

जगदंबे। 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अर्चित देवधर. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ये जो चिलमन है.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताण तणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।